गीतबहार हा चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आणि आता भावधारा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. कमलाकर भागवत यांचं संगीत होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948. दिनांक 18 सप्टेंबर

इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललितपंचम.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला देवी स्तोत्र.

हा अभंग होता जनार्दन स्वामी यांचा आणि गायला होता पौर्णिमा मोडक यांनी. भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. मंगलप्रभात.

ही गीतरचना होती वसंत बापटी यांची. संगीत कानू घोष यांनी दिलं होतं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेल्या या गीताबरोबरच श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला.

0: सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, सण उत्सव समारंभ हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. या सर्व सणांचा उत्सवांचा मूळ हेतू असतो तो म्हणजे आनंद घेणं आणि आनंद देणं. या सणांच्या उत्सवांच्या समारंभांच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल हा एक वेगळा अभ्यासाचा विषय. पण ह्या सगळ्याचं मूळ कशात आहे तर आनंदामध्ये आहे. हा आनंद आपण एकट्याने घ्यायचा नसतो, तो इतरांनाही द्यायचा असतो. आणि त्याचबरोबर ज्यांच्या आयुष्यात तो आनंद नाही, काही उणीवा आहेत, काही त्रुटी आहेत, काही कमतरता आहेत, त्यांच्याही आयुष्यात तो आनंद यावा सणांचा उत्सवांचा समारंभाचा, यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपला आनंद अधिक वाढतो. आणि हे सगळं करत असताना आपल्या आनंदामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. मग ही काळजी घेण्यामध्ये

पर्यावरणाचं रक्षण, स्वच्छता हाही एक महत्वाचा भाग आलाच ना. हा आनंद सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे, आपण सगळ्यांना द्यायचा आहे. त्याचबरोबर महत्वाची आणखी एक गोष्ट कोणती यामधली, तर हा आनंद घेत असताना, आनंद देत असताना, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असताना, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सांभाळताना, स्वच्छता सांभाळताना, त्याच्या मागची शिस्त हा सर्वात महत्वाचा भाग पडतोय ना.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेकडे। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं, काही भागांमध्ये हलका पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये कमाल तापमानाची नोंद सारखीच करण्यात आली। प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस किमान तापमान, कुलाबा 25, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 89%। पावसाची नोंद ही पहाटे 5:30 नोंद आहे। सांताक्रूज 8.4 मिलीमीटर्स। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहील, काही भागांमध्ये हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे। कमाल तापमान 34 किमान 27 अंश सेल्सिअस

0: या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये पश्चिम मध्य अरबी समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता निशिगंध फुलपिकाची लागवड याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा, मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र, भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याबद्दलची माहिती, भाग 2. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला याची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 3 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुला, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद सकाळी 7:45. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकणार आहोत सकाळी 9:00 आज भाग 129. सकाळी 10:20 गांधी वंदना. सकाळी 11:05 सहज संवाद. गणपती आणि गौरी उत्सवानिमित्त गायक आणि अभिनेता अमोल बावडेकर आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि गुलकंद या चित्रपटाचे संगीतकार आमिर हडकर यांच्यासोबत गप्पा, संवादक स्मुग्धा माळी. दुपारी 12:00 वनिता मंडळ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषण लढा मुक्तीचा. त्यानंतर आठवणीतलं गाव या कार्यक्रमात नाशिकमधील निफाड गावाची माहिती. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दुपारी 1:40 बीड जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. युववाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30. स्वस्थ भारत 6:30. सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार. जपान इथे संपन्न होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 उद्घाटन समारंभाचं थेट सहक्षेपण आपण ऐकणार आहोत रात्री 8:00. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू शास्त्रीय संगीत. सकाळी 10:30 मयंक राठोडी यांचं सारंगीवादन राग बसंत मुखारी. शांतनू मई यांचं तबलावादन. दुपारी 2:30 तालरूपक. बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन राग मधुवंती संध्याकाळी 5:02. प्रभाकर काळे यांचं गायन रात्री 10:00 राग गौडमल्हार. आणि पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग केदार रात्री 10:30. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. आगामी 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. आता ऐकूया निशिगंध फुलपिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते आणि हे पीक राज्यात उत्कृष्टरित्या उत्पादन देते. निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात. शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान आहे. यामध्ये सिंगल आणि डबल याप्रमाणे फुलातील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडतात. सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात आणि त्यांचा वापर हारामध्ये आणि गजऱ्यांमध्ये केला जातो. डबल प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्यांचा वापर पुष्परचनेमध्ये आणि बुकेमध्ये केला जातो. या फुलांचा वापर सुगंधी द्रव्य निर्माण करण्यासाठी देखील केला जातो. निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात आणि झाड मरतं. त्यामुळे दलदलीची आणि निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नये. ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करायची आहे ती जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरावी. त्यानंतर 2 ते 3 वेळा उफणणी करून धसकटे आणि हरळीच्या कळ्या वेचाव्यात आणि जमीन स्वच्छ आणि भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे आणि हेक्टरी 75 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश लागवडीपूर्वीच जमिनीत मिसळून द्यावं. सर्व सेंद्रिय आणि रासायनिक खतं जमिनीत चांगली मिसळून द्यावीत आणि नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करावी. निशिगंधाच्या डबल सुहासिनी, सिंगल शृंगार, सिंगल रजतरेखा आणि व्हेरिगेटेड सुवर्णरेखा या जाती आहेत. निशिगंधाची लागवड कंदापासून करतात. एका कंदापासून 5 ते 6 कंद विकसित होतात. त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून वेगळा करून त्याची लागवड करतात. निशिगंधाची लागवड ही एप्रिल मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करावी. लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामध्ये किंवा सरीवरंब्यावर केली जाते. जमीन हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची असेल तर 3x2 मीटर आकारमानाच्या सपाट वाफ्यात 30x20 सेंटीमीटर अंतरावर 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड केली जाते. जमीन जर काळी कसदार असेल तर 45x30 सेंटीमीटर अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी 5 ते 6 सेंटीमीटर खोल कंदाची लागवड केली जाते. निशिगंधाचे हेक्टरी 1 लाख ते 1.5 लाख कंद लागतात. लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावं. लागवडीनंतर 45 दिवसांनी हेक्टरी 65 किलो नत्र आणि 90 दिवसांनी 60 किलो नत्र द्यावं. निशिगंधास प्रतिवर्षी 200 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश याप्रमाणे खतं आवश्यक आहेत. निशिगंधाच्या पिकास हंगामनिहाय आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते.
0: ऋषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण निशिगंध फुलपिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. सादर करते रोशन जाधव.
2: वृक्षदेई
3: जलमृदाला आसरा,
2: जलमृदादेई
3: कृषीधनाला आसरा,
2: कृषीधन देई
3: सर्वांना आसरा.
0: सकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग दुसरा.
1: ताणतणाव हे सर्वच माणसांवर असतात. काही तणाव हे आपल्याला उपयोगी पडणारे असतात, पण बऱ्याचदा तणावामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्रास होत असतात. आणि त्यामुळे तणावामुळे होणारे असे जे काही त्रास आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं? तर आपल्याला अधूनमधून आपल्या मनस्थितीकडे, मूडकडे लक्ष द्यायला हवं, जे आपण फारसं कधी देत नाही. आपण सतत बाहेरच लक्ष देत असतो, फोनमध्ये लक्ष देत असतो, बाहेर काहीतरी दुसऱ्या माणसांकडे लक्ष देत असतो, टी व्ही पाहत असतो, पण माझ्या मनात काय चाललं आहे याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, जे आपण सर्वांनी द्यायला हवं. असं सतत लक्ष देण्याचं आवश्यक नाही, पण तासा

0: भरात 2 तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे, आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला नसू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, +1 ते +4, आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, -1 ते -4. आता -5 म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती -5 मध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसूच शकत नाही, तर ती -5 मध्ये असते. आणि ज्यावेळी -5 स्थिती असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी -5 स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं, रागानं, दुःखानं बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल -3 किंवा -4. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल तर आपला नंबर आहे -1 आणि -2. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे तर +1, -2. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल -3 आणि -4. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर -5 असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचे असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चालली आहे। अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे। या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं। त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती। पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय। भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती, ती प्रत्येकाच्या आवडीची होती। जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे। आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील। ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल। सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत। आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल। कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो। संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे। फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो। बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय। यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही। बदलत्या फॅशनच्या मागणीमुळं बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय। पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत। कपड्यांच्या उत्पादनामुळं पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या।
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची।
2: अटी लागू।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये संत साहित्याला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना संतांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक पायाभरणी केली. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे पाच भक्ती संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराचे खांब आहेत. याशिवाय शाक्त संप्रदाय

0: शैव संप्रदाय आणि गाणपत्य संप्रदाय हे देखील महत्वाचे संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय अमृता विचार केला तर संत बहिणाबाईंचा अभंग अनेकांना आठवतो. ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथा खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या भागवत मंदिराचा संत ज्ञानेश्वर पाया आणि संत तुकाराम कळस ठरले. संतांनी गणेशाचे दर्शन आपल्या अभंगामधून ओव्यांमधून घडवलं, पण संतांनी गणेशाचा विचार केवळ देव म्हणून केलेला नाही तर बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता, प्रकाशाची देवता म्हणून केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाचं संकीर्तन आहे ते असं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संवेद्या आत्मरूपा, देवा तू गणेशु सकळ मती प्रकाशु, मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे देवा तूच गणपती आहेस आणि तूच आमच्या बुद्धीला प्रकाश देणारा आहेस. वेद पुराणी आणि व्याकरणाच्या विविध रूपांच्या रूपकांनी संत ज्ञानेश्वरांनी गणपतीची महत्ती गायलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती, सुयश एथ वर्णपू निर्दोष मिरवितसे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांनी देखील गणेशाला वंदन केलं आहे. ते असे बुद्धी विवेक आणि भक्तीचा मार्ग दाखवण्याची विनंती संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. कारण संत तुकाराम महाराज जगद्गुरु होते. अणु रेणूपेक्षा लहान असे तुकोबा आकाशा एवढे होते. तुकी तुकला तुका विश्ववी भरुनी उरला लोका, अशा तुकाराम महाराजांनी गणेशाबद्दल म्हटलं आहे. गाऊ गणपती गुणनिधी गुणपती गाऊ गणपती. पुढे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयेला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बापा. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, सहावी पुराणे व्यासाची या. संत तुकाराम महाराजांनी आकार उकार मकर म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांची उत्पत्ती गजाननापासून झाली असं अभंगात विशद केलं आहे. ब्रह्मा उत्पत्तीचं कारण, विष्णू पालनाचे कारण आणि शंकर विलयाचे कारण. कारण गणेशाच्या महतीसाठी संत तुकाराम महाराज वेद व्यासांचा हवाला देतात. कारण महाभारताच्या निर्मितीचं कारण वेद व्यास आणि त्यांना आशीर्वाद देणारे गणेश हे आहेत. संत नामदेवांच्या अभंगामध्ये देखील गणेशाचे संकीर्तन आहे. ते असं, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीत असे खंड दुश्चिन्हांचा, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर, भव्य रूप तुझे उंदीर वाहना, नमन चरणा करीत असे तुझे नाम घेता, दोष जळता ती कलिकाळ कापती तुझ्या नामे, चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेद घोष, ऋणझुण पायी वाजती वाळा, ऐकुनी भुलले मन माझे, भक्त बसला ऐके पार्वती नंदना, नमन चरणा करीत असे नामा म्हणे आता देई मजस्फुरती, वर्णित असे कीर्ती कृष्णाजीची. संत साहित्यातील गणेशाची अनेक रूप असून गणेशाची सर्वात लोकप्रिय झालेली आरती सुखकरता दुखहरता ही समर्थ रामदासांची तुम्हा आम्हा सर्वांना मोठी देणगी आहे. गणेश उत्सवात टाळ मृदुंगाच्या नादात ही आरती घरोघर ऐकायला मिळते. कारण गणेश दारोदार असतो तसा रस्तोरस्ती असतो. कारण तो लोकनायक आहे, गणनायक आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: 7:07 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: रस्त्यात तुमचा शी आव सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: आव स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
7: मग
6: मग काय,
7: स्वतःपासून सुरुवात कर.
5: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
8: पण भवतालाचं भान ठेवून, प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
5: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
2: इसका पहला एडिशन 2022 में हुआ था. जब पहला एडिशन हुआ था तब हमने पॉलिसी पर बात की, अगले एडिशन में हम प्रोजेक्ट्स पर चर्चा करने लगे. पिछले साल हमने पायलट लाइन्स और टेस्ट चीफ पर चर्चा शुरू की. कैसे भारत

0: 40 यूनिट से पहले सैंपल निकलने शुरू हुए इस पर बात की और इस साल हम कॉमर्शियल प्रोडक्शन की बात कर रहे हैं। अब भारत के प्लांट से निकलकर हमारी चिप देश और दुनिया के कस्टमर्स तक पहुंचना शुरू हुई।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत।
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता। या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला। इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला। मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला। पीएलआय अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले। मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर।
1: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काल मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं। यावेळी लोकभवनचे अधिकारी कर्मचारी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। दुपारी ते कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील। त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
2: प्राथमिक सर्वेक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. 5 ऑक्टोबर नंतर त्वरित ते पंचनामे पूर्ण करून दुष्काळाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण सुरू करतो आहोत. आपल्या शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल, पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना दुष्काळाच्या असतात त्या सगळ्या उपाययोजना या आपण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याकरता राज्य सरकारने पूर्ण तयारी आता करून ठेवलेली आहे.
1: उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड इथं ध्वजारोहण केलं.

बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभही मुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून झाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं नूतनीकरण तसंच विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचं भूमिपूजनही काल त्यांच्या हस्ते झालं. राज्यात काल पारंपरिक पद्धतीनं माहेर वाशिणी गौरींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं अर्थात महालक्ष्मींचं घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2027 घेण्यात येणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 1 मार्च 2027 तर 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिकानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं व्यक्त केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची ओळख केवळ शेती उत्पादनापुरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवर दर्जेदार ब्रँड आणि मूल्यवर्धनासाठी होईल असा विश्वासही पासवान यांनी यावेळी व्यक्त केला. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल सुचवण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. एमएसटी सीईटी परीक्षेतील तुलनात्मक टक्केवारी आणि 12वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन प्रवेशाचं धोरण ही समिती ठरवणार आहे. परभणीतील ज्येष्ठ वैद्यक व्यावसायिक बाल साहित्यकार आणि पत्रकार डॉ धुंदीराज कहाळेकर यांचं काल कोल्हापुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत सामना आणि ही मालिकाही जिंकली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांच्या फरकानं भारतानं हा 10वा विजय नोंदवला. अभिषेक शर्माला सामनावीर आणि मालिकावीरही घोषित करण्यात आलं. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाश.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. 18 सप्टेंबर 2002. चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करणारे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक 18 सप्टेंबर 1997. महाराष्ट्र सरकारनं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. 1 ज्येष्ठ अभिनेते मास्टर अनंत दामले यांचा जन्म 18 सप्टेंबर 1915. चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचा जन्म 18 सप्टेंबर 1912. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांचं निधन झालं दिनांक 18 सप्टेंबर 2002 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. उत्तम रस्ते, महामार्ग आणि सक्षम दळणवळण व्यवस्था यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होतोच, त्यासोबतच उद्योग, व्यापार, शेती आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळते. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, सागरी सेतू आणि विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पांचे नियोजन, त्यांची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल

0: कुमार गायकवाड सर.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि MSRDCला आता 30 वर्ष झालेली आहेत आणि भारतातले जे जे काही महत्त्वाचे उपक्रम होते, उदाहरणार्थ मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातला पहिला महामार्ग, तसंच सागरी सेतू वांद्रे वरळी सी लिंक हा देखील पहिला महामार्ग MSRDCतर्फे आपण केलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल की या स्थापनेबद्दल काय सांगाल आणि सुरुवातीपासूनची कामं?
2: नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते विकासाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राज्यातील रस्ते विकास जो आहे हा देशामध्ये अव्वलस्थानी आहे. 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त असं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे, ज्यामध्ये 18,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे आहेत, 32,000 किलोमीटरचे स्टेट हायवे आहेत आणि व्हिलेज रोड आणि ODR मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त किलोमीटरचे ते रस्ते आहेत. आणि लोकल रोड्स जे आहेत ते पण एक साधारणतः 23,000 किलोमीटरचे लोकल रोड्स आहेत. असं साधारणतः 3 ते 3.25 लाख किलोमीटर एवढं मोठं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. 1996 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळेस विभागाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब होते. त्यांच्या काळामध्ये या महामंडळाची निर्मिती झाली. महामंडळाची निर्मिती करण्यामागचा जो उद्देश होता तो असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये मोठे प्रकल्प हाती घेण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महामंडळ झाल्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते, महामंडळाच्या स्तरावरती निर्णय घेता येतात आणि निर्णय प्रक्रियेतील सुलभता यासाठी महामंडळाची निर्मिती 1996 करण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईमधली 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि वरळी ते वांद्रे सागरी सेतू याची कामं प्रामुख्याने 1996 हाती घेण्यात आली. मुंबईतील उड्डाणपुलं जी आहेत, म्हणजे 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, ही कामे 2002 पूर्ण करण्यात आली. म्हणजे महामंडळाची निर्मिती झाल्यानंतर 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 55 उड्डाणपुलं मुंबईतील आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पूर्ण करण्यात आला. आणि 2009 आणि 2010 वांद्रे वरळी सागरी सेतूचं काम हे पूर्ण करण्यात आलं. ते हे जे 3 मेगा प्रोजेक्ट होते, हे 3 मेगा प्रोजेक्टची कामं 2009-2010 MSRDCच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.
1: त्यामुळे वेळ ही खूप वाचलेली आहे. आता एक्सप्रेस हायवेला देखील मला वाटतं 20 वर्षांहून काळ अधिक झालेला आहे आणि मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक याची गरज आपल्याला भासली. जेव्हा कनेक्टिंग लिंक हा म्हणतात की अभियांत्रिकी चमत्कार आहे आणि खूप उत्सुकता आहे या कनेक्टिंग लिंकबद्दल देखील लोकांना, तर काय सांगाल की कशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आणि किती आव्हानं होती हे करण्यामध्ये?
2: 1996-97 जेव्हा या एक्सप्रेसवेचं प्लॅनिंग केलं गेलं त्या काळामध्ये हा जो भाग होता एक्सप्रेसवेचा 13.30 किलोमीटरचा हा त्यावेळेस मिसिंग होता. म्हणजे पार्ट ऑफ द प्लॅनिंग होता त्यावेळेस, पण त्यावेळेस काही जे काही निर्णय घेण्यात आले की कॉमन एक जी लिंक होती, म्हणजे कॉमन लेंथ नॅशनल हायवेची जी होती, जुना नॅशनल हायवे आणि हा एक्सप्रेसवे अशी कॉमन लेंथ 19 किलोमीटरची कॉमन लेंथ झाली आणि हा जो मिसिंग लिंक प्रकल्प त्या काळात हाती घेण्यात आला नव्हता. विविध कारणामुळं त्याचं काम त्यावेळेस केलं गेलं नाही. पण हे जे मिसिंग लिंकचं काम आहे हे 2018 हे हाती घेण्यात आलं. ह्याचं 2018 मिसिंग लिंकचं त्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आणि त्यानंतर हे काम सुरू केलं गेलं. आता ही मिसिंग लिंक जी आहे 13.30 किलोमीटरची ही आपण आता पूर्ण केली आहे, त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. तर ही मोस्ट कॉम्प्लिकेटेड अशी लिंक होती. म्हणजे या ठिकाणी 13.30 किलोमीटरमध्ये 2 मोठाले असे डोंगर आहेत आणि 2 अशा खोल दऱ्या आहेत. म्हणजे 2 खोल दऱ्या आणि 2 उंच डोंगर यामधून जाणारी ही मिसिंग लिंक आहे. त्यामुळं डोंगरामध्ये आपल्याला बोगद्याचं बांधकाम करावं लागलं. म्हणजे आता 2 बोगद्या आहेत, एका बोगद्याची लांबी 8.9 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.6 किलोमीटर आहे. आणि 2 बोगद्यामध्ये एक व्हॅली आहे, टायगर व्हॅली, त्यावरती एक ब्रिज आहे आणि 1.6 किलोमीटरच्या बोगद्याच्या आधी मुंबई साईडला तिथे एक व्हॅली आहे, त्याच्यावरती एक ब्रिज आहे. असे 2 मोठाले पुलं आणि 2 बोगदे अशा 4 स्ट्रक्चरचा मिळून हा मिसिंग लिंक आहे. आणि इंजिनिअरिंगदृष्ट्या हा माझ्या करिअरमधला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहे.
1: अच्छा.
2: आता कॉम्प्लिकेटेड यासाठी म्हणतो की या ठिकाणी ॲक्सेसचा प्रॉब्लेम होता.
1: बरं.
2: म्हणजे इव्हन बोगद्याचं बांधकाम करताना फक्त पुण्या साईडने ॲक्सेस अवेलेबल होता.

0: जो बोगदा पुण्या साईडने आम्ही हाती घेतला होता, त्या तो जो डोंगराचा दुसरा भाग जो होता तो दरीमध्ये होता.
1: बरं.
0: त्यामुळे टायगर व्हॅलीकडनं टनेलिंगच्या कामासाठी मशिनरी आपण नेऊ शकत नव्हतो. त्या दरीनंतर दुसरा डोंगर होता. आता त्या दुसऱ्या डोंगराची तर अशी अवस्था होती की त्या दोन्ही साईडने ॲक्सेस नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी टायगर व्हॅलीच्या साईडने जरी त्याच्यामध्ये टनेल खोदायचं म्हटलं तरी 40-41 मीटरचा असा ड्रॉप होता. तिकडनं मशिनरी नेऊ शकत नव्हतो टनेलिंग एक्सकर्शनसाठी. आणि मुंबईच्या साईडनी पण एक दरी होती, म्हणजे त्या साईडनी पण मशिनरी नेणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे ॲक्सेस या 1.6 किलोमीटरच्या टनेलसाठी सुद्धा नव्हता आणि 8.9 किलोमीटरच्या टनेलसाठी टायगर व्हॅली साईडनी पण ॲक्सेस नव्हता, फक्त एक ॲक्सेस होता. त्यामुळे ॲक्सेस क्रिएट करणं हे पहिलं चॅलेंज होतं त्या बांधकामामध्ये. मग ॲक्सेस क्रिएट करताना आम्ही जो खोपोली पेना हा जो रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे, त्या नॅशनल हायवेवरनं एक व्हिलेज रोड जात होता त्या व्हॅलीच्या दिशेने. 10 किलोमीटरचा व्हिलेज रोड होता. तो व्हिलेज रोड विकसित करून मग त्या ठिकाणी तो ॲक्सेस त्या व्हॅलीला आधी क्रिएट केला गेला.
1: अच्छा.
0: आणि त्या व्हॅलीला ॲक्सेस क्रिएट केल्यानंतर मग ते पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं. म्हणजे व्ही शेप व्हॅलीमध्ये पुलाचं बांधकाम होतं ते हाती घेण्यात आलं. आणि त्याच व्हॅलीमधनं मुंबई साईडचा जो एक डोंगर होता असा उंच डोंगर, त्या टनेलिंगसाठी त्यातनं एक एडिट काढण्यात आला. एक दुसरा एक टनेल आपण खास बांधकामाची मशिनरी आत नेण्यासाठी एक टनेल आपण खोदला. तो आता दिसत नाही, म्हणजे तो असा दोन्ही टनेलच्या मधनं जो काही गॅप आहे त्या गॅपमधनं असा टनेल काढला आणि त्यातनं आम्ही मशिनरीमध्ये नेली आणि मग त्याचं एक्सकर्शन केलं.
1: बापरे. आणि सर तुम्ही आता टायगर व्हॅलीचा उल्लेख केला तर तिथे खूप हवा पण खूप जोरात असते, खूप वेगाने तिथे हवा येत असते, तर ते देखील कुठेतरी हे सगळं बांधताना एक आव्हान होतं तुम्हाला?
0: नाही, मोठं आव्हान होतं. आता या ठिकाणी हा जो पूल आम्ही बांधला आहे टायगर व्हॅलीला, 650 मीटर अशी या पुलाची लांबी आहे आणि हा 4 लेनचा, म्हणजे 2 पूल आहेत त्या ठिकाणी. एक मुंबई पुणे कॉरिडॉरसाठी 4 लेनचा तो एक ब्रिज आहे आणि एक ॲडिशनल इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे ॲज गुड ॲज तो 5 लेनचा ब्रिज आहे.
1: बरं.
0: आणि पुण्याकडनं मुंबईकडे जाण्यासाठी दुसरा एक ब्रिज आहे 5 लेनचा. आता या ठिकाणी या पुलाचं जे बांधकाम केलं ते या ठिकाणी 4 पायलॉन आहेत. म्हणजे हा 4 पायलॉनवरती 650 मीटरचा पूल आम्ही उभा केला आहे.
1: बरं.
0: म्हणजे एका पायलॉनवरती जर आपण 4 पायलॉनवरती 60 केबल्स, 4 पायलॉनच्या मिळून 240 केबल आहेत अशा. आणि या 240 केबलवरती हे 2 ब्रिजेस असे हँगिंग ब्रिजेस आहेत. या ब्रिजच्या डेकचं वजन आहे 36,000 मेट्रिक टन. 36,000 मेट्रिक टनाचं वजन हे 4 खांब घेतात. आणि प्रत्येक खांबाचं जर आपण वजन पाहिलं तर एका खांबाच्या फुटिंगचं वजन 10,000 मेट्रिक टन आहे आणि त्या खांबाचं वजन 7,500 मेट्रिक टन आहे. म्हणजे 17,500 मेट्रिक टनाचा एक खांब आहे. असे 4 खांब आणि 4 खांबावर 36,000 मेट्रिक टनाचा पूल. आता या ठिकाणी जर आपण पुला त्या खांबाची उंची पाहिली तर ते 182 मीटर उंचीचे खांब आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे अगदी ग्राउंडपासून जर विचार केला तर 182 मीटर उंचीवरती आहेत. म्हणजे 182 मीटर उंचीच्या खांबाचा जेव्हा आपण विचार करतो ते साधारणतः 60 मजली जी इमारत असते तेवढ्या इमारती एवढी उंची या खांबाची आहे. आणि रस्त्याची जी पातळी आहे रोड लेवल ती 100 मीटरवरती आहे.
1: बरं.
0: म्हणजे आपण जो आता ट्रॅव्हल करतोय, आता मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक झाले, कनेक्टिंग लिंकवरून जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय तर त्या डेकच्या खाली हा ब्रिज 100 मीटर उंचीवरती आहे आणि डेकच्या वरती 82 मीटर आहेत. अशा पद्धतीचा हा उंच पूल असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग होतं.
1: अच्छा.
0: मगाशीच आपण उल्लेख केला की लोणावळा आणि खंडाळ्याचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो. 5,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस असतो पावसाळ्यामध्ये. जोराचे वाहणारे वारे असतात आणि धुकं असतं मोठ्या प्रमाणामध्ये.
1: धुकं असतं.
0: हा म्हणजे या पावसाळ्यामध्ये धुकं, जोराने वाहणारे वारे आणि जोराचा पाऊस यामध्ये काम करणं फार जिकरीचं होतं. पण नॉर्मल कोर्समध्ये ज्या एफिशियन्सीने आम्ही काम करतो ती एफिशियन्सी मेंटेन करणं कठीण होते पावसाळ्यामध्ये. 50% एफिशियन्सीने आम्ही काम करू शकलो पावसाळ्याच्या काळात.
1: पण तरी पावसाळ्यात पण काम सुरू,
0: पावसाळ्यामध्ये पण काम सुरू होतं.
1: नक्कीच सर, अतिशय तुम्ही आत्ता जे आकडे सांगितलेत किंवा जे वर्णन केलं की त्याच्यावरून हे कळतंय की ती जी कनेक्टिंग लिंक आहे ती निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि खरोखरच आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील त्याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा रस्ता एक तयार झालेला आहे.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटू.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: चालणे।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं। पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात, त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: मी आता जसं म्हणाल

0: झालं त्याचं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुखसोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुखसोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं. आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आत्ता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
1: मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं असं कुठेही मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे.
0: बरोबर.
1: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते, आरोग्यासाठी पण चांगलं हे ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं. गंगा घसरागांचं सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं माझ्या, कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेटच्या पुढे आपण होईल, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही नाही काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे.
0: बरोबर.
1: म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्या डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे, आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्याचं बुकिंग करून टाकलं. थोडस 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच. पार्किंग सुविधा चांगली त्यांनी दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्यांनी दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही बुक केला वगैरे. अशा सुखसुविधा ऍक्च्युली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते जर ब्रॉड आहे मॅडम.
0: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
1: नाही, साताऱ्याचा नो डाऊट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा चांगली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिलाय, मी वेल केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण किचन म्हणा बाकीच्या सुविधा वगैरे. साधारण साधं उदाहरण घ्यायचं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित बनवण्यासाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे, अशी चांगली, परत वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली त्यांनी चांगली, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे, ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात. आणि असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं, इकडे पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे.
0: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या. येस येस, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून. आणि भिलारे सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम. हॅव अ गुड डे.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रमानंतर आपण ऐकणार आहोत आणखी एक ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
7: नमस्कार
6: डॉक्टर. या भागामध्ये आपण गाऊट या आजाराविषयी बोलणार आहोत, तर गाऊट या आजारामध्ये नेमकी लक्षणं काय असतात?
7: उत्तान वातरक्त हा जो वातरक्ताचा प्रकार आहे त्याच्यामध्येच दिसणारा एक आजार म्हणजे गाऊट होय. गाऊट ह्या आजारामध्ये प्रामुख्याने काय होतं, एक तर तुमचा हाताचा अंगठा असू देत किंवा पायाचा अंगठा असू देत, त्याच्या मुळापाशी किंवा त्या अंगठ्याला सूज यायला लागते. ठणका खूप जास्त प्रमाणात असतो, दुखणं खूप जास्त प्रमाणात असतो, अंगठा

0: टेकवायचं म्हणलं तरी जमत नाही, किंवा हाताच्या अंगठ्यांना सूज येणं, हळूहळू हाताच्या सर्व बोटांना सूज येणं, किंवा पायाच्या बोटांना सूज येणं, किंवा हळूहळू वर अँकल्सला म्हणजे घोट्याच्या ठिकाणी सूज येणं, तळपायाला पूर्णतः सूज येणं, तिथं उष्णस्पर्श जास्त असणं, ठणका सहन न होणार असणं, इतकी तीव्रता ह्याच्यामध्ये रुग्णाची जास्त प्रमाणात असते, इतका त्रास जास्त असतो. आयुर्वेदानुसार हा वात रक्ताचाच एक प्रकार आहे. नको असणारे टॉक्सिन जे काही शरीरात होतात युरिक ऍसिड सारखे, याच्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण खूप वाढलेलं असतं, ते नको असणारे टॉक्सिन्स रक्ता थ्रू ज्या वेळेला सांध्यांच्या इथे म्हणजे हातांचे बोटं असू देत किंवा पायांचे बोटं असू देत ह्या सांध्यांमधलं अंतर अतिशय कमी असतं, त्यामुळे स्वाभाविक आहे थोडे जरी क्रिस्टल युरिक ऍसिडचे किंवा इतर टॉक्सिनचे तिथे येऊन अडकून राहिले तर त्या सांध्यांमधल्या तिथल्या आवरणाला सूज यायला लागते, अतिशय ठणका जास्त प्रमाणात जाणवतो, उष्णस्पर्श जाणवणं, तिथला भाग लालसर होणं, अशा प्रकारची लक्षणं रुग्णाला दिसायला लागतात. आणि ह्याचे वेग आल्यासारखे येतात, म्हणजे गाऊटचा अटॅक आल्यासारखा येतो, एखाद्या दम्याचा जसा अटॅक येतो मध्ये काहीच त्रास नसतो, म्हणजे रुग्णाला कोणतीच लक्षणे दिसत नसतात, पण अटॅक आला की प्रचंड त्रास होतो. मग कधीतरी येणाऱ्या अटॅक मग हळूहळू त्यातलं प्रमाण कमी होत जातं, आणि मग एक वेळ अशी येते की सततच त्रास होतोय, मग हळूहळू इतर सांध्यांचे सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत जातं.
1: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
2: पण माता, गाऊटवर आयुर्वेदामध्ये उपचार काय सांगितलेले आहेत?
0: जसं आत्ता आपण बघितलं की आयुर्वेदानुसार गाऊट म्हणजे वात रक्त, मग त्या मूळ कारणासाठी नक्की गाऊटमध्ये काय बदल झालेले आहेत. वात एका बाजूला वाढलेलं आहे, ते नको असणारे युरिक ऍसिड सारखे क्रिस्टल जे हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्याच्या इथे किंवा त्या हाताच्या बोटांच्या इथे किंवा पायाच्या सांध्यांच्या इथे जे काही अडकून राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे दुखावा जास्त आहे, ते तिथनं क्रिस्टल्स कसे बाहेर पडतील हे बघणं गरजेचं आहे. रक्त प्रसादन चिकित्सा होणं गरजेचं आहे, वातशमन चिकित्सा होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी बस्ती आपल्याला खूप उपयोगी राहतात, त्या ठिकाणी जळवा लावणं ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो, पत्रपोट्टली स्वेदाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो, आणि मग त्याच्याबरोबर अभ्यंतर औषधं सतत घेणं मूळ आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने आणि तो नंतर आजार पुन्हा कधीच होऊ नये या दृष्टीने रसायन चिकित्सा, अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तो गाऊट कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत
2: असतो. बरोबर. तर डॉक्टर, पुढच्या भागात आपण ऑटो इम्युन डिसीजेस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर आपल्याला आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले आहेत त्याची माहिती श्रोत्यांना द्यायची, पण या भागात वेळ संपली म्हणून इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा.
5: गणपती बाप्पा मोरया.
6: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
7: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते,
6: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
7: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
6: अटी लागू.
8: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
9: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
8: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
9: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकली. कौस्तुभ दातार यांनी गायली होती. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर या प्रसारणात भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40. आठ वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: साडेआठ वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटींच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जागतिक केंद्र होण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमीकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी कैवल्यधामच्या गोवर्धनधास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. PLI अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं विकलांगऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर करण्यात पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून येते असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं वर्मा म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमांतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरातल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावासांनी काल स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ केला. मोहिमेच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि त्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अझरबैजान, आइसलँड, लायबेरिया येथील भारतीय दूतावास तर सौदी अरेबिया, टांझानिया राष्ट्रातील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे लघुउद्योजकांना कोणत्याही तारण हमीशिवाय कर्ज मिळवणं शक्य झालं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल नवी दिल्लीत या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. 2015 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळे लाभार्थ्यांना अधिक रकमेचं कर्ज मिळवणं, आपली पतस्थिती सुधारणं आणि बँकांचा विश्वास संपादन करणं शक्य झालं आहे असंही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. दिल्लीत आजपासून विकसित भारताच्या प्रवासात वित्त पुरवठा या विषयावरील 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांसाठी घेण्यात आलेल्या युजीसी नेट जून 2026 परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका जाहीर केल्या आहेत. या उत्तर तालिका युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 जून रोजी घेण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अर्थात पासपोर्ट सुधारणा नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी केलेलं 36 पानी पारपत्र 5 वर्षांसाठी किंवा मूल 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या पवनहंस लिमिटेडकडे ध्रुवचं अत्याधुनिक हेलिकॉप्टरही सुपूर्द करणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल थिम्पू इथं भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगेल वांगचुक यांची भेट घेतली. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भूतानच्या राजांचं मार्गदर्शन मोलाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या 140 अब्ज नागरिकांसाठी ऊर्जा महत्वाची धोरणात्मक गरज आहे आणि तोच राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ठाम प्रतिपादन अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल केलं. भारतीय ऊर्जा गरजांविषयी समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत त्यांनी भारत हा ऊर्जेचा 3रा सर्वात मोठा ग्राहक आहे असंही त्यांनी नमूद केलं. टाटा सन्स उद्योग समूहानं एन चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार होता. चंद्रशेखर यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. लष्कर प्रमुख धीरज सेठ यांनी 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यात रशियन भूदल मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लष्कराच्या क्षमता विकासाला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. इराणच्या अणुक कार्यक्रमावर गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर देखरेख ठेवण्यासंदर्भातील एका ठरावावर व्हेटो म्हणजे नकारीचा वापर चीननं केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांना देखरेखीसाठी अधिकृत मान्यता मिळणार नाही. इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध अजूनही लागू आहेत. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या 2 प्रतिस्पर्धी गटांना पक्षाचं नाव आणि फुलं आणि गवत हे चिन्ह न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश काढले आहेत. क्रिकेटमध्ये पुरुषांचा संघ काल अफगाणिस्तान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्याने मालिका खिशात घातली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावांचा आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100+ फरकानं भारतानं 10वा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माला कालच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्थान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटीच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शरदिनी महाडेश्वर यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं राणी वर्मा यांनी, आणि या गीताला संगीत दिलं होतं राम पटवर्धन यांनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: गायक होते कौस्तुभ दातार आणि ही गीतरचना होती पद्माकर कांबळे यांची. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

गीतरचना होती दी ल बक्षी यांची आणि गायिका सरिता भावे. याबरोबरच श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 129.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: लालबागला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या ज्या स्टेशनवर उतरावं लागतं ते स्टेशन म्हणजे चिंचपोकळी. एकच प्लॅटफॉर्म असलेलं अगदी लहानसं स्टेशन. या स्टेशनात गर्दीही फार नसते. आपल्या एका कुशीत लालबाग आणि दुसऱ्या कुशीत आर्थर रोड हे दोन मुंबईतले जगप्रसिद्ध विभाग बाळगणाऱ्या या छोटेखानी स्टेशनला चिंचपोकळी हे काहीसं वेगळं वाटणारं नाव कशामुळे मिळालं असावं याचा मी बरीच वर्ष शोध घेत होतो.
2: चिंचपोकळी नावाचा उगम कधी काळी त्या ठिकाणी असलेल्या चिंच आणि पोफळीच्या दाट बागांमध्ये आहे. या अर्थाचं भरपूर लिखाण झालेलं आहे. यातल्या द राईज ऑफ बॉम्बे अ रेट्रोस्पेक्ट या स्टीफन एडवर्ड्स यांनी 1902 साली लिहिलेल्या महत्वाच्या पुस्तकात मुंबईतल्या बहुतेक ठिकाणांच्या नावांचा उगम वृक्षांमध्ये आहे असं लिहिलेलं आहे. उदाहरणादाखल बाभुळनाथ, ताडदेव, चिंच बंदर, उंबरखाडी, भेंडी बाजार, वडआळी म्हणजेच वडाळे अशी काही नावं त्यात दिलेली आहे. यात चिंचपोकळीचाही उल्लेख आहे. वृक्षतज्ज्ञ शरदिनी डहाणूकर यांनीही आपल्या हिरवाई या पुस्तकाच्या मनोगतात या नावांची नोंद घेतलेली आहे.
1: इतर ठिकाणांच्या नावांचं तुर्तास राहू दे, पण यातलं चिंचपोकळी हे नाव चिंच नावाशी संबंधित असेल हे मात्र मला काही केलं पटत नव्हतं. किंवा तसा काही संबंध असलाच तर यातल्या पोकळीचा संबंध नेमका कशाशी लावायचा याचं समाधानकारक स्पष्टीकरण माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकातूनही वाचल्याचं मला आठवत नाही.

0: पोकळी हा शब्द पोफळी या शब्दाचा अपभ्रंश असेल असं गृहीत धरलं तरी पोफळीसाठी सुपारी असा सर्वसामान्यांच्या बोलीतला शब्द सहज उपलब्ध असताना तो न वापरता पोफळी या शब्दाचा उपयोग का केला असावा हाही प्रश्न होता. उदाहरण म्हणून या स्टेशनपासून जेमतेम 500 मीटर अंतरावर सुपारी बाग या नावाचं ठिकाण अजूनही बोलण्यात आहे, यामुळे हा प्रश्न अधिक गहन होत होता.
1: चिंचपोकळी नावाचं कोडं उकळण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टर अरुण टिकेकर यांचं स्थलकाल हे पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. या पुस्तकात या ठिकाणी असलेल्या मरीन डिपार्टमेंटच्या बुखानन नावाच्या अधिकाऱ्याच्या चिंचपोकळी नावाच्या बंगल्यावरून चिंचपोकळी हे नाव पडलं असल्याचा उल्लेख टिकेकरांनी केला होता. या इथे चिंचपोकळी या शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग लक्षात घ्यायला हवं, जे आहे CHINTZPOGLIE. परंतु या माहितीच्या पुढेच डॉक्टर टिकेकरांनी कंसात प्रश्नचिन्हही दिलं होतं. याचा अर्थ चिंचपोकळी बंगल्याच्या नावाचंच रूपांतर चिंचपोकळी असं झालं असावं का, असा प्रश्न डॉक्टर टिकेकरांना पडला होता. ही माहिती आठवली आणि चिंचपोकळी या नावामागचं कोडं उलगडण्यासाठी टिकेकरांच्या पुस्तकातलं बुखानन साहेब आणि त्यांच्या चिंचपोकळी बंगल्याचा शोध घेणं क्रमप्राप्त असल्याचं लक्षात आलं. पण ठोस निष्कर्ष काढताना केवळ तेवढंच शोधून चालणार नव्हतं, तर त्यासाठी आणखीही काही आधार मिळतात का ते पाहणंही आवश्यक होतं.
0: थॉमस बुखानन यांच्याविषयी अधिक माहिती मिळाली ती ॲन एलवूड यांच्या प्रवास वर्णनात. या बाईंनी 1825 ते 1828 अशी 4 वर्ष संपूर्ण युरोप खंड, इजिप्त आणि भारत असा प्रवास केला होता. 1826 मध्ये त्या मुंबईत मुक्कामाला होत्या. त्या दरम्यान बुखानन यांनी दिलेल्या आमंत्रणावरून त्यांच्या चिंचपोकळी बंगल्यावर गेल्या होत्या. आपल्या पुस्तकात बुखानन आणि त्यांच्या चिंचपोकळी बंगल्याबद्दल त्या लिहितात, बुखानन यांचा चिंचपोकळी नावाचा मोठा बंगला मुंबई बेटाच्या पूर्व बाजूला आहे. बुखानन हे मुंबईमध्ये मरीन सुपरिटेंडंट या अतिशय उच्च पदावर काम करीत असून नेटिव्ह त्यांना बडा साहेब म्हणून ओळखतात.
1: ॲन एलवूड यांनी आपल्या पुस्तकात त्या काळातली मुंबई, इथले विविध भाग, घरं आणि बंगले, माणसं, त्यांच्या सवयी या साऱ्यांचं रसाळ शब्दात वर्णन केलेलं आहे. फोर्ट ते बुखानन यांच्या घरापर्यंतचा प्रवास त्यांनी पालखीतून केला होता. पालखीतून जाताना वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी अतिशय सुंदर वर्णन आपल्या पुस्तकात केलेलं आहे. फोर्टच्या बाहेरच्या भायकळ्यापासून पुढच्या सबर्बन किंवा नेटिव्ह टाउन मधल्या घरांबद्दल त्या म्हणतात, इथल्या प्रतिष्ठित लोकांची घरं अतिशय मोठी, प्रशस्त आवार आणि सभोवताली बागा असलेली आहेत. या घरांचा उल्लेख त्यांनी गार्डन हाऊसेस असा केला आहे.
0: बुखानन यांचा बंगलाही त्याच पद्धतीचा परंतु अधिक मोठा असून त्याला भव्य पोर्च आणि बंगल्याच्या चहूबाजूंनी जवळपास 100 फूट रुंदीचा वरांडा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. घराच्या सभोवताली असलेला वरांडाच जर 100 फुटाचा असेल तर ते घर आणि त्याचा आवार केवढं प्रशस्त असेल याची कल्पना आपण सहज

0: ॲन एल्वूड यांच्या पुस्तकातली ही माहिती डॉक्टर टिकेकरांच्या पुस्तकातल्या माहितीशी जुळणारी आहे. शिवाय ह्या घराविषयी अधिकची माहिती देणारीही आहे. टिकेकरांनी चिंच पुगली असं म्हटलंय, तर एल्वूडबाईंनी चिंच पोगली असं म्हटलंय, एवढाच काय तो फरक.
1: स्थानिक लोक ज्या बुखानन यांना बडासाहेब म्हणून ओळखत असत, त्यांचं राहतं घर त्यावेळी त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलंच पाहिजे. त्या काळातला तो लँडमार्कच असावा. कदाचित त्यामुळेच पुढच्या काळात तो परिसर त्या घराच्या नावानंच ओळखला जाऊ लागला असावा. या मालिकेच्या गेल्या काही भागात आपण ऐकलेल्या लालबागची ही तशीच कथा आहे. अगदी आजही एखादा परिसर त्या परिसरात असलेल्या एखाद्या लँडमार्क वरून ओळखला जाण्याची उदाहरणं आहेतच की. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्या

0: पूर्वी या माहितीला अधिक पुष्टी देण्यासाठी आणखी काही माहिती सापडते का हे शोधणं गरजेचं होतं.
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 129. 9:10 होत आहेत. गीतबाहर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट संगीत.

0: झालं गेलं विसरून जा या चित्रपटातलं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत यशवंत देव.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुधीर फडके, श्यामा चित्तर आणि सहकलाकारांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं. चित्रपट मोसंबी नारंगी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट इन मीन तीन, संगीतकार आणि गायक सुधीर फडके. या गीताबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता. आता 9:30 वाजलेत. सुगम संगीत भावधारा.

0: हे गीत गायलं होतं अच्युत ठाकूर यांनी. गीतरचना ही त्यांचीच होती.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: योगिनी जोगळेकर यांचं गीत आपण ऐकलं. गायिका होत्या वासंती डांगे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

बजरंग सरुदे यांचं गीत आपण ऐकलं, शारदा रानडे यांनी गायलं होतं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: देवकीनंदन सारस्वत यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.

प्रभाकर सावंत यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेले हे समूह स्वरातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते मोहन सावंत आणि संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंदी जोशी यांनी गायलेलं सल बर्डी या चित्रपटातील हे गीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत पद्मनाभ गायकवाड.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केलं पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मातला खोर असा घनघोर लागला घोर जगदंबेव जोडून मायचा दोर याव समोर या कुळ हे पोर जगदंबेव काळजाहला काळा कभिंग राखूस एक आसरा बाळा तुझीच करूस दाट मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ

0: सलवर्डी या चित्रपटातील गीत गायलं होतं अजय गोगावले यांनी. गीतकार होते मुकुंद भालेराव आणि संगीतकार होते पद्मनाभ गायकवाड. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रोहित राऊत यांनी. गीतकार होते विश्वजीत जोशी आणि संगीतकार होते अविनाश विश्वनाथ.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रोहित राऊत, जुईली जोगळेकर, विश्वनाथ जोशी, गीत बेर्डे आणि सारंग भालके यांनी. गीतकार होते मंदार चोळकर आणि विश्वजीत जोशी आणि संगीतकार होते अविनाश विश्वनाथ. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
0: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:20 आणि 12 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

बापूंच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी त्यांचा पंचा ही त्यांची एक ओळख होती. बापूंनी एकदा आपल्या यंग इंडियामध्ये लिहिलं, माझा पंचा म्हणजे जीवनातील एक सेंद्रिय उत्क्रांतीच आहे. ही उत्क्रांती कशी घडून आली? लंडनमध्ये विद्यार्थी दशेत असताना बापू युरोपीय वेशभूषा करत असत. तेव्हापासून चांगली 20-21 वर्ष बापूंचा पोशाख तसाच होता. पण एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये पोलिसांनी गोळीबारात काही भारतीय संपवाल्यांना जीवे मारलं आणि तेव्हा बापूंच्या मनात तो वेश टाकून देण्याचा विचार आला. गोळीबारात ठार झालेल्यांबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी पाश्चात्य वेश टाकून दिला तो कायमचाच. तिथले भारतीय करार मजूर करीत तसा पोशाख त्यांनी धारण केला. 1913 बापू

सत्याग्रह केल्याचं जे चित्र आता सर्वत्र परिचित झालंय, त्या सत्याग्रहाच्या वेळी बापूंनी हाच वेष परिधान केला होता. 1915 बापू भारतात परत आले तेव्हा ते खास काठेवाडी पोशाख करत असत, सदरा, धोतर, फेटा आणि शाल. 2 वर्षांनंतर ते चंपारण्यला गेले तेव्हा देखील त्यांचा तोच वेश होता, पण तिथूनच त्यांच्या पोशाखात बदल सुरू झाला. बापू निळमजुरांच्या दुःखाची विचारपूस करत होते तेव्हा त्यांना समजून आलं की हे बिहारच्या खेड्यातले मजूर अत्यंत मागासलेले आहेत, योग्य शिक्षण दिल्याशिवाय त्यांची सुधारणा होणार नाही. हे कार्य केवळ शाळांकडून होण्यासारखं नव्हतं, त्या लोकांना स्वच्छ राहण्याचं आणि स्वच्छता राखण्याचंही शिकवायला हवं होतं. ग्रामसुधारणेसाठी बापूंनी स्वयंसेवी शिक्षकांचं एक दल स्थापन केलं, त्यातले बहुतेक जण साबरमती आश्रमातलेच होते. बापूंनी कस्तुरबांना देखील बोलावून घेतलं आणि त्याही त्या दलात दाखल झाल्या होत्या. त्या मंडळींना बापूंनी समजावून सांगितलं की इथं तुम्ही फक्त व्याकरण आणि लिहिणं वाचणं किंवा गणित शिकवायचं नाही तर स्वच्छता, टापटीप आणि चांगल्या रीतीभातीही शिकवायच्या आहेत. बापू म्हणाले, खेडूत अस्वच्छ असतात, इथल्या गल्लीबोळांमध्ये खूप घाण असते, विहिरींभोवती चिखर आणि उकिरडा असतो आणि अंगणं गलिच्छ असतात. इथल्या वडीलधाऱ्या मंडळींना स्वच्छतेचं शिक्षण आधी दिलं पाहिजे, त्यांना त्याची फार गरज आहे. त्या सर्वांनाच कुठला ना कुठला त्वचारोग झालेला आहे. या मंडळींनी खेड्यापाड्यातून होईल तितकी स्वच्छता राखण्याची मोहीम सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी खेडूतांच्या जीवनाच्या सर्व थरात प्रवेश करण्याची आवश्यकता होती आणि त्या दृष्टीनं कार्यकर्ते गटागटानं वेगवेगळ्या खेड्यांना भेट देऊन आले. एकदा बापू आणि कस्तुरबा भीतीहारवा या खेड्यात गेले. तिथं त्यांनी एक शाळा उघडली होती, त्याच्याजवळच आणखी एक लहान खेडं होतं. तिथं काही बायका अत्यंत घाणेरडे कपडे घातलेल्या बापूंनी पाहिल्या. त्यांचा तो गलिच्छपणा पाहून बापूंना आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. त्यांनी कस्तुरबांना त्या बायकांशी बोलायला आणि त्या आपले कपडे का धुत नाहीत हे समजून घ्यायला सांगितलं. झोपडीपाशी उभ्या असलेल्या काही बायकांशी कस्तुरबा बोलल्या. त्यातली एक बाई कस्तुरबांना आत घेऊन गेली आणि म्हणाली, आता तुम्हीच पहा, आमच्याजवळ पेटी नाही की कपाट नाही, आम्ही कपडे ठेवणार कुठे, आणि ही जी साडी मी नेसली आहे ती एकच साडी माझ्याजवळ आहे, तुम्हीच सांगा मी ती धुणार कशी. तुम्ही बापूंना सांगा मला दुसरी साडी आणून द्यायला, मग मी रोज आंघोळ करून स्वच्छ कपडे घालीन. कस्तुरबांनी उदास मनानं हे सर्व बापूंना सांगितलं. बापूही बेचैन झाले. त्यांना जाणीव झाली की बिहारमधल्या या झोपडीसारख्या असंख्य झोपड्या या देशात आहेत. अशा लाखो झोपड्यांमधून राहणाऱ्या कोट्यावधी खेडूतांच्याकडे कोणत्याही प्रकारचं फर्निचर नाही, बदलण्यासाठी त्यांच्याकडे कपडे नाहीत, ते अक्षरशः चिंध्या नेसून राहतात. आणि या घटनेचा बापूंच्या मनावर फार परिणाम झाला. अनेक सभांमधून त्यांनी लोकांना हे सगळं सांगितलं, आपलाही पोशाख अगदी साधा ठेवावा आणि तो बहुजन समाजाच्या जेमतेम लाज झाकणाऱ्या कपड्यांसारखा शक्यतो असावा असा निर्धार तेव्हापासूनच बापूंच्या मनात आकार घेऊ लागला. प्रत्यक्षात ते पंचा नेसायला लागले 1921 सप्टेंबर महिन्यापासून. ते कसं झालं याची हकीकत बापूंनी स्वतःच सांगितलेली आहे. बापू दौरा करत दक्षिणेकडे अगदी मधुरेपर्यंत गेले होते. ते आगगाडीनं प्रवास करीत होते. डब्यात भयंकर गर्दी होती, पण डब्यातील प्रत्येकाच्या अंगावर विदेशी कपडे होते. बापूंनी त्या लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि खादी का वापरत नाही म्हणून विचारलं. ते म्हणाले, महाराज आम्ही गरीब माणसं, आम्ही कुठली खादी घेऊ शकणार, ती तर फार महाग पडते. बापूंनी त्यांच्या म्हणण्याचा खोलवर विचार केला. त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं, परंतु पूर्ण सत्य त्यांना जास्त जोरानं उमगलं. देशातील कोट्यवधी लोक दारिद्र्यामुळे फक्त एखादी लंगोटीच लावून राहत आहेत, नव्हे तसं राहणं त्यांना भाग पडत आहे, त्याचं काय, त्यांना पटेल असं कोणतं उत्तर मी देऊ, बापूंनी स्वतःला विचारलं. परिस्थिती आपल्याला समजली आहे, समजते आहे हे दाखवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे स्वतःचा पोशाख अत्यंत साधा करणं. त्यावेळी ते एक बंडी, गांधी टोपी आणि पायघोळ धोतर नेसत असत. हे सर्व सोडून फक्त पंचा नेसायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे मगच कशी तरी लाज झाकणाऱ्या बहुजन समाजाच्या जास्त जवळ आपण जाऊ शकू असा त्यांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बापूंनी आपलं मुंडन करून घेतलं आणि त्यांनी टोपी टाकून दिली, बंडीला सुद्धा रजा दिली. धोतराऐवजी ते खादीचा 18 इंची पन्ह्याचा एक पंचा नेसू लागले आणि हाच पंचा पुढे बापूंचा पंचा म्हणून मान्यता पावला आणि सर्वत्र प्रसिद्धीस आला.
बापूंनी त्या दिवसापासून अखेर

श्रोते हो, आत्ताच आपण गांधी वंदना हा कार्यक्रम ऐकलात. असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलात. वाचक सर होता दिनेश अडावतकर यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मयंक राठोड यांचं सारंगीवादन, राग बसंत मुखारी. त्यांना तबला साथ आहे तनय रेगे यांची. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया मयंक राठोड यांचं सारंगीवादन, राग बसंत मुखारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण मयंक राठोड यांच्या सारंगीवादनामध्ये राग बसंत मुखारी ऐकलात. त्यांना तबला साथ होती तनय रेगे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आज सहज संवाद सकाळी 11:05 आपण ऐकणार आहोत गणपती आणि गौरी उत्सवानिमित्त. गायक आणि अभिनेता अमोल बावडेकर आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि गुलकंद सिनेमाचे संगीतकार अमीर हडकर यांच्यासोबत गप्पा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू आणि त्यानंतर 11:05 सहज संवाद. संवादिका आहेत स्मुग्धा माळी.

0: सहज संवाद।
1: नमस्कार श्रोते हो, मी स्मुग्धा माळी आज सहज संवाद मध्ये तुमच्यासोबत। श्रोते हो, आत्ता कालच गौरींचं आगमन घरी झालेलं आहे आणि गौरी आपल्या घरात आज विराजमान आहेत। त्यांचं औक्षण करून त्यांच्यासाठी पायघड्या घालून रांगोळ्या काढून छान छान गाणी म्हणून आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर गौरी म्हणजे केवळ मूर्ती किंवा तिची स्थापना नसते, तर ती माहेरी आलेल्या लेकींचं स्वागत जसं आपण करतो त्याचप्रकारे आपण त्या देवीचं स्वागत करतो, तिच्यासाठी छान छान नैवेद्य बनवतो। आणि एकूणच गणपती आणि गौरी हा सण जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या उत्साहात आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो। प्रत्येक गावागणीत या सणाच्या प्रथा आणि परंपरा किंवा रूढी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, पद्धती वेगळ्या आहेत। गौरींना आपण कालच बोललो की गौरी घरी आणतो आपण तेव्हा प्रत्येकाची पद्धती वेगळी असते। कोणी खड्याच्या गौरी आणतात, तर कोणी तेरड्याच्या रूपात गौरी आणतात, कोणी मुखवट्याच्या रूपांमध्ये गौरी आणतात। गौरींचं जागरण आज रात्री होणार आहे आणि छान छान खेळ आज आपल्या सगळ्या सख्या तिची गाणी म्हणणार आहेत आणि तिचं कौतुकास्पद अशी गाणी आपण म्हणून तिच्यासाठी आपण खेळ खेळणार आहोत। आज जागरण होणार आहे, तर असा हा गणपती आणि गौरींचा सण आपण साजरा करतो आहे।

श्रोते हो, गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, विद्या आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. म्हणूनच गणपतीला कलेची देवता असंही म्हटलं जातं. संगीत असो, नृत्य असो, साहित्य असो किंवा कोणतीही कला असो, प्रत्येक कलाकार आपल्या कलेची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करतो. गणपतीच्या हातातील वीणा, लेखणी आणि पुस्तक यासारख्या प्रतिमा ज्ञान आणि कलेशी त्यांचं किती नातं आहे हे अधोरेखित करतात. श्री गणेश हा शब्दसुद्धा एखाद्या शुभ किंवा नव्या सुरुवातीसाठी आपण वापरतो. म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नाही आहे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा उत्सवही आपण म्हणतो. ढोल ताशांचा नाद, भजन, कीर्तन, आरत्या, संगीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गणेशोत्सवाला एक सुंदर असं कलात्मक रूप आलेलं आहे.

0: श्रोते हो, गणपती गजानन हे कलेची देवता आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या दोन कलाकारांना इथे बोलवलेलं आहे. त्यातले पहिले कलाकार आहेत महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि गुलकंद सिनेमाचे संगीतकार अमीर हडकर. आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. हॅलो दादा.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, तुझं आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आज आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. घराघरात गणपती विराजमान झालेले आहेत, गौरी विराजमान झालेल्या आहेत, तर तुमच्या घरीही गणेशोत्सव होतच असणार. तर त्याबद्दल तू काही छान छान गोष्टी आम्हाला तुमच्या घरातल्या किंवा तुमच्या गावाकडच्या जरा आमच्याशी आमच्या श्रोत्यांशी बोललास तर बरं होईल.
1: नक्कीच नक्कीच. अगं नक्कीच, म्हणजे मला ना मुळात तुझ्या कार्यक्रमाचं नाव एवढं आवडलं, सहज संवाद, जो सध्या संपत चाललाय एकमेकांमधला. आपण ऑनलाईनवर एवढे बिझी आहोत एकमेकांच्या, शुभेच्छा पण ऑनलाईन आणि सगळंच ऑनलाईन, सो हा संवाद होणं फार गरजेचं आहे. आणि बरं वाटतं गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एकमेकांशी बोलतो आणि बोललंच पाहिजे रादर. सो आधी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की हा सहज संवाद जो तुम्ही घडवून आणताय त्यासाठी. आणि गणपती म्हणशील तर गणपती आमच्यासाठी एक वेगळी फिलिंग आहे. ती काय तो उत्सव नसतो आमच्यासाठी, हक्क

0: कुटुंब एकत्र येतं जवळपास. आता माझा माझा जो गणपती आहे घरातला म्हणशील तर यंदाच त्याचं जवळपास 90-92 वर्ष आहे जवळपास.
1: बापरे,
0: म्हणजे एवढ्या मोठ्या
1: खूपच मोठी परंपरा आहे. खूपच
0: आणि 100 कडे आम्ही चाललोय आणि बाप्पा दरवर्षी आम्हाला काही ना काही देतोच आहे. असं नाही घडलं की कधी की गेल्या वर्षी आम्ही इथे होतो आणि आता त्याच्या मागे गेलो. आम्ही त्याही पुढे देते रदर दॅन की ह्या वर्षीचा गणपती गणेशोत्सव खास का. तर माझं नवीन घर, माझं स्वप्नातलं घर साकार झालंय. मी नवीन घरात आलोय आणि नवीन घरात बाप्पा आलाय. एक महिना अलीकडे मी या घरात आलो आणि हा आणि खरोखरच मनापासून मी बाप्पाकडे मागितलं होतं माझं कुटुंब पण की आता आम्हाला आम्हाला मोठं केलंस, आता आमचं घर पण मोठं कर, कारण आता घरात येणारी पाहुण्यांची संख्या वाढली, सगळं वाढलं. सो आता ते हा आणि माझा मूळचा जन्म माझा प्रभादेवीचा आणि तिथे माझा जो गणपती असायचा ना तो स्पेशल का असायचा सांगतो तुला की अख्ख्या बिल्डिंग मध्ये फक्त 2 गणपती, एक ग्राउंड फ्लोअरला आणि एक पहिल्या मजल्यावर. त्याच्यामुळे आरती जी असायची ना अख्खी बिल्डिंग आरतीला घरात असायची पूर्ण. आता ना ते थोडंसं मी मिस करतो त्या सगळ्या गोष्टी
1: ऍक्च्युअली, कारण ते चाळीमधलं वातावरणच खूप असं आपलेपणाचं आणि म्हणजे गर्दी इतकी व्हायची की बाहेरच्या वरांड्यामध्ये वगैरे लोक उभी राहतो.
0: म्हणजे तुला इव्हन सांगतो माझ्या शेजारच्या काकी होत्या त्यांच्या घरात प्रसादाचा शिरा बनला का तो आधी माझ्या गणपतीला यायचा, कारण बिल्डिंग मधला गणपती, मग श्रावण सोडणार कुठे तर मग इथे येऊन श्रावण सोडणार आणि मग पुढे त्यांच्या त्या कार्यक्रमाला लागणार. हा म्हणजे फुगड्या वगैरे हे सगळं माझ्या त्या बिल्डिंग मध्ये ना तो चाळीतला गणपती मी आजही मिस करतो. म्हणजे मी आलो मोठ्या घरात आलो सगळं झालं पण ती आठवणी कुठेतरी आहेत. आणि दादर माझी सुरुवात पण जी झाली ना वाजवण्याची ती तिथूनच झालेली आहे. म्हणजे तुला मी सांगतो आमची ना बँजो पार्टी होती, अशीच मुलांनी आम्ही एकत्र सगळ्यांनी येऊन आम्ही बँजो पार्टी केली होती आणि त्यात मी वाजवायचो. सो माझं वादनाची सुरुवात पण गणेशोत्सवातूनच आहे आणि तिथून मी जे काय आज तुम्ही बघताय ते पुढे मी ते शिक्षण घेतलं किंवा सगळ्या गोष्टी, पण सुरुवात तिथे गणपतीची. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत गणपतीच्या.
1: बरोबर. गणेशोत्सवाच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेला किंवा आत्ताही कार्यक्रम जे व्हायचे पूर्वी आपले असे छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं की त्यावेळेला की लोकल मुलांनाही त्यावेळेला संधी मिळते त्यानिमित्ताने आपली कला सादर करण्याची. किंवा पूर्वी तर मला आठवतं वेगवेगळ्या स्पर्धा आणि भाषणांच्या स्पर्धा किंवा स्मरणशक्तीच्या स्पर्धा वगैरे गणेशोत्सवाच्या काळात घेतल्या जायच्या मंडळांमधून, तर ती पण एक आठवण आहेच. तुमच्याकडच्या गणेश मूर्तीबद्दल काही सांगशील का, काही खास असं?
0: मी तुला गणेश मूर्तीबद्दल नक्कीच सांगेन आणि सांगण्याजोगच आहे की आमचा जो बाप्पा तो आम्ही स्वतः तयार करतो. ही त्याच्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे खासियत आहे गणेश मूर्तीची. म्हणजे महिनाभरापूर्वी हमरापूर म्हणून तू नाव ऐकलं असेल, म्हणजे गणपतीचं गाव म्हणतात त्याला.
1: अच्छा, ओके.
0: माझी मूर्ती तिथून येते, ती कोरी मूर्ती आम्ही घेऊन येतो पूर्ण आणि मग ती
1: फक्त घडवलेली मूर्ती म्हणजे फक्त घडवलेली मूर्ती
0: त्याला आपण म्हणजे त्यांच्या भाषेत आपण त्याला कोरी मूर्ती म्हणतो, त्याला रंगकाम झालेलं नसतं. आणि मग माझ्या भावाचा मुलगा आहे वेद म्हणून, वेदांत अंबुकर, सो तो ती मूर्ती रंगवतो पूर्ण. त्या मूर्तीमध्ये जे काय प्राण आणतो आणि गेली 4 वर्ष तो करतोय आणि आम्हाला इतकं भारी वाटतं त्या सगळ्या गोष्टीचं, कारण का आपला बाप्पा आपल्याला जसा हवा तसा तो घडवतो, त्याच्यात अक्षरशः जीव होतो. म्हणजे असं नाही की बाकीचे मूर्तीकार करत असतील, पण बाकीच्या मूर्तीकारांकडे 100, 200, 500 मूर्त्या बनतात, एक मूर्ती आपली स्वतःची बनते आपल्याला हवी तशी, त्याच्यामुळे त्याची एक खरी गंमत असते. आणि आता तो वारसा ना माझ्या पुढे पण माझ्या भाच्यांनी घेतलेला आहे. यंदा त्यांनी एक स्वतःची छोटी छोटी मूर्ती तयार केलेली आहे, त्याला त्यांनी स्वतःच एक नाव दिलंय, तो अद्विकचा राजा बोलतो त्याला, त्याचं नाव अद्विक आहे, अद्विकचा राजा म्हणून त्यांनी नाव ठेवलंय. सो मला बरं वाटतं की हा वारसा आमच्याकडे आला, आमच्याकडनं तो पुढच्या पिढीला मिळाला, तर त्याच्या पुढची पिढी पण त्या पावलावर पाऊल ठेवत काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सो आमचा बाप्पा हा आम्ही रंगवलेला छान असतो. मी तुला मूर्तीचे फोटो देखील पाठवीन, तुला आवडतील ते नक्की.
1: नक्की नक्की. गणपती ही कलेची देवता आहे जसं आपण सगळेच जण मानतो, किंवा आपण कुठलाही परफॉर्मन्स करायला जातो किंवा कुठलं नवीन कार्य करण्याच्या सुरुवातीला आपण गणपतीचं नाव घेतो, त्याचं स्मरण करतो, तर त्याच्या आशीर्वादाने तू आज कलेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला जी कला आवडते त्याच्यात आपण आहोत.

0: त्याच्यातून आपला जो काही उदरनिर्वाह होतोय ते खूप ती खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण आपली आवडती गोष्ट असते आणि तिथे आपण जास्त रमतो. तर त्याबद्दल तू गणपतीच्या साठी तू काही असं नवीन गाणं केलंयस का किंवा असं काही आहे का?
1: मी आज म्हणजे आता ही अनेक जण खूप गाणी होतच असतात करतच असतात. माझा ना ह्यावर्षीचा एक वेगळा अनुभव सांगतो तुला की गेल्या वर्षी मी ना मला पहिलं गाणं गणपती म्हणजे मंडळासाठी खास करून गणपतीसाठी बनवता आलं ते म्हणजे काजूपाड्याचा राजा.
0: अच्छा.
1: तर त्याचं टायटल सॉंग असंच सहज बोलण्यातून ते झालं होतं. आमचा मित्र आहे कॅमेरामन आहे जो आमच्या हास्यगत्रीच्या सेटवर असतो आणि तो मला येऊन म्हणाला की अरे आमच्या मंडळाचं एखादं आम्ही गाणं करशील का? मी म्हटलं बघ आता मी इथे बसलोय जर मला काही सुचलं छान तर आपण नक्कीच करू. आणि ते हास्य जत्रेचा सेट तुला माहिती आहे तिथे ती वाईब्स वेगळ्या असतात तिथे सगळ्या काम करण्याच्या. तर मला एक अशी लाईन सुचली आणि ती करत करत करत गेलो. मग आमच्या बांजेवादक आहेत किशोर मोहिते त्यांनी त्याच्यावर शब्द लिहिले आणि तो ते गाणं तयार झालं. ते लोकांना आवडलं खूप. यावर्षीचा माझा अनुभव फार वेगळा होता. यावर्षी मी न्यूक्लिया म्हणून एक डीजे आर्टिस्ट आहे आपल्या भारतातला नाही मी म्हणेन की जगात त्याला ओळखतात न्यूक्लिया म्हणून. लाखो फॉलोअर्स आहेत त्याचे आणि त्याच्या मॅनेजरचा मला फोन आला की न्यूक्लिया एक गणपतीचं गाणं बनवू इच्छितोय आणि तुला तुम्हाला आवडेल का त्याच्याबरोबर काम करायला? सो ही फार मोठी संधी होती माझ्यासाठी. हा आणि त्याचं ते गाणं चिंतामणीसाठी त्यांनी ते गाणं केलं आणि माझ्यासाठी ते खरोखर असं म्हणजे ना स्वप्नवत होतं. एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर आपण काम करतोय. आला रे आला चिंतामणी म्हणून त्याचं गाणं आलंय. तुम्ही बघाल त्यात त्यांनी मला पण क्रेडिट दिले.
0: म्हणजे गणेश गल्लीचा चिंतामणी का?
1: चिंतामणी हा चिंचपोकळीचा ज्याच्या म्हणजे असं म्हणतात. म्हणजे मी लालबागचा आहे. मी गेली 10-15 वर्ष लालबाग मध्ये होतो. आता ह्या वर्षी मला केवळ म्हणजे काय म्हणतात ना की घर बदललं म्हणून मी कुर्ल्यात नेहरू नगरला आलोय पण मनाने मी अजूनही लालबाग मध्येच आहे असतो. सो लालबाग मध्ये असं म्हणतात की चिंतामणीला येताना पाहावं आणि लालबागच्या राजाला जाताना पाहावं. ही त्यांची शान असते. म्हणजे त्याच्यासाठी लाखो लोक येतात चिंतामणीला बघायला आणि तिथे माझं गाणं वाजणं हे माझ्यासाठी म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं.
0: म्हणजे खूप
1: काय सेवा देव कसा करतो घेतो ना आपल्यालाही माहिती नसतं.
0: अगदी अगदी. म्हणजे देवाचे खूपच तुमच्यावर ते आशीर्वाद आहेत कारण तो सतत तुम्हाला त्याच वलयामध्ये म्हणजे त्याच वर्तुळामध्ये ठेवतोय संगीताच्या.
1: हे
0: खूप मोठी गोष्ट आहे. आपण
1: हा फोन येणं म्हणजे ना मी कधी विचारच करू शकत नव्हतो की असा काही फोन येईल आपल्याला आणि आपण ह्या प्रोजेक्टशी जोडले जाऊ. तो ती बाप्पाची कृपा आहे त्याला वाटतं ना तर मग सगळं होतं.
0: खरंय. तुम्ही आता संगीतबद्ध केलेला चित्रपट म्हणजे त्यातलं गाणं गुलकंद चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण थोडंसं हास्य जत्रेबद्दल आम्हाला तुमच्या त्या सेटवर तुम्ही कसा साजरा करता गणेशोत्सव हे आपण ऐकूया.
1: अगदी अगदी नक्की.
0: ओके.

0: हॅलो दादा. हां, अतिशय सुंदर असं गाणं संगीतबद्ध केलं आहेस तू, त्याबद्दल तुझं खूप धन्यवाद आणि खूप अभिनंदन तुझं. तर हास्य जत्रेचं तर महाराष्ट्राला वेळ आहेच, पण तिकडे तुम्ही गणेशोत्सव किंवा गणपतीचा उत्सव कसा साजरा करता, काही आठवणी असतील तर सांग.
1: मुळात ना बघ, ह्यावर्षीच्या हास्य जत्रेचा पण एक स्पेशल अनुभव सांगतो तुला. की हास्य जत्रा 5 दिवस झाली, अचानक आमचा हास्य जत्रा 5G सुरू आहे सध्या. तो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं. आणि पहिल्यांदा असं होतंय की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत प्रेक्षक हास्य जत्रा बघणार आहेत. आणि गणपतीच्या काळात, म्हणजे ज्या दिवशी गणपती येतोय त्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही पूर्ण हास्य जत्राची जी आमची टीम होती ती लोकांना दिसणार आहे. मला वाटते आजचा 5वा दिवस आहे ना, उद्याचा 6वा दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 5 दिवस आम्ही गणपतीची पूजा केली आहे हास्यातून, असं म्हणायला हरकत
0: नाही
1: लोकांना हसवण्यासाठी. मग त्याच्याशी निगडीत विषय कसे आणता येतील त्यात. आणि मग तुला माहिती की आमच्याकडे कोकणातली गँग खूप मोठी आहे सगळी. सो मग कोकणातले काही विषय घेऊन आम्ही स्किट केले आहेत यंदाच्या. की हा, म्हणजे ती कोकणातली भजनं ते सगळं कसं आणता येईल त्यात, अशा सगळ्या गोष्टींनी आम्ही तो म्हणजे नटवलंय हास्य जत्रेचे भाग गणपतीसाठी. आणि 5 दिवस यंदा आम्हाला ती सेवा करायला मिळते. कारण काय, एरवी कसं असायचं, सोमवार किंवा मंगळवार जेव्हा असायचं तेव्हा 2 दिवस फक्त हास्य जत्रा टेलिकास्ट, बाकी रिपीट टेलिकास्ट तर लोक एवढे बघत असतात. कधी कधी असं होतं ना ग की कोणतरी भेटता आणि सांगतात तुमचा तो एपिसोड खूप छान होता, तो कदाचित का मागचा असतो, त्यांनी तो कधी बघितलेला असतो. मग कधी कधी माझी किंवा आमची सगळ्यांची ती पंचायत होते, लोक आठवतात अरे कोणता एपिसोड आपण केलाय. आत्ताच हास्य जत्रेनी गेल्या महिन्यात 8 वर्ष पूर्ण झाली हास्य जत्रेला. 8 वर्षाचा मोठा टप्पा, जवळपास 1200 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आम्ही. जर तू 1200 × 3 करशील तर 3600 स्किट्स हास्य जत्रेत झाल्या.
0: खूप मोठा प्रवास आहे. आणि
1: म्युझिक करण्याचं, बॅकग्राऊंड करण्याचं भाग्य मला लाभलं. खरं
0: अगदीच, म्हणजे त्याच्यात पण तुम्ही पूर्णवेळ त्या म्युझिकच्या ह्याच्यातच असता, म्हणजे तर त्याच्यामुळे खरंच म्हणजे देवाचे खूप, म्हणजे गजाननाचे अर्थात तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. गणेशोत्सवाचं स्वरूप आता खूप बदलते, खूप विस्तृत होत आहे, तर गणेशोत्सवाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे त्याच्यातून आपण काय घ्यायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: आता बघ, विस्तृत व्हायला हवं याबद्दल ना माझं दुमत नाही. म्हणजे ते मोठं व्हायलाच पाहिजे, कुठच्याही उत्सवाचं स्वरूप हे मोठंच गेलं पाहिजे. मी जसं तुला म्हटलं की माझा बाप्पा गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी मला मोठंच देऊन जातो. जर बाप्पा आपल्याला देतोय तर आपणही बाप्पाला काहीतरी देणं लागतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते विस्तृत व्हावं. पण मग विस्तृत कसं व्हावं, तर ते संस्काराने व्हावं, संस्कृतीने व्हावं. ते गोंधळ तिथे नसावा, तिथे मोठा आवाज होऊन लोकांना त्रास होतोय असं नसावं असं मला मला डेफिनेटली वाटतं. बट आपल्याकडे ना आपली संस्कृती आहे मंगलवाद्यांची, तर मग ती ना आता कुठेतरी मला हरवलेली दिसतात.
0: कारण आपण जागरण करताना पण बऱ्याचदा भजनं आणि असे गाण्याचे कार्यक्रम रात्री बऱ्याचशा घरांमध्ये ते ऐकायला येतात गणपतीच्या दिवसांमध्ये.
1: आज माझ्या घरात भजनाचा कार्यक्रम आहे.
0: अरे वा,
1: काय, मुळात आम्ही मालवणी, म्हणजे कोकणातली माणसं, त्याच्यामुळे भजन हे ना आमच्या रक्तात आहे. आणि आजही बघ तू ना रीलवर का, ज्या रील्स आपण तुम्ही स्क्रोल करता आणि भजनाचं एखादं रील आलं आपण थांबतो, काय थांबतो, कारण ते सुखावतं तुम्हाला म्हणून. सो ती संस्कृती कुठेतरी ना मला असं वाटतं की ना इथे लोप पावत चालले, ती पुन्हा यायला हवी.
0: पण ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने मला वाटतं आपण पुन्हा ते सगळं रिवाइज करतो, म्हणजे ही सगळी आपली संस्कृती किंवा ही भजनं, पुन्हा अभंग, वेगवेगळी गाणी, गणपतीची फार जुनी गाणी हल्ली परत पुन्हा नव्याने येताना दिसतात
1: रादर. मी तुला सांगेन की ह्यासाठीच ना मी एक स्वतःचा कार्यक्रम केला भक्तीग्राम नावाचा, जो भजन जॅमिंग कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतं की नवीन पिढीनी ना नव्या स्वरूपात आलेली गाणी रादर क्लब मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भजन क्लबिंग करा सिंपल. सो तुम्ही भजनाकडे याल, भक्ती कराल त्या निमित्ताने. सो आम्ही पण टेस्ट करतोय, क्लबिंग करतोय, पण ते भजन क्लबिंग करतोय. म्हणजे संस्कृती आपण जपतोय, पण त्याच्यासोबत आजचा जो साऊंड आहे जो जेंजीजला अपेक्षित आहे तो देण्याचा प्रयत्न कर. म्हणजे ते समजा त्या दृष्टिकोनातून का असेना, त्याच्यामुळे
0: येतील ऐकतील त्यांच्या. खरंय खरंय, अगदी खरंय.
1: म्हणजे मंडपात ना समजा जर असे आज तू बघ ना अभंग रिपोर्ट सारखे कार्यक्रम आहेत जिथे मुलं एन्जॉय करतायत ती सगळी गाणी, ती गाणी त्यांनी रिवर्क केलेली आहेत त्या गाण्यांवर, त्यांना एक वेगळा साऊंड आहे त्यांचा. तो असे कार्यक्रम जर आले ना तर मला खरोखर आनंद वाटेल की पुन्हा लोक जे निषेध करतात त्याच्यापेक्षा लोक तिथे येतील बघायला.
0: बरोबर, अगदी बरोबर. ओके दादा, थँक्यू तुम्ही आमच्या कार्यक्रमात तुमचा सहभाग नोंदवल्याबद्दल, आणि खूप छान गप्पा आमच्याशी मांडल्यात आणि आमच्या श्रोत्यांनाही काही छान छान आठवणी सांगितल्यात तुमच्या बाप्पाबद्दलच्या, तर त्याबद्दल खूप मनापासून तुमचे धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: येस, थँक्यू.

0: श्रोते हो, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की गणपती हा ही कलेची देवता आहे आणि कलाकार जो कलाकार असतो तो गणपती देवतेचं मुख्य करून तिची प्रार्थना करतो. कुठल्याही कार्यक्रमाला जाताना किंवा कोणतीही कला सादर करताना आपण गणेशाला मनोमन त्याचा विचार आणतो किंवा त्याचं स्मरण करतो आणि आपली कला सादर करतो. तर आज आपल्यासोबत गप्पा मारायला अजून एक गायक कलाकार आपल्यासोबत आले आहेत. सुरुवातीला गायक म्हणून त्यांनी नावारूपाला आल्यानंतर मग संगीत नाटकांमध्ये त्यांनी स्वतःचं असं नाव कमवलं आणि त्यानंतर चित्रपटात अभिनयामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं असं एक स्वतःचा असा एक ठसा उमटवलेला आहे. तर आपल्यासोबत आज आले आहेत अमोल बावडेकर. नमस्कार सर. हॅलो हॅलो हॅलो सर.
1: हॅलो.
0: हां नमस्कार सर. सहज संवाद या कार्यक्रमात मी स्मुग्धा तुमचं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर सादर होणारा हा कार्यक्रम सहज संवाद. आपण अशा छान गप्पा मारूया. आत्ता गणेशोत्सव चालू आहे, गणपती घराघरात आलेले आहेत, तर त्यानिमित्त आपण छान बोलूया. तर तुमच्या घरातही गणपती येतात हे मला माहिती आहे, तर तुमच्या घरातल्या गणपतीबद्दल किंवा गणपतीच्या सजावटीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल श्रोत्यांना?
1: मुळात माझा पूर्वापार चालत आलेला गणपती नाही माझ्या घरी. माझे वडील फार पूर्वी सेम टू स्केल म्हणजे अगदी जेवढं मंदिर आहे तेवढ्याच मापाचं असं मंदिर उभं करायचं मालवणी जत्रेत किंवा सार्वजनिक ठिकाणी वगैरे खूप ठिकाणी. तर ते मी काम बघायचो लहानपणापासून आणि ते त्यांच्या निधनानंतर मला असं वाटलं की त्यांचं काम कुठेतरी चालू राहिलं पाहिजे म्हणून मी माझ्या घरी गणपती बसवायला लागलो आणि रिप्लिकाज बनवायला लागलो मंदिरासारख्याच. माझ्या घरात एक मंदिर उभं करायला लागलो, अर्थात माझ्या घरात जेवढी जागा मिळते तेवढ्यात. पण अशी मी अनेक मंदिरं आजपर्यंत उभी केलेली, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 16 मंदिरं माझ्याकडे उभी राहिलेली आहेत.
0: अरे बापरे. म्हणजे नावं सांगू शकाल का तुम्ही?
1: हो जरूर जरूर. पहिल्यांदा मी सुरुवात केली आपल्या दादरचं सिद्धिविनायक पासून, मग टिटबाळा, मग अष्टविनायक झाले 8 वर्ष, गोकर्ण गणेश म्हणून गोकर्णाचं जे रावणाच्या हातून शिवलिंग घेऊन जमिनीत ठेवलं आणि ते रुजू झालं ही जी गोष्ट आहे ते तिथे गोकर्ण तिथे शिवलिंग पण आहे आणि गणेश मंदिर सुद्धा तिथे उभं केलंय बटू ब्राह्मण स्वरूपातलं. तर तेही मी केलं होतं, दगडूशेठ केलंय आणि या वेळेला ह्या वर्षी मी गणपती पुळे साकारला होता.
0: अरे वा अरे वा सुंदर. म्हणजे ते देखावे टाईप किंवा म्हणजे तुम्ही देऊळच उभं करता?
1: हो हो, मी जसं मंदिराचे फोटोग्राफ घेऊन त्याचं आतलं जे काही डिझाईन आहे ते सगळं तसंच्या तसं रिप्लिका जे म्हणतो ना आपण की तसंच्या तसं मी माझ्या घरात उभं करतो.
0: अरे वा फार. म्हणजे ते त्या देवळाचा म्हणजे भास अगदी आपल्या घरामध्ये ते देवस्थान आल्यासारखं पण वाटत असेल तुम्हाला त्या तेवढ्या दिवसांमध्ये.
1: काही लोक माझ्याकडे जे येतात ना ते मला तेच सांगतात अरे या वर्षी आमचं या मंदिराला जाणं झालं नाही ते इथे दर्शन झालं.
0: अरे वा क्या बात आहे. अगदीच. तुम्ही तुमची सुरुवात ही गायक म्हणून केली, म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही गायक म्हणून बऱ्यापैकी नावारूपाला आला होतात, त्यानंतर संगीत नाटकांमध्येही तुम्ही काम केलीत आणि त्याच्यानंतर मग हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही तुम्ही आता काम करताय सध्या. तर हा सगळा प्रवास बघताना सुरुवातीला काही गोष्टी घडल्या असतील ज्याच्यामुळे तुम्ही गाणं निवडलं, म्हणजे आपल्याला गाणं शिकायला हवं किंवा ह्याच्यात मला काहीतरी रस वाटतोय म्हणून मी हे करतो, तर असं काहीतरी घडलं असेल तर त्याची काही आठवण आहे का?
1: मुळात म्हणजे ह्या विषयात बाप्पाच मध्ये आला पुन्हा, कारण मला आठवतंय मी जेव्हा अगदीच 10वी झालो होतो आणि बाबाने म्हटलं की मला चांगलं गाणं शिकायचंय, मला गाणं प्रॉपर येईल असं शिकायचंय, नुसतंच आपलं कुठेतरी क्लास जॉईन करून असं नकोय. आणि नेमकं त्यावेळेला सुरेशजी वाडकर ओंकार स्वरूपात जस्ट आलं होतं आणि त्यामुळे ते सादर करत होते टीव्हीवर हार्मोनियम घेऊन. तर माझे वडील म्हणाले की अरे तुला चांगलं गाणं शिकायचं चल यांच्याकडे जाऊ. आणि मला त्यावेळेला हसू आलं की अरे कुठे सुरेशजी आणि कुठे मी कसा काय पोहोचणार त्यांच्यापर्यंत. पण माझ्या वडिलांनी तिथपर्यंत मला घेऊन गेले आणि सुरेशजींनी मला शिकवायला सुरुवात केली. हे सगळंच एका स्वप्नासारखं होतं माझ्यासाठी. पण त्याला कारणीभूत माझं गाणं सुरू व्हायला कारणीभूत ओंकार स्वरूप म्हणजे पुन्हा बाप्पा
0: पुन्हा गणपतीचंच गाणं आहे.
1: हो
0: आपण हे गाणं तुमच्याकडून ऐकूया पण एक छोटासा ब्रेक घेऊया.
1: हो
2: याच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: ओंकार स्वरूपाबद्दल म्हटलं तर मला आठवतं की पूर्वी गणेशोत्सवामध्ये जे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे टिपिकल ऑर्केस्ट्रा टाईप, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे गाणं अगदी म्हणजे त्या लिस्टमध्ये हे गाणं असायचंच, ओंकार स्वरूपा. तर
1: एक वर्ष म्हणजे मला वाटतं 2000 उलटून गेला तरी ओंकार स्वरूपाला कधी असं आलंच नाही की अरे हे जुनं झालं.
0: हा खरं खरं अगदी. तुम्ही तुमच्या आवाजात आम्हाला याच्या काही ओळी गाऊन द्या आमच्या श्रोत्यांना.
1: नक्कीच नक्कीच.

0: धन्यवाद.
1: क्या बात आहे, खूपच गोड आवाज लागला होता तुमचा. आणि खरंच काही अशी गाणी आहेत ना की जी खास आपण गणपतीच्या दिवसांमध्ये ऐकली ना की त्याचा स्वाद किंवा जे एक असतं ना त्या गाण्याचं हे जास्त अजून वाढतं, म्हणजे त्या दिवसांमध्ये खास ऐकलं की.
0: हो हो हो. ओंकार स्वरूप हे गाणंच असं आहे ना की त्या गाण्यामध्ये आणि सुरेशजींच्या आवाजात ते इतकं पवित्र वाटतं ना.
1: ऍक्च्युली पवित्र हा शब्द
0: त्याला एक जुनेपणा कधीच आला नाही आणि येणारही नाही.
1: हो हो खरंय, अगदीच खरंय. तुमच्याकडे गणपतीचं म्हणजे जागरण किंवा गणपतीच्या म्हणजे आपण जे रात्रीचं जागरण करतो तर ते कसं करता तुमच्याकडे?
0: आमच्याकडे म्हणजे
1: तुमचे काही कार्यक्रम असे कलाकार वगैरे घरी येऊन असं काही होतं
0: असतात ना? माझे जेवढे मित्रमंडळी आहेत ज्यांना त्यांच्या घरी गणपती नसेल असे अनेक कलाकार माझ्याकडे येतात, गातात. माझे संध्याकाळपासून माझ्याकडे भजन रजनी सुरू होते. मग जसे जसे एक एक जण येतात तसे एक दोन दोन गाणी सादर करत जातात. पण मुळात एक गाणाऱ्यांचं म्हणजे वाद्यवृंद एक मी घरी आणलेला असतो, जे माझ्यासकट सगळे जिथे गायन सेवा करतात तेही लोक गायन सेवा करतात आणि अनेक कलाकार माझ्याकडे येऊन गातात, गायन सेवा देतात गणपती समोर. आणि त्यानंतर मात्र आम्ही अगदी रात्रभर म्हणजे मला हे सांगायला कौतुक वाटतं की अगदी 1:30 आणि 2 वाजता रात्री सुद्धा मला कॉल येऊन अरे जागायस ना मी येतो या दर्शनाला असं करून येणारे लोक आहेत.
1: खरंय.
0: तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा एक जागरूकता म्हणून किंवा जनसंपर्क आपला येतो ते लोक अगदी प्रेमाने आणि हक्काने असा विचार न करता की अरे रात्री बेरात्री कसं जायचं वगैरे असा विचार न करता, त्यामुळे ते इतकं घरेलू वातावरण असतं त्यावेळेला त्याचीच ओढ मला जास्त वाटते.
1: खरंय. आणि खरं तर गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी चालू केला तो त्याच निमित्ताने किंवा त्याच तोच विषय धरून किंवा हे धरून त्यांनी केला. तर गणपतीमध्ये सर्व लोकांनी एकत्र यावं आणि तो सण साजरा करावा, एकात्मकता वाढावी समाजामधली यासाठीच लोकमान्य
0: क्रांतीच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी विचार करून हे केलं. पण हे अगदीच खरं आहे की मी सुद्धा माझाही काय म्हणू आपण त्याला की उद्देश तोच आहे, कारण त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे नातेवाईक एकत्र येणं, मित्रमंडळी एकत्र येणं, सगळे कलाकार एकत्र येणं या निमित्ताने कुठे ना कुठेतरी होतं. आणि तो म्हणजे तो प्रकार मला जास्त आवडतो कारण सगळ्या लोकांनी आपल्या घरी यावं, एकत्रित यावं आणि हा उत्सव साजरा करावा असं मला नेहमीच वाटत होतं. अर्थात माझ्या घरी वडील असेपर्यंत कधी गणपती नव्हता, पण त्यावेळेला जनसंपर्क कमीच नव्हता कारण वडिलांच्या निमित्ताने कोण ना कोणतरी घरी यायचं सतत. ते नंतर मला उणीव जाणवायला लागली म्हणून मी ह्याच उद्देशाने गणपती माझ्या घरी स्थापित केला आणि तो उद्देश कुठेतरी मला बाप्पानी पूर्ण करून दिला असं मला वाटतं की तेवढे सगळे लोक अगदी माझ्या घरी अगदीच 1.5 दिवसाचा गणपती असून सुद्धा 300-350 लोक माझ्या घरी येतात कमीत कमी.
1: तुम्ही गायक म्हणून झालात, त्याच्यानंतर संगीत नाटकामध्ये तुम्ही कामं केलीत तर त्याबद्दलच काही, आणि त्याच्यानंतर पुन्हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही तुम्ही मराठी आणि हिंदी तर त्याबद्दल काही थोडक्यात सांगाल
0: म्हणजे तो प्रवास तुमचा. माझा प्रवास जो आहे तो माझ्या सगळ्या गुरुंमुळे माझा प्रवास इथपर्यंत अगदी सुखकर झालेला आहे. म्हणजे अगदी गाण्याच्या क्षेत्रात नामवंत सगळे लोक मला मिळाले, नामवंत गुरु मला मिळाले. उदाहरणार्थ सुरेश जीवाडकर, हृदयनाथ मंगेशकरजी किंवा यशवंत देव असे नामवंत लोक मला गुरु म्हणून लाभल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने मी उत्तम या क्षेत्रामध्ये माझा पाय धरून उभा राहू शकलो. आणि त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात जेव्हा आलो तेही तसंच, कारण माझं गाणं होतं म्हणून मला कुठेतरी आणि तुला माहित असेल की त्या काळी खूप ऑर्केस्ट्रा चालायचे, त्या ऑर्केस्ट्रामध्ये कुठेतरी परफॉर्म करणं किंवा त्याच्यामध्ये इनॅक्ट करणं, म्हणजे जसं मंथन म्हणून एक त्यावेळेला एक ग्रुप आला होता आदेश बांदेकर काढला होता, तर त्याच्यामध्ये इनॅक्टमेंट पण करायला लावायचा आदेश दिला. तर अशा यांनी ना कुठेतरी मला सपोर्ट मिळाला ऍक्टिंगसाठी. मग मला त्या ते बघून मला संगीत नाटकात विचारणा झाली, मी संगीत नाटकात काम करायला लागलो. आता त्याची गंमत अशी आहे की कट्यार काजात घुसली जेव्हा पहिल्यांदा करायचं ठरलं नाट्य संपदेने म्हणजे प्रभाकर पंचीकरांनीच पुन्हा करायचं ठरवलं आणि त्यावेळेला मला सिलेक्ट केल्यानंतर माझं वाचन वगैरे उच्चार वगैरे स्पष्ट असले तरी डायलॉग फॉर्म मध्ये कसं वाचायचं हे मला माहीत नव्हतं.

0: तर ते म्हणाले की मी तुला शिकवेन, तुझी शिकवण्याची तयारी असेल तर, मेहनत करायची तयारी असेल तर मी शिकवतो. म्हटलं हो नक्की आहे. आणि माझे पहिले रंगभूमीवरचे गुरु प्रभाकर पंत पणशीकर, एवढा मोठा गुरु मला लावल्यानंतर मला जर थोडंफार नाही आलं तरच नवल ना. त्यामुळे असे त्यानंतर अविनाश नारकर म्हणा किंवा वामन केंद्रे सर म्हणा, असे एक एक गुरु लाभत गेल्यानंतर मला कुठेतरी अभिनयात सुद्धा घट्ट पायर उठता आला. आणि मग ते बघून, संगीत नाटक बघून प्रोज नाटक, प्रोज नाटक बघून मालिका, मालिका बघून पिक्चर, असं एकावर एक काम मिळत गेलं. पण ही माझ्या गुरुंची कृपा आहे असं मी कायम मानतो. आणि बाप्पाची म्हणजे
1: खरे खरे संगीत नाटक आणि आता पुन्हा नव्याने परत रंगभूमीवर येतात हे खूपच म्हणजे पुढच्या आपल्या नवीन येणाऱ्या आपल्या पिढीच्या दृष्टीनेही ते खूप गरजेचं आहे. कारण त्या पिढीला सुद्धा ही आपली परंपरा संगीत नाटकांची कळली पाहिजे. कारण खूप मोठी परंपरा आहे आणि त्याच्यात गाणंही आहे आणि अभिनयही आहे. तेवढ्या तासामध्ये तुम्ही सगळे कलाकार प्रेक्षकांना बांधून ठेवता हे खूप म्हणजे त्याच्यात
0: आहे. खरं आहे की नवीन प्रकार, नवीन प्रकारे सुद्धा गाणं आजकाल नाटकांमध्ये घेतात. आणि हे आजच नाहीये तर अगदी लेकुरे उदंड झाली, तुम्हाला जर नाव ऐकून माहित असेल तर लेकुरे उदंड झाली या नाटकात अभिषेकी बुवांनी, ज्यांनी कट्यारला क्लासिकल गाणी दिली, त्यांनी लेकुरे उदंड झाली मध्ये रॅप हा प्रकार दिला होता त्या काळात. सो मला असं वाटतं की संगीताला आधुनिकता किंवा पारंपरिक वगैरे असं काही जोड लावण्याची गरजच नसते. संगीत हे संगीत आहे आणि ते लोकांना आवडतं कायम. त्यामुळे आता जे काही नवीन नवीन प्रकार आहेत तेही इतके अप्रतिम आहेत. त्यामुळे संगीत नाटक कुठे मरणार नाही असं मला खात्री आहे.
1: हो नक्कीच. अमोल, आम्हाला तुमच्याकडनं अजून एक गाणं ऐकायचंय पण एका छोट्या ब्रेक नंतर.
0: हो जनता,
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
1: आपण गणपतीवर आपली मनापासून श्रद्धा आहे, त्याची पूजा आपण करतो, त्याच्यावर आपला एक वेगळा विश्वास असतो, तर गणेशोत्सवाकडे बघताना तू कसं बघतोस? म्हणजे गणेशोत्सव कशा प्रकारे अजून पुढे गेला पाहिजे, कसा वाढला गेला पाहिजे, असं तुला काय वाटतं?
0: मला असं वाटतं की आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत ना त्या इतक्या सायंटिफिकली करेक्ट आहेत, इतक्या शास्त्रीयरित्या इतक्या व्यवस्थित आहेत की त्याला आज नुसतंच देवाचं म्हणून त्याच्याकडे बघण्यापेक्षा ते कसं बरोबर आहे हे याच्याकडे बघून आपल्याला गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे. उगाच म्हणजे आता लोकांच्या श्रद्धा असतात त्याला मी दुखवू इच्छित नाही, पण तरी अननेसेसरी अगदी मोठ्या मोठ्या मूर्त्या किंवा खूप सारा आवाज हे करण्यापेक्षा ना तो शास्त्रीयरित्या त्याचं पावित्र्य राखून केलं किंवा आपल्या जुन्या परंपरा त्याचे खेळ याच्यात जे शास्त्रीय खेळ असायचे तेही तितकेच महत्वाचे. तर हे सगळं पाळत जर आपण गणेशोत्सव साजरा केला तर कोणाला त्रासही होणार नाही आणि त्याचं पावित्र्य गाठलं जाईल असं मला वाटतं. तर हे अशा रीतीने गणेशोत्सव व्हावा अशी माझी इच्छा आहे मनसी.
1: आणि म्हणजे टिळकांनी तो त्याच याने केला होता की एक चांगली परंपरा आपल्या समाजामध्ये रूढ व्हावी, त्यानिमित्तानेही त्यांनी तो घाट घातला होता. तर तुम्ही अजून असं गणपतीचं अजून दुसरं कोणतं गाणं आम्हाला ऐकवाल आज?
0: माझं आता नवीन गणपतीचं गाणं आलंय तेच मी ऐकवतो एक चार ओळी फक्त. त्याच्या आधी मी अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी मुंबई केंद्राला धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथे बोलायची संधी दिली. आणि दुसरी गोष्ट सर्व श्रोत्यांना, अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चार लाईन ऐकू दे.
1: हो नक्की ऐकवा.

0: क्या बात है, खूपच गोड सूर लागला तुमचा. तुम्हालाही
1: यू.
0: गणेशोत्सवानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात वावरत आहात त्या क्षेत्रात तुमचं अजून नाव व्हावं आणि अजून तुमचं गाणं अजून छान फुलावं अशा शुभेच्छा मी देते तुम्हाला. आणि आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीच्या सहज संवाद या कार्यक्रमात तुम्ही सहभाग नोंदवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, गणेशोत्सव हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा सण आहे आणि गणेशोत्सव साजरा करताना गाणी म्हटली नाहीत, वेगवेगळी जी गाणी पहिल्यापासून जी आपल्याकडे आहेत ती गाणी म्हटली नाहीत तर तो गणेशोत्सव साजरा केल्यासारखा वाटत नाही. आपण एक ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं हे अतिशय गोड गाणं.

श्रोतेहो, गौरी गणपतीचा सण हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचा, श्रद्धेचा, कौटुंबिक जिव्हाळ्याचा असा सण आहे. आणि आपण हा सण साजरा करताना आपल्या संस्कृतीचा मान राखायला पाहिजे. आपल्या पिढीला, म्हणजे आत्ताच्या नवीन पिढीला, या संस्कारांची, या संस्कृतीची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या जुन्या प्रथा, आपल्या जुन्या परंपरा ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, सहज संवाद हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. मी तुमची रजा घेते. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, बऱ्याच घरांमध्ये काल सून पावलांनी महालक्ष्मीचं आगमन झालंय आणि आज महालक्ष्मीचं पूजन होतंय आणि पूजनासोबतच आज या गौरायांना मोठ्या प्रेमानं नैवेद्य अर्पण केला जातोय. मैत्रिणींनो, गौराई माहेरवाशिणी म्हणून घरी येतात आणि तिच्या माहेरच्या माणसांकडून स्वतःचे लाड पुरवून घेतात. मैत्रिणींनो, गौरायांच्या नैवेद्यातील या पंचपक्वानामध्ये एक उदात्त अशी भावना आहे की आई आमच्या घरात अन्नाची, प्रेमाची आणि समृद्धीची कधीच कमतरता पडू देऊ नकोस. आणि विशेष म्हणजे या नैवेद्यातील 16 भाज्या म्हणजे केवळ पदार्थांची संख्या नाही तर त्या निसर्गाने दिलेल्या समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात. 16 हा अंकही गौरी उत्सवात विशेष मानला जातो. त्यामुळं निसर्गात त्या काळात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून गौराईला अर्पण करण्याची पण ही परंपरा आहे बरं. आणि या दिवसांमध्ये रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात म्हणून नैवेद्यात रानभाज्यांना विशेष स्थान असतं. मैत्रिणींनो, हे सगळं पाहिलं की जाणवतं ही केवळ पूजा नाही, हा आपल्या अन्न संस्कृतीचा उत्सव आहे. हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहेरवाशिणी गौराईच्या रूपानं घरात आलेल्या लक्ष्मीचं प्रेमानं केलेलं आदर तिथ्य आहे.

शतकांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. तिरंगा स्वातंत्र्याच्या आकाशात डौलाने फडकला. देशाच्या काना कोपऱ्यात स्वातंत्र्याचा जल्लोष झाला. पण याच भारतभूमीचा एक भाग असा होता जिथं त्या दिवशी तिरंगा फडकलाच नाही, जिथं स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांना भीती वाटत होती, आणि जिथं भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्याची पहाट यायला तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस बाकी होते. हा प्रदेश होता मराठवाडा. हो, मराठवाडा. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. निजामानं भारतीय संघराज्यात विलीन होण्यास नकार दिला होता, त्यामुळं भारत स्वतंत्र झाला. तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करीत होतं. आणि मग सुरू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम. हा केवळ एखाद्या राजसत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, हा संघर्ष होता लोकशाहीसाठी, नागरी स्वातंत्र्यासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय अस्मितेसाठी. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेने स्मरूया. मैत्रिणींनो, एक काळ असा होता की आजचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाची सत्ता होती, जनतेला राजकीय अधिकार नव्हते. सभा, संमेलनं, मिरवणुका आणि राजकीय स्वरूपाच्या बैठकींवर कठोर निर्बंध होते. मराठी, तेलुगू आणि कन्नड या लोकभाषांना प्रशासनात योग्य स्थान नव्हतं. राज्यकारभारात उर्दूला प्राधान्य होतं. परंतु इतक्या बंधनामध्येही मराठवाड्याची माती शांत बसली नाही. जिथं राजकीय सभा घेता येत नव्हत्या, तिथं वाचनालय लोकजागृतीची केंद्र बनलीत. जिथं मुक्तपणे विचार मांडता येत नव्हते, तिथं साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागृती होत होती. परभणीतील गणेश वाचनालयातून अनेक वाचनालयांची चळवळ पुढे आली. व्यायामशाळा, आखाडे, खाजगी शाळा यांच्याही माध्यमातून समाजात आत्मविश्वास निर्माण होत गेला. म्हणजेच मुक्तीसंग्रामाची बीजं केवळ रणांगणावर पडली नाहीत, तर ती पुस्तकांच्या पानांमध्ये, शाळांच्या वर्गामध्ये, व्यायामशाळांमध्ये आणि सामान्य माणसांच्या मनामध्येही रुजली होती. मैत्रिणींनो, हैदराबाद संस्थानातील जनतेच्या असंतोषाला हळूहळू संघटित रूप मिळू लागलं होतं. 1937 परतूर येथे मराठवाड्यातील कार्यकर्ते एकत्र आलेत. महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. पुढं हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून निजामाच्या सत्तेविरुद्ध संघर्ष अधिक संघटित झाला. 1938 स्टेट काँग्रेस स्थापनेवर बंदी घालण्यात आली. पण बंदी म्हणजे संघर्ष थांबला नाही. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद शहरात गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची पहिली तुकडी उभी राहिली. त्यानंतर अनेक तुकड्यांनी सत्याग्रह केला. स्वामी रामानंद तीर्थ, काशीनाथराव वैद्य, मुकुंदराव पेडगावकर, माणिकचंद पहाडे, गोपाळशास्त्री देव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला. ही मंडळी जाणून होती समोर सत्ता मोठी आहे, जेलची भीती आहे, छळ होऊ शकतो. पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, भीतीपेक्षा स्वातंत्र्य मोठं आहे. मैत्रिणींनो, या संपूर्ण मुक्तीसंग्रामाचा उल्लेख झाला की एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचं नाव आदरानं घ्यावंच लागतं. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध जनतेला संघटित केलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा दिली. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये गोविंदभाई श्रॉफ, आक्रू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू आणि रवी नारायण रेड्डी यांसारखे अनेक कार्यकर्ते होते. स्वामीजींचा लढा केवळ सत्तांतरासाठी नव्हता, तो होता लोकांना त्यांचं हक्क मिळवून देण्यासाठी. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही निजामानं स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली. पण स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला सांगितलं

मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ऐकूया भाषण लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन आहे लीना पांडे यांचं. पंधरा ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासातील तो सुवर्ण दिन.

सांगितलं, हा प्रदेश भारतापासून वेगळा राहू शकत नाही आणि त्यामुळंच हा संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षातील आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे गोविंदभाई श्रॉफ. स्वामी रामानंद तीर्थांचे ते निकटचे सहकारी होते. 1938 स्टेट काँग्रेसवरील बंदीच्या काळात त्यांनी सत्याग्रहींची नोंदणी करण्याचं काम केलं. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केलं. विचार करा, ज्या काळात एखादं गीत गाणंही गुन्हा ठरू शकत होतं त्या काळात वंदे मातरमचा आवाज दाबला गेला नाही. कारण तो आवाज केवळ गीतांचा नव्हता, तो आवाज होता स्वाभिमानाचा. मैत्रिणींनो, विद्यार्थी हा कोणत्याही परिवर्तनाचा महत्वाचा घटक असतो. म्हणून हैदराबाद संस्थानातही युवकांनी मोठी भूमिका बजावली. शाळा कॉलेजांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावर निर्बंध होते, पण विद्यार्थ्यांनी या निर्बंधांना आव्हान दिलं. त्या तरुणांच्या हातात शस्त्र नव्हती, पण त्यांच्या ओठांवर होतं वंदे मातरम. त्यांच्या मनातही होती स्वातंत्र्याची ज्वाला. हा लढा पुढे केवळ काही नेत्यांचा राहिला नाही, तो बनला जनतेचा लढा. मैत्रिणींनो, 1942 महात्मा गांधींनी जेव्हा चले जावचा नारा दिला तेव्हा संपूर्ण भारत पेटून उठला. मराठवाडाही त्यापासून दूर राहिला नाही. निजामाच्या राजवटीत ब्रिटिश सत्तेपेक्षा वेगळं राजकीय वास्तव असलं तरी स्वातंत्र्याची आस तीच होती. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, छळ झाला, कारागृहात डांबण्यात आलं, पण संघर्षाची ज्योत विझली नाही. मैत्रिणींनो, निजाम सरकारनं सभा, पत्रकं, मिरवणुका आणि राष्ट्रवादी घोषणा यांवर निर्बंध घातले. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत पद्धतीनं काम सुरू केलं. गावोगावी गुप्त बैठका घेतल्या जात. हस्तलिखित पत्रकं आणि संदेश एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवले जात असत. काही कार्यकर्ते शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य प्रवासी असल्याचं भासवून निजामाच्या हद्दीत फिरत आणि जनतेशी संपर्क साधत. सीमा भागातील गावांमध्ये गुप्त प्रशिक्षण शिबिर उभी राहिली. तरुणांना संदेश वहन, संघटन, स्वसंरक्षण आणि संकटाच्या वेळी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. काही ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. निजामाच्या महसूल यंत्रणेला सहकार्य न करण्याचं आवाहन करण्यात आलं. गावकऱ्यांनी कर न भरणं, सरकारी आदेश न पाळणं आणि रझाकारांच्या हालचालींची माहिती स्वातंत्र्य सैनिकांना देणं अशा मार्गांनी प्रतिकार केला गेला. मैत्रिणींनो, ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित नव्हती बरं, तर ती शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि महिलांनीही आपल्या परीने यात सहभाग घेतला. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुरुषांचा मोठा सहभाग होता, त्याचप्रमाणे या संघर्षाच्या इतिहासात एक महत्वाचं पान आहे, ते म्हणजे महिलांच्या त्यागाचं. ज्या काळात स्त्रीचं आयुष्य घर, संसार आणि कुटुंबाभोवती मर्यादित होतं, त्या काळात मराठवाड्यातील अनेक महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला आपला हातभार लावला. त्यांच्या हातात कदाचित बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात होती धैर्याची मशाल. त्यांनी रणांगणावर जाऊन लढा दिला असेलच असं नाही, पण त्यांनी रणांगणावर लढणाऱ्यांना उभं राहण्याचं बळ दिलं. मैत्रिणींनो, निजामाच्या राजवटीत राजकीय स्वातंत्र्यावर अनेक बंधनं होती. सभा घेणं कठीण होतं, राष्ट्रवादी घोषणा देणं धोकादायक होतं, पत्रकं वाटणं हा तर गुन्हाच होता आणि स्वातंत्र्याचा विचार मांडणंही आव्हानात्मक होतं. अशा परिस्थितीत भूमिगत कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी आसरा देणं, त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, संदेश पोहोचवणं, गुप्त साहित्य सुरक्षित ठेवणं अशी अनेक कामं महिलांनी केली. कधी एखादा कार्यकर्ता रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी यायचा, घरातील स्त्रीला कदाचित माहिती असायचं, हा पाहुणा साधा नाही, हा देशासाठी लढणारा आहे. ती त्याला आसरा द्यायची, चुलीवरची भाकरी वाढायची आणि पोलिसांची चाहूल लागली तर त्याला सावध करायची. हे काम कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानावर दिसत नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याची किंमत अमूल्य होती. मैत्रिणींनो, महिलांनी केवळ कार्यकर्त्यांना मदत केली नाही तर जनजागृतीतही सहभाग घेतला.
घराघरांत राष्ट्रभावना जागवणं, महिलांना एकत्र आणणं,

स्वदेश, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणं या माध्यमातून स्त्रियांनी चळवळीला सामाजिक आधार दिला. त्या काळात एखाद्या महिलेनं घराबाहेर पडणं, सभेत जाणं किंवा राजकीय विचार व्यक्त करणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. म्हणूनच त्यांच्या सहभागाकडे त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगताना महिलांना केवळ पुरुष स्वातंत्र्य सैनिकांच्या सहाय्यक म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. त्यांनी कदाचित योग्य ठरणार नाही, त्यांनी स्वतःच्या परीनं स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. त्यांच्या सहभागामुळं ही चळवळ घराघरांत पोहोचली, कारण पुरुष रस्त्यावर लढत होता आणि स्त्री घराघरात स्वातंत्र्याची भावना जिवंत ठेवत होती. एकीकडं सत्याग्रही तुरुंगात जात होते आणि दुसरीकडं त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया संसाराचा भार उचलत होत्या. ही देखील त्यामागची एक बाजू होती. मैत्रिणींनो, पुरुष स्वातंत्र्य सैनिकांइतकंच महत्त्वाचं काम महिला स्वातंत्र्य सैनिकांनी केलं. त्यामध्ये होत्या दगडाबाई शेळके. त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणूनही गौरवलं गेलं. त्यानंतर होत्या आशाताई वाघमारे, करुणा चौधरी, गीताबाई चारठाणकर, माई कुलकर्णी, लीला कुलकर्णी, सुशीलाबाई दिवाण, गोदावरी टेके, डॉक्टर शुभदा धारूरकर, लता बोधनकर, सीताबाई चारठाणकर, प्रतिभा वैशंपायन, सुशीला भालेराव, तारा परांजपे, सुनंदा जोशी, सुमित्रा वाघमारे, विमल नलकोटे, संगम लक्ष्मीबाई. याशिवाय पुंजाबाई बुजुर्गे यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. रझाकारांच्या फौजेचा प्रतिकार करताना त्यांना हौतात्म्य आलं होतं. मैत्रिणींनो, मराठवाड्यातील अनेक गावांनी निजामाच्या दडपशाहीविरुद्ध सामूहिक प्रतिकार केला. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गुप्त सभा घेतल्या, तरुणांनी पहारे ठेवले, रझाकारांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी गुप्त संदेश व्यवस्था उभी केली. काही गावांनी स्वसंरक्षणासाठी स्वयंसेवक पथकं तयार केलीत. रझाकारांचा धोका वाढला की कुटुंब जंगलात, शेतातील वाड्यांमध्ये किंवा सुरक्षित सीमाभागात आश्रय घेत. तरीही गावकऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अन्न, निवारा आणि माहिती देणं थांबवलं नाही. तसंच काही ठिकाणी सरकारी धान्य साठे आणि महसूल नोंदी जनतेच्या विरोधात वापरल्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी सरकारी दळणवळणं विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून रझाकारांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल. पण या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, तीही की मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा केवळ नेत्यांचा किंवा सशस्त्र कार्यकर्त्यांचा नव्हता, तर तो गावागावातील सामान्य जनतेच्या धैर्यानं उभा राहिलेला लोकसंघर्ष होता. मैत्रिणींनो, असा संघर्ष सुरू होता आणि उजाडला 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला, दिल्लीमध्ये तिरंगा फडकला, मुंबईत उत्सव झाला, देशभर आनंदोत्सव साजरा झाला. पण मराठवाड्यात इथं अजूनही निजामाची सत्ता होती. तिरंगा फडकवण्यास बंदी होती. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणंही धोकादायक होतं. स्वामी रामानंद तीर्थांनी मात्र जनतेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलं. निजाम सरकारने तिरंगा फडकवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका घेतली. मैत्रिणींनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाल्याचा दिवस, पण आपल्या घराच्या अंगणात तिरंगा लावता येत नाही. भारत माता की जय म्हणताना भीती वाटते, आणि तरीही काही हात तिरंगा घेऊन पुढे येतात. काही ओठ वंदे मातरम म्हणतात, काही तरुण तुरुंगात जातात, काही कुटुंब आपल्या मुलांना देशासाठी अर्पण करतात. हीच तर होती मराठवाड्याची स्वातंत्र्याची कहाणी आणि लढा. मैत्रिणींनो, स्वातंत्र्यानंतर निजामाच्या भूमिकेमुळं संघर्ष अधिक तीव्र झाला. निजामाच्या समर्थनार्थ रझाकार संघटना उभी राहिली. अनेक भागांत रझाकारांकडून दहशत निर्माण करण्यात आली. गावांवर हल्ले, जाळपोळ आणि नागरिकांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या, पण दहशतीनं मराठवाड्याचा कणा मोडला नाही. गावागावातून प्रतिकार सुरू झाला. सीमा भागात स्वातंत्र्य सैनिकांची शिबिर

उभी राहिलीत. कार्यकर्ते संस्थानाच्या हद्दीत जाऊन रझाकारांच्या केंद्रांविरुद्ध आणि निजामाच्या यंत्रणेविरुद्ध कारवाया करू लागलेत. या संघर्षात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. बहिर्जी वापटीकर, श्रीधर वर्तक, वसंत राक्षस भुवनकर, जनार्दन मामा, जयवंतराव वायपनेकर, जानकीलाल राठी, तुकाराम करंजकर, लाखसिंग लमाणे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं. त्यांची नावं आज कदाचित प्रत्येकाच्या ओठांवर नसतील, पण इतिहास त्यांच्या रक्तानं लिहिला गेलाय. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास केवळ काही मोठ्या नावांचा इतिहास नाही, तर तो आहे हजारो अशा अनेक स्त्री पुरुषांचा ज्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही किंवा मिळाली नाही, ज्यांच्या नावाची मोठी स्मारकं उभी राहिली नाहीत, ज्यांचे फोटो कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकांतही नाहीत, पण ज्यांनी आपल्या परीनं स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिलं. मराठी विश्वकोशात मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांची नावं नोंदली आहेत. नानल, श्रीनिवासराव बोरीकर, मुरलीधरराव कामतीकर, मुकुंदराव पेडगावकर, दिगंबरराव बिंदू, श्यामराव बोधनकर, सक्रू वैशंपायन, भगवानराव गांजवे, बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, देवीसिंग चव्हाण, पंडितराव बोकील, काशीनाथराव वैद्य, अच्युतराव देशपांडे आणि अनेक इतर कार्यकर्त्यांनी या संघर्षात भूमिका बजावली. म्हणूनच मुक्ती संग्राम म्हणजे केवळ काही वीरांची गाथा नव्हे, तो संपूर्ण समाजाच्या सामूहिक धैर्याचा इतिहास आहे. मैत्रिणींनो, 1948 सप्टेंबर महिन्यात या संघर्षाला निर्णायक वळण मिळालं ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम नेतृत्वामुळं. सरदार पटेलांनी निर्णायक निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. 13 सप्टेंबर 1948 पासून भारतीय सैन्यानं कारवाई सुरू केली. काही दिवसातच निजामाच्या सैन्यानं शरणागती पत्करली आणि मग 17 सप्टेंबर 1948 रोजी हा दिवस आला. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्याच्या भूमीवर अखेर स्वातंत्र्याची पहाट झाली. मैत्रिणींनो, 17 सप्टेंबर म्हणजे केवळ एक दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, ही तारीख आहे दीर्घ संघर्षाच्या विजयाची. ही तारीख आहे हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला मिळालेल्या यशाची. ही तारीख आहे मराठवाड्याच्या भारतीयत्वाची अधिकृत पहाट आणि मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. मैत्रिणींनो, म्हणूनच महाराष्ट्र शासनानं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणींनो, आज आपण आधुनिक मराठवाड्याकडे पाहतो. औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, धाराशिव, हिंगोली या भूमीवर विकासाची नवी स्वप्न उभी राहत आहेत, पण या विकासाच्या प्रत्येक पावलामागं इतिहासाची एक सावली आहे. ती सावली आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी तुरुंगवास भोगला, ज्यांनी छळ सहन केला, ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आणि काहींनी तर आपले प्राणच मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळं आज आपण मोकळेपणानं बोलतोय, आपली भाषा बोलतो, आपली संस्कृती जपतो, मत व्यक्त करतो, निवडणुकीत मतदान करतो, लोकशाहीत जगतो. म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे केवळ तिरंगा फडकवणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अधिकारांची जाणीव आणि आपल्या कर्तव्यांची जाणीवही आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी आपल्याला फक्त स्वतंत्र देश दिला नाही, त्यांनी आपल्याला एक जबाबदारी दिली या स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठीची. जात, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून उभं राहण्यासाठीची, लोकशाहीचा सन्मान करण्यासाठीचा, संविधानाचा आदर करण्यासाठीचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्यासाठीचा आणि इतिहास विसरता कामा नयेचा. कारण ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांना वर्तमानाची किंमत कदाचित कळत नाही.
म्हणून आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आपण केवळ इतिहास आठवू नये, इतिहास जगण्याचा संकल्प करूया. त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणजे देशाशी प्रामाणिक राहणं, लोकशाही जपणं, समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं. चला तर मग या मातीत मिसळलेल्या प्रत्येक बलिदानाला नमन करूया. या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कित्येक ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करूया आणि मनापासून म्हणूया

0: मैत्रिणींनू, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण भाषण ऐकलं. विषय होता लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन होतं लीना पांडे यांचं. मैत्रिणींनू, आता ऐकूया कार्यक्रम आठवणीतलं गाव. यामध्ये निफाड या गावची माहिती. याचं लेखन आणि वाचन आहे कल्याणी विटेकर यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणीतील गाव या कार्यक्रमात तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या सफारीत मी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा आपण सहलीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ती मोठी मोठी पर्यटन स्थळं. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही गावं, असे काही तालुके दडलेत ना जिथे निसर्ग, शेती आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाप आहे. आज मी तुम्हाला अशाच एका समृद्ध आणि हिरव्यागार नगरीत घेऊन जाणार आहे जिथे हवेत द्राक्षांचा गोडवा आहे, मातीत कांद्याचं तिखटपण आहे आणि गोदावरी कादवा नद्यांच्या पवित्र संगमात फुललेली संस्कृती आहे. हो, अगदी बरोबर ओळखलत. आज सफर करणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वैभव असलेल्या निफाड तालुक्याची. या गावाला हेच नाव का बरं मिळालं असेल? चला आज या नावामागचं गुपित उलगडूया. या गावाच्या आजूबाजूला कुठेही डोंगर किंवा पहाड नाही. तुम्ही बरोबर ऐकताय, खरोखरच असं एक गाव जे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे जिथे आजूबाजूला डोंगरच नाहीत म्हणून सुरुवातीला या गावाला नी पहाड असं म्हटलं गेलं, ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन निफाड या नावानं ते ओळखलं गेलं. हे ठिकाण नाशिक शहराच्या पूर्वेस साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. निफाड शहरातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहेत. निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य हे तिथल्या उत्तम हवामानासाठी, द्राक्ष शेतीसाठी आणि जगप्रसिद्ध वाईन टुरिझमसाठी ओळखलं जातं, अगदी तशीच वैशिष्ट्य निफाडला लागू पडतात. निफाडमध्ये प्रवेश करतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले विस्तीर्ण द्राक्षांचे मळे आणि कांद्याची हिरवीगार शेतं डोळ्यांना प्रचंड सुखद अनुभव देतात. आम्ही जेव्हा निफाडच्या हद्दीत प्रवेश केला तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेल्या त्या नयनरम्य द्राक्षांच्या बागा पाहून माझे डोळे दिपून गेले. हवेत एक वेगळाच ताजेपणा होता आणि ओल्या मातीचा सुवास द्राक्षाच्या वेलींशी जणू काही हितगुज करत होता.

रस्त्याने जाताना जेव्हा तुम्ही गाडी एका बाजूला लावता आणि एखाद्या द्राक्षेच्या बागेत पाऊल ठेवता तो अनुभव शब्दातीत असतो. आम्ही जेव्हा एका बागेत गेलो तेव्हा सकाळची कोवळे ऊन त्या द्राक्षाच्या गडांवर पडत होत. जणू काही हिरवे काळे मणीच निसर्गाने एखाद्या दोऱ्यात गुंफून ठेवलेत. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी गप्पा मारताना समजलं की या मातीमध्ये आणि हवामानामध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे इथली द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. शरद सीडलेस, थॉम्सन, फ्लेम, कितीतरी प्रकार. एका शेतकऱ्यानं मला अगदी प्रेमानं वेलीवरून तोडून ताजी द्राक्ष खायला दिली. बाजारात मिळणारी द्राक्ष आणि थेट बागेतून तोडून खाल्लेली ती रसाळ द्राक्ष, आहाहा, ती गोड चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. तिथे द्राक्ष बागांमध्ये काम करणारे शेतकरी बांधव त्यांची ती द्राक्ष खोडण्याची हातोटी, चेहऱ्यावरील समाधान पाहून असं वाटतं की समृद्धी काय असते ती या मातीनं महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. जर तुम्ही निफाडला जात असाल तर जानेवारी ते मार्च या काळात नक्की जा, कारण पूर्ण निफाड तालुका या दिवसात द्राक्षाच्या सुगंधानं न्हाऊन निघालेला असतो. हिवाळ्यात बऱ्याचदा निफाडमध्ये महाराष्ट्रातील नीचांकी तापमानाची नोंद होते. अनेकदा इथलं तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही खाली घसरतं. त्यामुळे संपूर्ण परिसरात दवबिंदू गोठतात आणि बर्फासारखा पांढरा थर पाहायला मिळतो. हिवाळ्यातील थंड हवामान द्राक्षाच्या गोडीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी पूरक असतं. द्राक्षाच्या वेलींनी बहरलेली ही निफाडची भूमी जितकी सुपीक आहे तितकीच ती प्रतिभेच्या बाबतीतही श्रीमंत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचं नाशिक आणि निफाड तालुक्याशी अत्यंत जिव्हाळ्याचं कौटुंबिक आणि कर्मभूमीचं नातं होतं. त्यांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य, सामाजिक कार्य आणि साहित्यिक कारकीर्द नाशिक आणि निफाड परिसराशी जोडलेली होती. निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी हे कुसुमाग्रजांचं मूळ गाव. या गावात पाऊल ठेवताच एक वेगळी साहित्यिक आणि सांस्कृतिक ऊर्जा जाणवते. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा वारसा जपणारं एक समृद्ध वाचनालय तिथं उभारण्यात आलेलं आहे. हे वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचं कपाट नसून विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणावं लागेल. या वाचनालयात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा खजिना जसं की विशाखा, किनारा, जीवनलहरी यासारखे प्रसिद्ध कविता संग्रह आणि नटसम्राट, ययाती आणि देवयानी यासारखी नाटकं अग्रस्थानी मांडलेली आहेत. त्यासोबतच इतर थोर साहित्यिकांचे बालसाहित्य आणि ज्ञानकोश इथे उपलब्ध आहेत.

वाचनालयाच्या बोलक्या भिंती तुमचे लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी कवितेंच्या ओळी, सुविचार आणि मराठी भाषेचा इतिहास सुलेखनात कोरलेला आहे, त्यामुळे तिथे पाऊल ठेवताच साहित्याचा सुवास जाणवतो. वाचन संस्कृतीचं संगोपन व्हावं या उद्देशानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. विद्यार्थ्यांना वर्षभर दररोज एक तास वाचनालयात बसून अवांतर वाचन करण्याची शिस्त लावली जाते, त्यामुळे कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली ज्ञानभाषा खऱ्या अर्थानं इथे रुजताना दिसते. इथल्या शाळेत साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरतो. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करत मायबोलीचा हा उत्सव अत्यंत मांगल्यानी आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेची आणि मराठीतील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून ग्रंथदिंडी काढून होते. प्रभात फेरीच्या वेळी पारंपरिक पोशाखात हातात घोषवाक्य घेतलेले विद्यार्थी

या जयघोषानं संपूर्ण गाव मराठीमय करून टाकतात. कुसुमाग्रजांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनानं त्यांच्या निफाडमधील शिरवाडे वणी या गावाला अधिकृतपणे महाराष्ट्रातील दुसरं कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे. शिरवाडे वणी हे कवितेचं गाव म्हणून विकसित होत असल्यानं शाळेच्या प्रांगणात भव्य काव्य संमेलन भरवलं जातं. विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता जसे की कणा, कोलंबसाचे गर्वगीत अत्यंत धीरोदात्त आवाजात सादर करतात. कुसुमाग्रजांच्या अजरामर नटसम्राट नाटकातील प्रवेश किंवा इतर साहित्यकृतींवर आधारित छोट्या छोट्या एकांकिका देखील विद्यार्थी सादर करतात. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा आनंदोत्सव वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून देखील व्यक्त केला जातो. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायानिमित्त ते निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावी आले. त्यामुळे कुसुमाग्रजांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण याच परिसरात गेलं. येथील ज्या जिल्हा परिषद शाळेत कुसुमाग्रजांच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्या शाळेच्या इमारतीचं नुकतंच झालेलं नूतनीकरण मनाला सुखावून गेलं. जुन्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता आधुनिक पद्धतीनं ही इमारत सजवण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि देखण्या भिंती, मुलांसाठी डिजिटल सोयी आणि इमारतीचा भव्य चेहरा यामुळे ही जिल्हा परिषद शाळा नसून ज्ञानाचं एक आधुनिक मंदिरच वाटतं. या वास्तूचे रूप पालटल्याचं पाहून गावाचा आपल्या लाडक्या कवीप्रती असलेला आदर दिसून येतो. शाळेच्या इमारतीमध्ये तयार करण्यात आलेलं वस्तू संग्रहालय या भेटीचं मुख्य आकर्षण ठरलं. या संग्रहालयात कुसुमाग्रजांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू, त्यांच्या साहित्यकृतींच्या पहिल्या आवृत्त्या, ऐतिहासिक छायाचित्र आणि त्यांना मिळालेले सन्मान अतिशय नेटकीपणानं मांडून ठेवलेले आहेत. तिथं उभं राहिल्यावर कुसुमाग्रजांचा संपूर्ण जीवन प्रवास एका क्षणात डोळ्यासमोरून जातो आणि नतमस्तक व्हायला होतं.

कुसुमाग्रजांच्या रम्य आठवणी मनात साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत हनीबी पार्क या आगळ्या वेगळ्या पर्यटन केंद्राला भेट देण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. हे केवळ एक मनोरंजन केंद्र नसून भारताचं पहिलं

हॅपी टुरिझम म्हणजेच मधमाशी पालन व कृषी पर्यटन केंद्र आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच थक्क करणारा होता. बागेत पाऊल ठेवताच तिथल्या हिरवाईनं आणि शांत वातावरणानं मन मोहून घेतलं. या सफरीची सुरुवात एका विशेष माहितीपटाद्वारे झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून मधमाशांचा इतिहास, त्यांचा संपूर्ण जीवनक्रम, मध गोळा करण्याची पद्धत आणि निसर्गातील परागीभवनाचं महत्व सोप्या भाषेत समजावलं जातं, ज्यातून मधमाशांचं मानवी जीवनातलं आणि शेतीमधलं महत्व समजलं. त्यानंतर तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला प्रत्यक्ष मधमाशांची पोळी दाखवली. इथे प्रत्यक्ष मधमाशांच्या पेट्या हाताळण्याचा थरारक अनुभव दिला जातो. सातेरी, इटालियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा जवळून पाहताना आणि त्यांचं शिस्तबद्ध जीवन समजून घेताना निसर्गाच्या चमत्काराची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात थरारक क्षण तो होता जेव्हा सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही जिवंत मधमाशांचं पोळं हातात धरण्याचा अनुभव घेतला. बागेतील हनीबी म्युझियम आणि विविध सेल्फी पॉइंट्स खूपच आकर्षक होते. याशिवाय तिथं वेगवेगळ्या पद्धतीच्या शुद्ध मधाची चाखणी करण्याची सोय आहे, ज्यामुळे मधाची नैसर्गिक गोडी अनुभवता येते. या भेटीनं मला हे शिकवलं की जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर माणसाचं अस्तित्वही धोक्यात येईल. मनोरंजनातून ज्ञानाचा ठेवा देणारी ही निफाडची हनीबी पार्कची सफर माझ्या सदैव स्मरणात राहील. या सफारीच्या पुढील टप्प्यात आम्ही हनुमान धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडले झुंगे येथील अद्भुत ठिकाणाला भेट दिली. हनुमान धामचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथली 111 फूट उंच असलेली प्रभू हनुमानाची भव्य मूर्ती. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती मानली जाते. दुरूनच या मूर्तीचं दर्शन होतं आणि तिचा भव्यपणा पाहून डोळे दिपून जातात. प्रभू हनुमानाची ही अभयवरद मुद्रा अत्यंत देखणी आणि प्रसन्न आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर स्वतःचं अस्तित्व अगदी लहान वाटायला लागतं आणि मनात आदराची भावना निर्माण होते. मूर्तीचं दर्शन घेतानाच मनात एक अनामिक शक्ती आणि भक्तीचा संचार होतो.

मंदिराची रचना साधी पण मनाला भुरळ पाडणारी आहे. गाभाऱ्यात चालणारा जय श्रीराम मारुतीरायाचा गजर वातावरणात एक वेगळी स्पंदन निर्माण करतो. तिथली स्वच्छता आणि शांतता मनाला प्रचंड भावते. केवळ मंदिरच नाही तर इथला नक्षत्रवन आणि संतवन हा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. विविध औषधी वनस्पती, धार्मिक महत्वाची झाडं, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तयार केलेली ही बाग मनाला भुरळ पाडते. झाडांच्या सावलीत बसून ध्यानधारणा करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. सायंकाळची आरती तर या प्रवासाचा सुवर्ण क्षण ठरते. घंटानाद आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेडले झुंगचे हे हनुमान धाम म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात मनाचा कप्पा स्वच्छ करणारं एक सुंदर केंद्र आहे. जर तुम्हाला धावपळीच्या आयुष्यातून दोन क्षण विश्रांती हवी असेल आणि आत्मिक शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर या हनुमान धामची वारी एकदा तरी नक्कीच करायला हवी. हनुमान धामचा निरोप घेऊन आमची पावलं आता पूर्वेकडील एका अत्यंत जागृत आणि गूढ शक्तीपीठाकडे वळली. ते स्थान म्हणजे कामाख्या देवी मंदिर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे आसाममधील सुप्रसिद्ध गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नुकताच या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सोहळा अत्यंत अभूतपूर्व आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये पंचकुंडात्मक शतचंडी याग करण्यात आला. या धार्मिक विधीसाठी गुवाहाटी, तारापीठ, काशी, मयांग आणि त्र्यंबकेश्वर येथून प्रत्येकी 111 याप्रमाणे शेकडो विद्वानांना आणि ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सोहळ्याच्या सुरुवातीला गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आसामनंतर हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिलंच भव्य सिद्ध मां कामाख्या देवी मंदिर ठरलं आहे. हे मंदिर सुमारे 1/4 एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे. याच्या उभारणीसाठी पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम इथून सुमारे 250 पेक्षा जास्त कुशल कारागिरांनी काम केलं. मंदिराच्या आतील भिंती आणि छताला अतिशय सुंदर अशा रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांची नक्षी करून सजवण्यात आलं आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्रीयंत्राच्या आराखड्यावर आधारित बनवलं गेलं आहे. मंदिराची उभारणी भव्य 111 खांबांवर करण्यात आली आहे. प्रत्येक खांबांवर विविध देवी देवतांच्या देखण्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराला एकूण 21 कळस असून त्यातील मुख्य 3 कळस हे सोन्याचे आहेत. पहिल्या मुख्य कळसाच्या खाली सिद्ध कामाख्या देवीचे मुख्य मंदिर आहे. मुख्य कामाख्या मंदिरासोबतच या भव्य संकुलात नवनाथ मंदिर, भगवान शंकर आणि भगवान गणेश यांची मंदिरही स्थापित आहेत. कामाख्या देवीच्या पवित्र मंदिराचे दर्शन घेऊन मनामध्ये तिथल्या सात्विक आठवणी आणि ऊर्जा साठवून आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो. हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करण्याचा नव्हता, तर भारताच्या वैचारिक आणि सामाजिक क्रांतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा तो प्रवास होता. आमचे पुढचे ध्येय होते आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पवित्र जन्मस्थान. 1842 साली न्यायाधीश, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक असणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड इथे झाला. निफाड इथे त्यांच्या जन्मस्थळी पाऊल ठेवताच मनामध्ये एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला. इथलं शांत आणि पवित्र वातावरण थेट इतिहास काळात घेऊन जाणारं होतं. स्मारकामध्ये रानडे यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्र, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारांची माहिती देणारे फलक अतिशय सुंदर रीतीनं मांडलेले आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून सामाजिक सुधारणा, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तसंच स्वदेशीचा पुरस्कार करून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या आणि राष्ट्रवादाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. एका सामान्य गावात जन्म घेऊन संपूर्ण देशाच्या विचारांना दिशा देणाऱ्या या महामानवाच्या जन्मभूमीला स्पर्श करणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. ही भेट मला आयुष्यभर समाजकार्याची आणि ज्ञानाची साधना करण्याची प्रेरणा देत राहील. आता या प्रवासाच्या अंतिम आणि अत्यंत मनमोहक टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. हा टप्पा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी मित्रांसाठी नंदनवन मानलं जाणारं जगप्रसिद्ध नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. मैत्रिणींनो, हे छोटं साधं गाव जागतिक नकाशावर कसं आलं याची एक रंजक कथा आहे. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला इथं गोदावरी नदीवर एक बंधारा बांधण्यात आला. हळूहळू तिथे पाण्याचा मोठा साठा तयार झाला आणि आजूबाजूला दलदलीचा पाणथळ प्रदेश निर्माण झाला आणि निसर्गाची अशी काही किमया झाली की या जागेनं जगभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली जेव्हा अनेक वर्षापूर्वी इथे आले तेव्हा इथली जैवविविधता पाहून ते थक्क झाले. राजस्थानमध्ये जसं प्रसिद्ध भरतपूर पक्षी अभयारण्य आहे अगदी तसंच महत्व या जागेला असल्याने त्यांनी महाराष्ट्राचं भरतपूर अशी उपमा या जागेला दिली आणि पुढे 1986 मध्ये या संपूर्ण परिसराला अधिकृतपणे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या गावाला रामसर साईटचा दर्जा मिळाला आहे. रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असलेलं पाणथळ क्षेत्र.

चं संवर्धन करण्यासाठी विशेष दर्जा दिलेला असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पाणथळ जागेला मिळालेला हा पहिला वहिला बहुमान होता. नांदूर मध्यमेश्वरच्या जवळ पोहोचताच दूरवरून पाण्याचा विस्तीर्ण साठा आणि त्यावर पसरलेलं धुकं दिसू लागलं. सोनेरी किरण पाण्याच्या लाटांवर चमकत होती. तिथल्या शांततेचा भंग करत होता तो फक्त पक्ष्यांचा मंजूळ आवाज. गाडीतून उतरल्या उतरल्या एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं. शहरातल्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या अगदी जवळ. नांदूर मध्यमेश्वर हे मानवनिर्मित पाण्याचं ठिकाण असलं तरी निसर्गाने त्याला आपलंच केलेलं आहे. धरणाच्या साठ्यामुळे इथे विस्तीर्ण पाणथळ जागा तयार झाली आहे, जी पक्ष्यांसाठी उत्तम राहण्याचं आणि खाण्याचं ठिकाण बनली आहे. वनविभागानं पक्षी पाहण्यासाठी सुंदर वॉच टॉवर उभारले आहेत. तसंच प्रवेशद्वाराजवळ दुर्बिणी भाड्याने मिळतात आणि गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. आम्ही वनविभागाच्या माहिती केंद्रात गेलो. तिथून एक मार्गदर्शक सोबत घेतला. त्यांनी सांगितलं की इथे हिवाळ्यात सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून लाखो पक्षी येतात. आम्ही दुर्बिणीतून पाहिलं तर पाण्यावर पांढरे शुभ्र फ्लेमिंगो संथपणे चालताना दिसले. त्यांचे ते लांब पाय आणि गुलाबी झाक असलेली पंख पाहताना डोळ्यांचं पारणं फिटलं. तिथे फक्त फ्लेमिंगोच नव्हते तर चक्रवाक, विविध प्रकारची बदकं, करकोचे आणि पाणकोंबड्यांची मोठी गर्दी होती. पाण्याच्या कडेला असलेल्या लव्हाळ्यांमध्ये, गवतामध्ये अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत होती. काही पक्षी हवेत झेप घेऊन पाण्यात मासे पकडत होते तर काही आपले पंख वाळवत शांत बसले होते. आम्ही एका टॉवरवर चढलो. तिथून संपूर्ण धरणाचा परिसर आणि अथांग पाणी दिसत होतं. वरून पक्ष्यांचे थवेच्या थवे जेव्हा एकत्र हवेत उडायचे तेव्हा तो नजारा शब्दातीत असायचा. पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट आणि त्यांचा तो सामूहिक किलविलाट ऐकून असं वाटत होतं की निसर्गाचं गाणं जणू हे गा

0: नांदूर मध्यमेश्वरचा परिसर म्हणजे केवळ पाणी आणि पक्षी एवढंच नव्हे तर तिथली संपूर्ण सृष्टीच खूप नटलेली आहे. गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांचा संगम इथं होतो. नद्यांच्या प्रवाहामुळे आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. नदीकाठची मोठी झाडं, वटवृक्ष, पिंपळ, बाभळीची झाडं या पक्ष्यांच्या आश्रयस्थान आहेत. धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेने चालताना पायवाटेच्या दोन्ही बाजूला रानफुलं फुललेली दिसली. गवतावर पडलेले दवबितू उन्हात हिऱ्यासारखे चमकत होते. या परिसरात फिरताना मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून गेला. निसर्गाचा आनंद घेतल्यावर आम्ही गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मंदिरांकडे वळलो. हा भाग धार्मिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे. इथल्या मंदिरांची रचना आणि तिथली शांतता मनाला आध्यात्मिक तृप्तता देते. या परिसराला ज्या मंदिरावरून नाव मिळालं ते म्हणजे मध्यमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जुन्या पद्धतीचं आणि दगडी बांधकाम असलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाताच एक वेगळाच गारवा जाणवतो. महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं की मनाला प्रचंड शांतता लाभते. मंदिराच्या बाहेरून गोदावरीचा विस्तीर्ण पात्राचा देखावा खरोखरच खूप सुंदर दिसतो. संगमाच्या जवळ आणि नदीच्या काठानं अजूनही काही छोटी मोठी मंदिरं आहेत. काही मंदिरांचे अवशेष जुन्या काळातील शिल्पकलेची साक्ष देतात. नदीच्या घाटावर बसून पाण्याचा संथ प्रवाह पाहणे आणि मंदिराच्या घंटानादाचा आवाज ऐकणं हा मनाला शांत करणारा अनुभव होता. निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही तिथे एका छोट्या बोटीतून फिरण्याचाही आनंद घेतला. संथ पाण्यातून बोट पुढे जात असताना पाण्याच्या अगदी जवळून पक्ष्यांचे उडणे पाहणे खूपच मजेशीर होते. पाण्यात मासे पकडण्यासाठी चाललेली पक्ष्यांची धडपड, हवेत अचानक घेतलेली झेप आणि पंखांची होणारी फडफड अगदी जवळून अनुभवता आली. नदीच्या काठावर असलेल्या विस्तीर्ण झाडांवर शेकडो पक्ष्यांची घरटी लटकत होती. जणू काही ती पक्ष्यांची सुबक घरच होती. जलाशयात संथ चालणाऱ्या लाकडी बोटीतून फिरताना पक्ष्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांचे अतिशय सुंदर फोटो काढता येतात. या संपूर्ण सफारीत आम्ही फक्त निसर्ग पाहिला नाही तर तो अनुभवला, जगलो. माझ्या कॅमेऱ्यात मी पक्ष्यांचे नयनरम्य फोटो टिपले. एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या किंगफिशरचा तो ध्यानस्थ बसलेला फोटो आणि अचानक त्याने मासा पकडण्यासाठी मारलेला सूर, हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात आणि मनातही कायमचा कैद झाला आहे. दुपारच्या वेळी आम्ही तिथे वनविभागाच्या माहिती केंद्राला भेट दिली. तिथे या अभयारण्याची संपूर्ण माहिती, विविध पक्ष्यांचं जीवनचक्र आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्व ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. मुलं आणि निसर्गप्रेमींसाठी हे माहिती केंद्र म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे जणू. दुपारच्या वेळी तिथे आम्ही एका छोट्या गावात थांबलो. तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. तिथल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं की आमच्या गावात या पाखरांना देव मानतात बर का, कुणी त्यांना त्रास देत नाही. ही पाखरं लांबून येतात आणि आमचा परिसर सुंदर करून जातात. गावकऱ्यांचं पक्ष्यांबद्दल असलेलं हे प्रेम आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहून खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणात आम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि ठेचा मिळाला. त्या साध्या जेवणाची चव फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षाही भारी होती बर का रसिक श्रोते हो. संध्याकाळ होत आली तशी पक्ष्यांची लगबग वाढली. दिवसभर खाद्याच्या शोधात फिरत असलेले पक्षी आता आपापल्या घरट्यांकडे, झाडांकडे परतू लागले होते. आकाशात पक्ष्यांचे व्ही आकाराचे थवेच्या थवे शिस्तीत उडताना दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळी आकाश केशरी, लाल आणि गुलाबी रंगांनी धावून निघालं होतं. तो मावळतीचा सूर्य आणि त्याचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत आम्ही नदीकाठी शांत बसून राहिलो. हवेत पुन्हा गारवा वाढू लागला होता आणि पक्ष्यांचा आवाज हळूहळू शांत होत होता. रसिक हो, माझ्या या आठवणीतल्या गावाच्या वतीनं मला तुम्हा सर्व श्रोत्यांना एक हक्काची विनंती करायची आहे. जेव्हा कधी तुम्ही नांदूर मध्यमेश्वरला जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे पक्ष्यांचं हक्काचं घर आहे. तो परिसर सायलेन्स झोन आहे. तिथली शांतता जपा. सर्वात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकचा कचरा तिथे टाकू नका. निसर्गानं आपल्याला इतकं सुंदर वरदान दिलं आहे, ते टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे, हो की नाही? निफाडमधील हे निसर्गाचं देखणं रूप आणि तिथल्या आठवणी आम्ही आमच्या हृदयात आयुष्यभरासाठी साठवून ठेवत आहोत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की निफाडची ही सुंदर सफर मनात सदा रिंगळेल. द्राक्षांचा तो गोडवा आठवणीतून जिवंत राहील. गोदामाईचा पावनतीर आणि निसर्गाची ती साथ, नांदूर मध्यमेश्वर जलदुर्गावर पक्ष्यांचा किलबिलाट, खेडले झुंगे येथे हनुमंताचे चरणी भक्तीत लीन मन झाले, कामाख्या देवीच्या दारात शक्तीचे चैतन्य लाभले, रानडे यांच्या जन्मस्थळी राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढले, कुसुमाग्रजांच्या जन्मगावी साहित्याचा सुगंध दरवळला, पिंपळगाव बसवंतच्या हनीबी पार्कात निसर्गाचा मधाळ लळा, निफाड भूमीचे हे वैभव स्मरणात सदैव राहील, या सुंदर अविस्मरणीय सफारीने मन आनंदाने न्हाईल, मन आनंदाने न्हाईल।
1: मैत्रिणींनो, आठवणीतलं गाव या कार्यक्रमात आपण निफाड गावची माहिती ऐकलीत। याचं लेखन आणि निवेदन होतं कल्याणी विटेकर यांचं।

0: बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार.
1: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो, दुपारचे 1:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जितेंद्र कुलकर्णी यांचं गीत.

0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
1: गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरा माझा नवसासा या चित्रपटातून सोनू निगम यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत जितेंद्र कुलकर्णी.

आनंद मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाब्बास सुनबाई या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत सुधीर मोघे यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे मीना मंगेशकर यांनी.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: पुढचं पाऊल या चित्रपटातील हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकारी यांनी. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार होते सुधीर फडके. याचबरोबर गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 बीड जिल्हा वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना

0: मनाई आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1 कोटी 83 लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3रा शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे, तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नावं आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिनाअखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदार पाल सिंग तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जिल्ह्यात यंदा 292 ठिकाणी एक गाव एक गणपती.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
0: पावसाने दीर्घ खंड दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात 25 दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला असून जिल्ह्यातील 41 जलप्रकल्प कोरडे पडले आहेत तर 72 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सध्या प्रकल्पांमध्ये केवळ 16.69% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. परिणामी खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानं जिल्ह्यात पिकांची पाहणी करण्यात आली. महसूल तसंच कृषी पथकांनी केज आष्टी बीड अंबाजोगाई तसंच माजलगाव तालुक्यात शेतांवर जाऊन पिकांची स्थिती पावसाचा खंड उत्पन्नातील अपेक्षित घट तसंच पाणी पातळीची नोंद केली. पावसाअभावी जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता वाढली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीडसह 6 उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले आहेत. टँकरपूर्वी संयुक्त पाहणी करून स्थानिक स्रोत तसंच जलजीवन मिशनला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला कालपासून प्रारंभ झाला. बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुण्याकडे रवाना केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील वर्षी पुण्यापर्यंत प्रवास करता येईल असा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान हैदराबाद मुक्तीदिनानिमित्त काल पोलीस मुख्यालय मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात यंदा सुमारे 1738 गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे. यंदा 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रीय लोक अदालतीत बीड जिल्ह्यातील 1820 प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणात 21,36,94,953 रुपयांची तडजोड झाली. दाखलपूर्व 24,303 प्रकरणांपैकी 423 विशेष मोहिमेतील 547 आणि न्यायालयात प्रलंबित 13,004 प्रकरणांपैकी 850 प्रकरणांचा निपटारा झाला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालतीचं कामकाज पार पडलं. मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले नेते मनोज जरांगे यांनी पाटोदा मुक्कामात आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली. काल पहाटे राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्रातल्या लिलावात रेशीम कोषाला 93,000 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 930 रुपये प्रति किलो हा विक्रमी भाव मिळाला. बाजार समितीच्या रेशीम केंद्रात आतापर्यंत 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो आवक होऊन 267 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी अनवाणी पायानं मॅरेथॉन धावून विजेतेपद मिळवणाऱ्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. भविष्यातही शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सव पंडित गुरु पारडीकर महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या 72 महाविद्यालयातील 566 युवक कलावंतांनी 28 कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत शारदा प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात तसंच पाय बसवण्यात आले. शारदा प्रतिष्ठान शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात दुपारचे 1:46 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं रमेश अणावकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे दशरथ पुजारी यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम सादर करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
2: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये संत साहित्याला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना संतांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक पायाभरणी केली. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे 5

0: भक्ती संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराचे खांब आहेत. याशिवाय शाक्त संप्रदाय, शैव संप्रदाय आणि गाणपत्य संप्रदाय हे देखील महत्वाचे संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय अमृता विचार केला तर संत बहिणाबाईंचा अभंग अनेकांना आठवतो. ज्ञान देवे रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथा खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या भागवत मंदिराचा संत ज्ञानेश्वर पाया आणि संत तुकाराम कळस ठरले. संतांनी गणेशाचे दर्शन आपल्या अभंगामधून ओव्यांमधून घडवलं, पण संतांनी गणेशाचा विचार केवळ देव म्हणून केलेला नाही तर बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता, प्रकाशाची देवता म्हणून केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाचं संकीर्तन आहे ते असं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संवेद्या आत्मरूपा, देवा तू गणेशु सकळ मती प्रकाशू, मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे देवा तूच गणपती आहेस आणि तूच आमच्या बुद्धीला प्रकाश देणारा आहेस. वेद पुराणी आणि व्याकरणाच्या विविध रूपांच्या रूपकांनी संत ज्ञानेश्वरांनी गणपतीची महत्ती गायलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती, सुयश एथ वर्णपू निर्दोष मिरवितसे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांनी देखील गणेशाला वंदन केलं आहे. ते असे बुद्धी, विवेक आणि भक्तीचा मार्ग दाखवण्याची विनंती संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. कारण संत तुकाराम महाराज जगद्गुरु होते. अणुरेणूपेक्षा लहान असे तुकोबा आकाशा एवढे होते. तुकी तुकला तुका विश्ववी भरुनी उरला लोका, अशा तुकाराम महाराजांनी गणेशाबद्दल म्हटलं आहे. गाऊ गणपती गुणनिधी गुणपती गाऊ गणपती. पुढे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बापा. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी सहावी पुराणे व्यासाची या. संत तुकाराम महाराजांनी आकार उकार मकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांची उत्पत्ती गजाननापासून झाली असं अभंगात विशद केलं आहे. ब्रह्मा उत्पत्तीचं कारण, विष्णू पालनाचे कारण आणि शंकर विलयाचे कारण. कारण गणेशाच्या महतीसाठी संत तुकाराम महाराज वेद व्यासांचा हवाला देतात. कारण महाभारताच्या निर्मितीचं कारण वेद व्यास आणि त्यांना आशीर्वाद देणारे गणेश हे आहेत. संत नामदेवांच्या अभंगामध्ये देखील गणेशाचे संकीर्तन आहे ते असं, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा, चतुर्थ आयुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिती निरंतर, भव्य रूप तुझे उंदीर वाहना नमन चरणा करीत असे, तुझे नाम घेता दोष जळता ती कलिकाळ कापती तुझ्या नामे, चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील मुखे बोलतील वेद घोष, ऋणझुण पायी वाजती वाळा ऐकुनी भुलले मन माझे, भक्त बसला ऐके पार्वती नंदना नमन चरणा करीत असे, नामा म्हणे आता देई मज स्फुरती वर्णित असे कीर्ती कृष्णाजीची. संत साहित्यातील गणेशाची अनेक रूप असून गणेशाची सर्वात लोकप्रिय झालेली आरती सुखकरता दुखहरता ही समर्थ रामदासांची तुम्हा आम्हा सर्वांना मोठी देणगी आहे. गणेश उत्सवात टाळ मृदुंगाच्या नादात ही आरती घरोघर ऐकायला मिळते. कारण गणेश दारोदार असतो तसा रस्तो रस्ती असतो. कारण तो लोकनायक आहे, गणनायक आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते आणि हे पीक राज्यात उत्कृष्टरित्या

0: प्रमाणात करता येते. यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात आणि झाड मरतं. त्यामुळे दलदलीची आणि निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नये. ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करायची आहे ती जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरावी. त्यानंतर 2 ते 3 वेळा उफणणी करून धसकटे आणि हरळीच्या कळ्या वेचाव्यात आणि जमीन स्वच्छ आणि भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे आणि हेक्टरी 75 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश लागवडीपूर्वीच जमिनीत मिसळून द्यावं. सर्व सेंद्रिय आणि रासायनिक खतं जमिनीत चांगली मिसळून द्यावीत आणि नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करावी. निशिगंधाच्या डबल सुहासिनी, सिंगल शृंगार, सिंगल रजतरेखा आणि व्हेरीगेटेड सुवर्णरेखा या जाती आहेत. निशिगंधाची लागवड कंदापासून करतात. एका कंदापासून 5 ते 6 कंद विकसित होतात. त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून वेगळा करून त्याची लागवड करतात. निशिगंधाची लागवड ही एप्रिल मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करावी. लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामध्ये किंवा सरीवरंब्यावर केली जाते. जमीन हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची असेल तर 3x2 मीटर आकारमानाच्या सपाट वाफ्यात 30x20 सेंटीमीटर अंतरावर 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड केली जाते. जमीन जर काळी कसदार असेल तर 45x30 सेंटीमीटर अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी 5 ते 6 सेंटीमीटर खोल कंदाची लागवड केली जाते. निशिगंधाचे हेक्टरी 1 लाख ते 1.5 लाख कंद लागतात. लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावं. लागवडीनंतर 45 दिवसांनी हेक्टरी 65 किलो नत्र आणि 90 दिवसांनी 60 किलो नत्र द्यावं. निशिगंधास प्रतिवर्षी 200 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश याप्रमाणे खतं आवश्यक आहेत. निशिगंधाच्या पिकास हंगामनिहाय आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये निशिगंध फुलपिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रिता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: श्रोते हो, 2:05 आणि 20 सेकंद झाले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा.
3: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग दुसरा.
4: ताणतणाव हे सर्वच माणसांवर असतात. काही तणाव हे आपल्याला उपयोगी पडणारे असतात, पण बऱ्याचदा तणावामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्रास होत असतात. आणि त्यामुळे तणावामुळे होणारे असे जे काही त्रास आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं? तर आपल्याला अधूनमधून आपल्या मनस्थितीकडे, मूडकडे लक्ष द्यायला हवं, जे आपण फारसं कधी देत नाही. आपण सतत बाहेरच लक्ष देत असतो, फोनमध्ये लक्ष देत असतो,

0: बाहेर काहीतरी दुसऱ्या माणसांकडे लक्ष देत असतो, टी व्ही पाहत असतो, पण माझ्या मनात काय चाललं आहे याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, जे आपण सर्वांनी द्यायला हवं. असं सतत लक्ष देण्याचं आवश्यक नाही, पण तासाभरात, दोन तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला नसू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, अधिक एक ते अधिक चार. आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, वजा एक ते वजा चार. आता वजा पाच म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती वजा पाचमध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसूच शकत नाही, तर ती वजा पाचमध्ये असते. आणि ज्यावेळी वजा पाच स्थिती असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी वजा पाच स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं, रागानं, दुःखानं बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल वजा तीन किंवा वजा चार. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल तर आपला नंबर आहे वजा एक आणि वजा दोन. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे तर अधिक एक अधिक दोन. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल अधिक तीन आणि अधिक चार. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर अधिक पाच असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचं असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम परिसर.
2: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
3: श्रोते हो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चालली आहे. अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे. या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं. त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती. पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय. भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती. ती प्रत्येकाच्या आवडीची होती. जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे. आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील. ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल. सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत. आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल. कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो. संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे. फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो. बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. बदलत्या फॅशनच्या मागणीमुळे बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय. पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत. कपड्यांच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या.
2: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आत्ताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शंतनू मयी यांचं तबलावादन. त्यांना हार्मोनियम साथ आहे श्रीकांत पिसे यांची, ताल आहे रूपक. ऐकूया शंतनू मयी यांचं तबलावादन, ताल रूपक.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शंतनू मयी यांचं तबला वादन ऐकलं. त्यांना हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि

0: अमेझॉन ए आय या ॲपचे 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखे असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
2: तुझ्या कळ्या तुझी फुले.
3: शेतकरी बांधवांनो शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती आधुनिक तंत्रज्ञान हवामान अंदाज पीक व्यवस्थापन पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
5: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3:00 प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारत

0: अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयी माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज माफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात ते म्हणाले की याबाबत त्यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच घेतलेले निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. NDRF अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबरनंतरच पंचनामे द्यायचे आहेत, मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून NDRF अंतर्गत मदत मिळाल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मरोळ इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत EduCity इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथंच शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या नंदन निलकेणी समितीचा पहिला अहवाल येत्या महिनाअखेरीस प्राप्त होईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. निलकेणी समितीनं व्यापक स्तरावर चर्चा आणि पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं सांगितलं. नीट परीक्षा पद्धतीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांची सुनावणी सध्या या न्यायालयात सुरू आहे. UGC नेटच्या इंग्लिश, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या फेरपरीक्षेचे निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केले. जून महिन्यात झालेल्या या परीक्षांच्या पेपरमध्ये अनेक चुका आढळल्यानं ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी

0: रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीचा महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहितीही रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1,83,00,000 टनापेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. सॉफ्ट टेनिस आणि टेकबॉल या खेळांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंह तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी स्वातंत्र्योत्तर भारतातली ती पहिली खेळाडू ठरली होती. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अव्वल स्थान कायम राखलं. पुरुष संघानं इंडोनेशियावर तर महिला संघानं फिनलंडवर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH वाहिनी तुम्ही ऐकत आहात. दुपारचे 3:10:20 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण भेटूया 5:00. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीत आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीचा हा सारांश आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल पाऊस झाला. त्याचबरोबर येत्या 48 तासामध्ये उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 48 तासामध्ये काही

ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या आत कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढे सागरी अंतरामध्ये वादळी सदृश्य वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:13 आणि 13 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझे शिवार.

0: शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो, वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यापासून ते रोगांशी लढण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवण्यापर्यंत कृषी जैव तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा उपयोग होऊ शकतो. या तंत्रज्ञानाला वनस्पतींच्या अनुवंशिक आणि जैव रासायनिक विज्ञानाची जोड दिली तर पीक सुधारणा करण्यासाठी ते महत्वपूर्ण ठरू शकेल. जैविक तणाव व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी हे तंत्रज्ञान फार महत्वाचं आहे. कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान आधुनिक शेतीमध्ये प्रगत वैज्ञानिक साधनांना पारंपरिक शेती पद्धतीशी जोडून उत्पादकता, शाश्वतता आणि अन्न सुरक्षा वाढवून एक परिवर्तनकारी भूमिका बजावतं. यामध्ये कीड प्रतिकारक, पोषक समृद्ध आणि हवामान अनुकूल असलेल्या सुधारित जाती विकसित करण्यासाठी सजीव वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीवांमध्ये बदल करणं या गोष्टी या तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहेत. भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार पिकाची उत्पादकता सुरक्षित ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. बदलत्या हवामानात या जैव तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून प्राध्यापक आणि प्रभारी डॉक्टर संतोष सावर्डेकर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, सुरुवातीला सांगा की कृषी जैव तंत्रज्ञान म्हणजे काय आणि बदलत्या हवामानातील आव्हानांना तोंड देण्यासाठी याचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो?
1: आपणाला माहितीच आहे की IT आणि BT. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आपणाला माहितीच आहे. आणि दुसरं म्हणजे BT म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता हे जे कृषी जैवतंत्रज्ञान आहे ते शेती सुधारण्यासाठी वापरलं जाणारं एक वैज्ञानिक एक आयुध आपण त्याला म्हणू शकतो. यात पारंपरिक प्रजनन पद्धतीचा सुद्धा समावेश होतो, जी उपयुक्त उत्पादनं तयार करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी सजीवांमध्ये किंवा घटकांमध्ये बदल करतात. यात बऱ्याच विज्ञान शाखांचा समावेश आहे. या विज्ञान शाखेतील तंत्र वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्य सुधारण्यासाठी किंवा विशिष्ट उद्देशांसाठी सूक्ष्मजीव विकसित करण्यासाठी देखील मदत करतात. आधुनिक काळात कृषी जैवतंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर जनुकीय अभियांत्रिकीच्या प्रगत साधनांवर अवलंबून असून त्याचा उपयोग कृषी विकासासाठी होणार आहे. कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये जिनोमिक्स असेल, प्रोटिओमिक्स असेल, ट्रान्सजेनिक्स असतील आणि जनुकीय संपादनातील प्रगत विज्ञानाने समाविष्ट आहेत. यातून संशोधनाद्वारे नवीन क्षेत्र पादाक्रांत होतात आणि कृषी जैवतंत्रज्ञान व तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाचा लाभ घेऊन शाश्वत शेती सुधारण्यासाठी आपण एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. याचा शेतीमध्ये वापर करून शेतकरी, उत्पादक आणि ग्राहकांसाठी कशा फायद्याचे ठरते ते मी आपणास सांगतो. आता आपण म्हणतो की बदलतं हवामान म्हणजे क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे अनंत अडचणी आपल्या समोर उभ्या आहेत. त्यामुळे कुठे येणारा दुष्काळ असेल, कुठे येणारा ढगफुटीमुळे पूर असेल, कुठे वाढणारं तापमान आहे, या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्वाचं आयुध ते म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता उत्पादनांमध्ये वाढ कशी काय होऊ शकते तर कृषी जैवतंत्रज्ञानाने कीड आणि रोग प्रतिबंधक किंवा प्रतिकारक पिकांसाठी गुणधर्म विकसित करून पिकांची आपण उत्पादन वाढवण्यासाठी आपण मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर BT कॉटन असेल किंवा BT वांग असेल. हवामान अनुकूल शेती, आपण जे म्हणतो की बदलत्या वातावरणामध्ये

0: या जैवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वनस्पतीची थंडी असेल किंवा दुष्काळ, क्षारता आणि उष्णता यांसारख्या अजैविक ताणांना सहन करण्याची क्षमता आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर क्षारयुक्त जमीन, ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे किंवा चुकीच्या सिंचन पद्धतीमुळे जमिनीची क्षारताही वाढत चाललेली आहे की जिथं आपण सामान्य पीक घेऊ शकत नाही. मात्र जैवतंत्रज्ञानाद्वारे क्षारयुक्त जमिनीतील चांगले उत्पादन देणारे आपण पीक आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पौष्टिक मूल्य संवर्धन असेल की ज्याला आपण अन्न सुरक्षा असं म्हणतो की अन्न पदार्थांचे जैव संवर्धन ही एक वनस्पती जैवतंत्रज्ञानाचा वापर करून पौष्टिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सूक्ष्म तत्वांचे म्हणजेच आपण जीवनसत्व असतील किंवा खनिज असतील ही एक वाढवण्याची एक उत्तम पद्धत आहे. आता उदाहरणार्थ बघितलं की गोल्डन राईस की तांदळामध्ये जनुकीय बदल करून व्हिटॅमिन ए जीवनसत्वाच्या कमतरतेवर मात करून मुलांमधील आणि प्रौढांमधील पौष्टिक कमतरता भरून काढण्यासाठी याचा वापर करण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे पर्यावरणाचे फायदे काय आहेत, कारण आता कोणतेही तंत्रज्ञान असेल तर ते पर्यावरण पूरक असावं. मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो. दुसरं म्हणजे जैव इंधन की ज्याला आता म्हणतो E20, तर की चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या फार चांगले सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल असेल आणि जनुकीयदृष्ट्या कच्च्या मालांचे मिश्रण आहे. आणि शेवटचं म्हणजे जैव इंधन, तर हे आपण म्हणतो की एक चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या तयार केले एक सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल आपण घेऊया, आणि जनुकीयदृष्ट्या सुधारित कच्च्या मालांचे मिश्रण आहे. प्रगत जैव तंत्रज्ञान पद्धती उत्सर्जनामध्ये घट करण्यामध्ये म्हणजे कार्बन आपण हे म्हणतो की विश्वसनीय इंधन स्रोत आपण स्थापन करण्यासाठी जैव इंधनाची क्षमता वाढवतात की ज्यामुळे स्पर्धा वाढते आणि संभाव्य आपली त्याची म्हणजे पेट्रोलची किंमत आपण कमी करू शकतो. की हे त्याचे सर्वसाधारण जैव तंत्रज्ञानाचे भौगोलिक फायदे आहेत.
1: बरोबर, हे सर्व फायदे तुम्ही सांगितलेत, परंतु शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो हे पाहणं फार महत्वाचं आहे, नाही का? तर शेतीशास्त्रामध्ये शास्त्रज्ञांनी जैव तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, याविषयी आम्हाला थोडं सांगा.
0: होय, नक्कीच, यामध्ये शास्त्रज्ञांनी खूप म्हणजे प्रगती केलेली आहे. आणि मी मागाशीच म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी, तर म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव जे काय असतील त्याच्यामध्ये इच्छित बदल घडवून आणण्यासाठी आधुनिक तंत्राचा आणि जैविक प्रक्रियांचा केला जाणारा वापर. आता यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे जनुक अभियांत्रिकी म्हणजे ज्याला जेनेटिक इंजिनिअरिंग आपण म्हणतो. दुसरं जे येतं ते उती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर आणि ते आणि तिसरं महत्वाचं म्हणजे DNA मार्कर ज्याला आपण फिंगर प्रिंटिंग म्हणतो, यासारख्या पद्धतीचा याच्यामध्ये समावेश होतो. याचा मुख्य उद्देश पिकांची उत्पादकता वाढवणे हे तर आहेच, परंतु त्याही पेक्षा रोगांपासून त्याचं रक्षण करणं आणि अन्नधान्याची गुणवत्ता सुधारणं आहे. आता बदलत्या हवामानामुळे आज शेतकऱ्यांसमोर असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे मगाशीच म्हटलं की म्हणजे दुष्काळ असेल किंवा ढगफुटी असेल तर कुठं वाढणारं तापमान असेल, या गंभीर आव्हानांना जर तोंड द्यायचं असेल तर जैवतंत्रज्ञान हे एक महत्वाचे विज्ञान तंत्रज्ञान आहे. आता मी तुम्हाला म्हणजे सुरुवाती पण सांगतो की दुष्काळ आणि उष्णतेचा सामना करणारी पिकं म्हणजे आपण ड्रॉट आणि हीट टॉलरंट असं म्हणतो की या हवामान बदलामुळे अनियंत्रित म्हणजे पाऊस झालेला आहे आणि जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञ पिकामध्ये अशी काही जनुकीयांची भर घालत की ज्यामुळं पीक पाण्यात किंवा जास्त तापमानात तग धरू शकेल. उदाहरणार्थ दुष्काळातही तग धरणाऱ्या मका किंवा भाताच्या प्रजाती आज आपण विकसित केलेल्या आहेत. दुसरं म्हणजे अतिवृष्टी आणि पूर सहन करण्याची क्षमता म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फ्लड टॉलरन्स, याच्यामध्ये IRI ची संस्था आहे दिल्लीची, त्याने भातामध्ये महत्वाचं म्हणजे सबवन ही एक जात विकसित केलेली आहे, त्यामुळं 8 ते 10 दिवस जरी त्या शेतामध्ये पाणी असेल तर ती जात तिथं म्हणजे तरुण राहते, त्यामुळे पूर आला किंवा पाण्यात बुडल्यास ही पिके 2 आठवड्यापर्यंत जिवंत राहतं. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे रोग आणि किडींचा प्रतिकार, की तापमान वाढण्यामुळे रोगांवरती आणि पिकांवरती पडणाऱ्या नव्या किडी असतील आणि रोगांचे प्रमाण आता वाढलेलं आहे. जैवतंत्रज्ञानामुळे पिकामध्ये स्वतःहूनच कीड आणि रोगांची प्रतिकार निर्माण करण्याची क्षमता आपण निर्माण करू शकतो, की त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे BT कॉटन असेल किंवा BT वांग असेल. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर म्हणजे कमी होतो आणि पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण होतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर आता मी मगाशी बोललो की क्षारयुक्त जमिनींचा वापर, की जिथं आता काहीच होत नाही ज्या जमिनीत क्षारपड आहेत, परंतु त्याच्यामध्ये असे जीन आपण टाकणार आहोत की जेणेकरून तिथे म्हणजे भातासारखं पीक येऊ शकेल किंवा बीट सारखं म्हणजे पीक तिथे येऊ शकेल, तर ही पिकं आपल्याला तिथे विकसित करता येतील. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा म्हणजे बायो फर्टिफिकेशन, की ज्याच्यामध्ये पोषण मूल्य वाढवणं, की आता गोल्डन राईस आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए प्रिकर विस्तार सर आहे, तर तो एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर नैसर्गिक पद्धतीने पिकामध्ये बदल घडवून येण्यासाठी खूप वर्ष लागतात, परंतु जैवतंत्रज्ञानाचं मूळ हे काम जे करायचं झालं तर प्रयोगशाळेमध्ये आपण 1-6 वर्षांमध्ये आपण करू शकतो. आणि त्यामुळे बदलत्या हवामानात जर तोंड द्यायचं असेल तर नक्कीच हे तंत्रज्ञान आपल्याला अंगीकारलं पाहिजे.
1: बरोबर. आता या जैव तंत्रज्ञानामध्ये अशी कोणती साधनं आहेत की ज्याचा वापर कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी केला जाऊ शकतो?
0: आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे उती संवर्धन असेल. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की केळी, आज आपण बाजारामध्ये जी केळी म्हणजे केळी घेतो G9 केळी, ही सर्व जी केळी आहे ती उती संवर्धनाने निर्माण केलेली त्याची रोपं असतात. तर वनस्पतीच्या उतीपासून प्रयोगशाळेमध्ये एक निर्जंतुक वातावरणामध्ये पान असेल, देठ असेल, मूळ असेल किंवा फूल ह्यासारख्या पेशी म्हणजे उती घेऊन आपण त्याच्यामध्ये काही संप्रेरक त्याच्यामध्ये ऍड करून त्याच्यामध्ये पेशी समूह निर्माण करून आपण त्याची रोपं तयार केली जातात. सर, अशा प्रकारची रोपं प्रयोगशाळेत बाटली किंवा परीक्षण नळीत वाढून त्यानंतर बाहेरील वातावरणात एकरूप होण्यासाठी त्यांना विशेष काळजी घेतली जाते आणि अशी रोपं ही लागवडीसाठी योग्य होतात. आता विद्यापीठाने काय केलंय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याच्यासाठी सफेद वेलची जी आमची जात आहे त्या सफेद वेलचीच्या जातीचं उती संवर्धनाद्वारे आपण त्याची रोप निर्मिती केलेली आहे. दुसरं जर लाल केळी असेल किंवा G9 असेल, आता आम्ही बांबू मध्ये सुद्धा काम करतोय, त्यानंतर शोभिवंत वनस्पती मध्ये सुद्धा काम करतोय आणि औषधी वनस्पती मध्ये सुद्धा हे काम करतोय. तर उती संवर्धनामुळे ह्या आपण सर्व जी रोपं जी असतात ती एकाच आकाराची, एकाच वेळेला तयार होणारी आणि एकाच वेळेला मार्केटमध्ये जाणारी आपण रोपं तयार करू शकतो. ह्यातलं दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय की आम्ही एक दापोली 2 ही जात विकसित केलेली आहे, नाचणीची जात आहे की ज्याच्यामध्ये अधिक पोषण घटक आहेत, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे दोन घटक हे इतर जातींपेक्षा जास्त आहेत. म्हणजे नक्कीच हे जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानामुळे ही जात आम्ही साधारण 7-8 वर्षांमध्ये विकसित करू शकलो. तर ह्या तंत्रज्ञानाचा फायदा हाच मोठा आहे की कमी कालावधीमध्ये तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जेवढे बदल घडवायचे तेवढेच आपण बदल घडवू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जर म्हटलं की पारंपरिक संकरित प्रजनन, ह्याच्यामध्ये निवडक प्रजननद्वारे आपण एक वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आता जर बघितलं की पारंपरिक वनस्पती प्रजनन तंत्रामध्ये पेशी संवर्धन आणि उत्परिवर्तन प्रजननासारख्या जैवतंत्रज्ञानाच्या घटकांचा समावेश असू शकतो. त्याच्यानंतर एक आण्विक प्रजनन, आण्विक म्हणजे एक मार्कर्स म्हणजे DNA मार्कर्स असतात की जेणेकरून आपण फिंगरप्रिंट्स म्हणतो की त्याच्याप्रमाणे सुद्धा आपण जे म्हणजे मार्कर्स असतात त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण निवडू शकतो. त्या मार्करला ते जर हे झालं अँप्लिफिकेशन झालं तर त्याच्या सहाय्याने आपल्याला जे पाहिजे जीन्स तर ते आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो आणि ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर आहे ते जनुक मुद्रण, म्हणजे ह्याला म्हणतात की फिंगरप्रिंट, म्हणजे मी एखादी जर जात विकसित केलेली असेल तर त्याचे हक्क मलाच पाहिजेत. मग हक्क जर मलाच पाहिजे असेल तर मी त्याचं हे काय म्हणजे पुरावा काय देणार, तर नाही, ह्या जातीचे फिंगरप्रिंट्स जे आहेत हे फिंगरप्रिंट्स हे असे आहेत आणि ते मी माझ्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहेत. त्यामुळे ही जी मार्कर जनुक मुद्रण आहे तर ते जनुक मुद्रणाच्या सहाय्याने आपण आपल्या ज्या जाती असतील की म्हणजे भारतामध्ये आमच्या जवळ जो 36 जाती आहेत तर त्या जाती आम्ही त्या प्रोटेक्ट केलेल्या आहेत, म्हणजे त्याचं आम्ही संरक्षण केलेलं आहे की उद्या ती जात कुणाकडे बाहेर जाता कामा नये. त्याच्यानंतर जनुकीय अभियांत्रिकी आणि GM पिकं, ह्याच्यामध्ये सुद्धा एक रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी म्हणून आहे की कुठल्याही म्हणजे इव्हन माशामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो किंवा प्राण्यामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो की हे सजीवांच्या ह्या जनुकांच्या कार्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आणि ह्या अशा प्रकारे बदललेल्या सजीवर आपण ट्रान्झिन म्हणतो आणि मग ह्याला जनुक टाकलं जातं आणि त्याला म्हणतात की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आणि याच्यामध्ये एक BT तंत्रज्ञान आहे की म्हणजे बॅसिलस थुरिंजिनेसिस, ह्या BT तंत्रज्ञानामुळं आपण हे महत्वाचं म्हणजे वांगी किंवा मोहरी असेल किंवा BT कापूस असेल तर याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: तर आता क्रिस्पर कॅस एक नवीन एक तंत्रज्ञान आलेलं आहे, याच्यामध्ये कसं असतं की रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये थोडंसं चाचण्या जास्त घ्याव्या लागत होत्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते बऱ्याच जणांनी विरोध केलेला होता. परंतु क्रिस्पर कॅस हे तंत्रज्ञान असं आहे की याच्यामध्ये पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, ह्याच्यामध्ये आपण जे बदल म्हणजे घडवून आणू शकतो ते सूक्ष्म बदल असतात तेही करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कर असिस्टेड सिलेक्शन, म्हणजे जे आपल्याला रेणिवे मार्कर असतात ते रेणिवे मार्करच्या सहाय्याने आपण एखादी जात आपण विकसित करू शकतो. त्याच्यानंतर RNA इंटरफेरन्स असेल की एखादा जीन आपल्याला सायलेन्स करायचा असेल, म्हणजे त्याची जर व्याप्ती जी असेल ती व्याप्ती कमी करायची असेल तरी सुद्धा आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो.
1: खरंय. आता भातामध्ये वाढणारं जे तण आहे ती एक मोठी समस्या आहे, नाही का? तर हे तण कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो का?
0: हो नक्कीच, मी आताच तुम्हाला सांगितलं की आज आमच्याकडे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये याच्याबद्दल संशोधन सुरू आहे, आणि ते महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये भातामध्ये आम्ही असे बदल घडवून आणणार आहोत की जरी तणनाशक जरी त्याच्यामध्ये फवारलं तरी त्याच्यामध्ये भाताच्या पिकाला कोणतंही नुकसान होणार

0: मारणार नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेलं फक्त गवत मारेल. त्यामुळे काय होईल माहितीये का, की जे आपले 30-40% जे खर्च होणार असतो की गवत काढण्यामध्ये, तर ते आपल्याला बचत होऊ शकतं.
1: नक्कीच. क्षारांमुळे आणि दुष्काळामुळे येणारा ताण यावर काही उपाय करता येऊ शकतो का?
0: याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे म्हणजे प्रयत्न चालू आहेत की आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे. मग त्याच्यामध्ये असं की सलिनिटी टॉलरन्स, की जे क्षाराला सहन असतील असे जे काही जीन्स असतील, तर ते जीन्स आता आपण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे क्रिस्पर कॅसद्वारे आपण टाकणार आहोत, की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही दुष्काळ असेल किंवा जरी शारपट जमिनीमध्ये जरी एक 8-10 दिवसाचा जरी ते म्हणजे पावसाचा खंड पडला, तरी ते क्षार वरती जरी आले तरी त्या पिकाला काही होणार नाही.
1: बरोबर. विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या संशोधनाबद्दल काही माहिती आपण शेतकऱ्यांना देऊ शकता का या जैवतंत्रज्ञानाच्या संदर्भात?
0: हो नक्कीच. मी मगाशीच सांगितलेलं तुम्हाला की आज कृषी विद्यापीठाने आमच्याकडे सफेद वेलची जात निर्माण केलेली आहे, नंतर बांबूच्या जाती आम्ही काही म्हणजे विकसित करतोय. परंतु ह्या बांबूची जर निर्मिती जर करायची असेल, म्हणजे रोपांची निर्मिती करायची असेल, तर हे तंत्रज्ञान म्हणजे उत्तीसंवर्धन जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही मुख्य म्हणजे सफेद वेलची असेल, लाल केळी असेल, जी9 असेल किंवा बांबू असेल किंवा शोभिवंत वनस्पती असतील किंवा औषधी वनस्पती असतील, तर याचं आपण उत्तीसंवर्धनाचं प्रमाणीकरण केलेलं आहे. आणि आज आपण हजारोने रोपं आज आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतोय. फक्त आम्हाला शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की तुमची जर मागणी जर असेल तर आम्हाला 3 महिने आधी कळवा. मग म्हणजे विद्यापीठाची वेबसाईट आहे www.dbskqa.org, त्यामध्ये तुम्ही जायचं आणि तिथे तुम्हाला मागणी काय असेल ती नोंदून ठेवायची आणि मग ती आमच्यापर्यंत पोहोचते. फक्त मागणी नोंदवताना 3 महिने आधी नोंदवा, कारण ही जी रोपं असतात फार किमती रोपं असतात, त्याच्यामध्ये शिल्लक राहिली तरी चालत नाही किंवा त्यांचं वय वाढलं तरी त्याचे उपयोग होत नाही किंवा कमी वयाची पण
1: योग्य वयाची रोपं
0: देऊ शकतो.
1: उतीसंवर्धित रोपांची वैशिष्ट्य काय असतात आणि त्यांची काळजी घेणं का गरजेचं असतं?
0: हा, तर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की ही जी रोपं असतात ती रोगमुक्त असतात आणि निरोगी असतात, त्यामुळे ती हेल्दी असतात. ती प्रयोगशाळेमध्ये केली असतात आणि आपण ती तपासलेली असतात की त्याच्यामध्ये असे कुठले गुणधर्म नाहीत ना की जे जेणेकरून ते रोगाला बळी पडतील. तर अशा प्रकारची पूर्णपणे विषाणूमुक्त किंवा बुरशी किंवा जीवाणूमुक्त अशी रोपं असतात. त्याच्यानंतर त्यांची वाढ जी असते ती एकसारखी होत असते, त्यामुळे सर्व रोपं जी असतात ती एकसारखी वाढत असतात. आणि महत्वाचं म्हणजे मातृवृक्षामध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म फक्त याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर त्याची वाढ जी असते ती जलद होते आणि 12 महिने ही रोपं तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. काही का आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आंबा लावायचा असेल तर फक्त खरीप पिकामध्ये म्हणजे खरीपमध्येच लावा, पण ही जी उत्तीसंवर्धनाद्वारे निर्माण केलेली जी रोपं असतात ते तुम्हाला 12 महिने उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता किंवा तुमच्याकडे इतर सिंचन व्यवस्था जर चांगली जर असेल तर तुम्ही ती केव्हाही लावू शकता.
1: विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी जैवतंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकतं का?
0: होय नक्कीच. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये भात, आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी इतर मसाल्यांची पिकांची लागवड केली जाते. मग ह्याही जी पिकं असतात ते आता आंबा असेल किंवा काजू असेल एक 8-10 वर्ष लागत असतात त्यांना सुरुवातीला. मग अशा सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये उत्तीसंवर्धित जर केळीची जर लागवड केली तर तुम्हाला उत्पन्न पहिल्या वर्षापासूनच सुरू होतं. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाद्वारे जर आपण हे केलं की रोगमुक्त तुम्हाला म्हणजे रोपं मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे जर की तुम्हाला सुपारी किंवा नारळ जर लावायचं असेल तर सुपारी आणि नारळ ज्यावेळी तुम्ही लावता त्यावेळेला त्याला थोडीशी जर सावली जर असेल तर ती रोपं चांगली वाढतात सुपारी किंवा नारळ, आणि पाणीही कमी लागतं. मग अशा वेळेला जर तुम्ही तिथे जर केळीची जर रोपं लावलीत तर ती केळीची रोपांची वाढ ही जलद गतीने होत असते, त्यामुळं सुपारी किंवा नारळ ह्यांना सावलीही निर्माण होते आणि त्यांना पाहिजे तेवढं पाणीही मिळतं, त्यामुळं उत्पन्नही वाढतं आणि महत्वाचं म्हणजे सुपारी आणि नारळाचं ती वाढ चांगल्या प्रकारे होते.
1: जैवतंत्रज्ञानातील सद्यस्थितीत असलेल्या नाविन्य तंत्रज्ञानाविषयी थोडं सांगा.
0: आता एक नवीनच तंत्रज्ञान मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण एक जिनोमिक मॉडिफिकेशन की ज्याला आपण की हे म्हणतो की DNA मध्ये बदल घडून आणणं, मग त्याही पेक्षा जे DNA ऑलरेडी प्रेझेंट आहे झाडामध्ये किंवा वनस्पतीमध्ये ते सायलेन्स करणं, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही आपण म्हणजे बाहेरून कुठलाही जीन टाकत नाहीये. कारण त्याला कसं माहितीये का की पर्यावरण दृष्ट्या थोडस भारतामध्ये त्याला बंदी आहे. मग अशा वेळेला क्रिस्पर कॅस हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये ते एन्झाईम लेवलवरतीच फक्त बदल घडवून आणू शकतो त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला DNA सिक्वेन्सिंग म्हणजे त्याचं मॉलिक्युलर रचना कशी आहे ती मॉलिक्युलर रचना त्याची एकदा आपण समजावून घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये कोणता बदल घडवायचा आहे किंवा कोणता बदल घडवून आणायचा नाही ते आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता AI चं तंत्रज्ञान जर आपण याच्यामध्ये वापरलं आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स की त्याला थोडीशी गणिताची जर आपण त्याला म्हणजे जोड

0: दिली तर महत्त्वाच्या सेलमध्ये बदल होऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी जात आपण निर्माण करू शकतो.
1: खरंय, भविष्यातील कृषी जैवतंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व कसं असू शकेल?
0: आता आपण बघितलं की बदलतं वातावरण आहे. बदलत्या वातावरणामध्ये जर आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला जर एखादी जात निर्माण करायची असेल तर त्याला साधारण 12 ते 15 वर्ष लागतात. परंतु जैवतंत्रज्ञानाद्वारे जर आपल्याला हे जर करायचं असेल तर आपण हे साधारण 7 ते 7 वर्षामध्ये करू शकतो. आणि दॅट टू विथ प्रिसिजन फार्म, म्हणजे जेवढ्या आपल्याला आवश्यक बदल आहेत तेवढेच फक्त आपण वनस्पतीमध्ये आपण घडू शकतो किंवा प्राण्यामध्ये घडू शकतो. त्यामुळं हे तंत्रज्ञान हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आणि महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये, मगाशी म्हटलं की बदलतं वातावरण, ह्या बदलतं वातावरण कारण आता बघतोय की मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, जून मध्ये मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, मे मध्ये झाला होता आणि या वर्षी तोच पाऊस जुलैमध्ये झाला. त्यामुळे हे वातावरण बदलतंय आता 6-6 महिन्याने किंवा वर्षावर्षाने वातावरण बदलतं. अशा वेळेला आपल्याला जातींची निर्मिती सुद्धा तेवढ्या स्पीडने आपल्याला करायला पाहिजे. आणि हे जर आपल्याला गती जर ती जर राखायची असेल आणि याचा जर मेळ आपल्याला सांगत करायची असेल तर आपल्याला हे तंत्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे.
1: खरंय, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली रोपं वापरण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
0: जर शेतकऱ्यांनी आपल्या वेळेवरती जर त्यांची जी मागणी आहे ती जर नोंदवली तर फारच बरं होईल की त्यांना जेणेकरून आम्हाला ती रोपं त्यांना उपलब्ध करून देता येतील. महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी रोपं असतात त्याचा बऱ्याच वेळा काय होतं की केळीचे मुनवे मग एका बाजूला उपटायचे मुनवे आणि दुसऱ्या बाजूला लावायचे, याच्यामध्ये काय होतं मुळे तुटली जातात. त्यामुळे त्याचं पहिली गोष्ट त्यांना स्थिर स्थावर व्हायलाच महिना जातो आणि अशामुळे त्यांची वाढ जी असते ती सुरुवातीलाच कमी राहते. परंतु हेच जर तुम्ही जैवतंत्रज्ञानाद्वारे म्हणजे उतीसंवर्धनाद्वारे जर निर्माण केली जर आपण रोपं लावली तर त्याची वाढ ही जलद गतीने होत असते आणि त्यामुळे पर्यावरणाला पूरक आणि कमीत पाणी, म्हणजे जेवढं आपण म्हणतो की नाही जेवढं जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी द्या, जेवढं आवश्यक असेल तेवढंच त्याला अन्नद्रव्य द्या किंवा जेवढं आवश्यक असेल तेवढ्याच त्याला फवारण्या करा. अतिशय त्याला फवारण्या उपयोगाच्या नसतात कारण ही रोपच मुळे रोगमुक्त आणि किडमुक्त असतात. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी जर आपल्याला जर शेती केली आणि ह्या तंत्रज्ञानाचा जर अवगत केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं त्यांचं उत्पन्न मिळेल आणि भविष्यामध्ये जे आपण बदललं हवामान म्हणतोय त्या बदलत्या हवामानाला तोंड देण्याची त्यांची शक्ती वाढेल.
1: खरंय, तेव्हा शेतकरी मित्र हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी जैव तंत्रज्ञानाची जर आपण कास धरली तर निश्चितच आपली शेतीमधली प्रगती होऊ शकेल. सर, आज आपण इथे आलात आणि बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं योगदान नेमकं काय आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोत्या, आताच आपण माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेतीमातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर

आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोकपरंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात. तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो, त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव. एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला. यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास प्रेम करुणा निर्माण होत गेली. परिणामी राष्ट्रसेवा देशभक्ती समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निदड्या छातीच्या तरुण मुलामुलींची देशभक्त पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले, त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातून अंधश्रद्धा बुवाबाजी व्यसनमुक्ती शिक्षण निसर्ग संवर्धन सामाजिक एकता बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेश उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. मेळा हा गणेश उत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाकार विविध कला प्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे. महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे. पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी बतावणी प्रहसन एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे. आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत. त्या काळी मेळ्याने केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही. उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा. मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरणपूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचे बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल. 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील. ज्या उद्देशासाठी गणेश उत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील. आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात, जिला आपण महालक्ष्मी म्हणतो. वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते. महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात. यात देखील सजावट असते देखावे असतात. यातून सामाजिक संदेश दिला जातो
आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रती कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण आम्हा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत. सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते. सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची, भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे, तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे. गुढीपाडवा. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे मानले जातात. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी असेही म्हटल्या जाते. या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते. कडू, आंबट, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केल्या जातात. म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे, चढ उतार येतात, म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्या मागील विज्ञान, सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी, शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे, तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात. त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. चल ग सखे वारुळा लाग, चल ग सखे वारुळा लाग, नागोबाला फुल वाहू, लाल मनी माथी लेऊ ग, औक्ष मागू कुंकवाला, बाई कुंकवाला ग, बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा, माझं वाचव रे तान, अरे नको देऊ डंख, तुले शंकराची आण. काही परंपरा, सण, उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे, त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले, अभ्यास केला, तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन आनंदाचीच निर्मिती होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोकसंस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणेही गरजेचे आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवल्याची एक कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात, पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी जिव्हाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे, निकोप राहावे
असे तिला कायम वाटत राहते। म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते। तो पवित्र धागा हा मग शील, स्नेह, पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो। बहीण आपल्या भावाकडून

तिच्या रक्षणाचे वचन घेते. नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताहा यत्रेतास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रियाहा. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्यांचा सन्मान केला जातो तिथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. नवरात्रीची सांगता म्हणजे विजयादशमी दसरा. या सणाच्या दिवशी एकमेकांना भेटून विजयाचे सोने आपट्याचे पाणी वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतो. कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडविणारा हा उत्सव शेती माता आणि मातीशी घट्ट नाते सांगणारा आहे. या सणामागील मूळ हेतू असा आहे की नवनिर्मिती करणाऱ्या माता मानव जातीच्या जन्माचे तर माती त्याच्या उदरनिर्वाहाचे कार्य पार पाडत असते म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव दाखवून इतिहासातील महापराक्रमी शूरवीर महिलांविषयी जाणून घेण्याचा आणि वर्तमानातील स्त्रियांचा सन्मान राखण्याची जाणीव करून देणारा उत्सव आहे. केवळ एक दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा विरुळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा विरुळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई बहीण पत्नी मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत उपासना आराधना आपण करत असतो त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी. दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण तातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाची पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमिक असणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजन केल्या जाते. अश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. अश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. अश्विन अमावस्याला धन धान्य समृद्धी वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला लक्ष्मी पूजन म्हटले जाते. जसे धनाचे पूजन केल्या जाते अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तूविषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार
शिकवण देणारी घटना म्हणून या

कडे बघितले जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे, पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची, त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत, तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे

म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा। बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात। नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो। मकर संक्रांत, तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे

कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास, तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या

श्रोते हो गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात तू ही रे या चित्रपटातून आदर्श शिंदे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अमित राज.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रिंगा रिंगा या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: तू ही रे या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अमित राज यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात ऐकूया लावण्य रंग या मालिकेचा भाग 80वा.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिरा.

0: सराफ लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तमाशातली शिलकार म्हणण्याची किंवा टाकणीची लावणी म्हणण्याची पद्धत त्यामुळंच गोंधळ गीतातून आली असावी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे उत्स्फूर्तपणे संवाद बोलण्याची पद्धत देखील तमाशा कलावंतांनी गोंधळातूनच घेतली असावी. कारण गोंधळाचे जसे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात, पूर्वरंगामध्ये गण आणि देवीची विविध प्रकारची गाणी गायली जातात, तर उत्तररंगामध्ये लोकांच्या करमणुकीसाठी एखादं आख्यान लावलं जातं. त्याचप्रमाणे तमाशेमध्येही पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचे दोन भाग आहेत. तमाशा हा करमणुकीचा कलाप्रकार आहे, म्हणूनच पूर्वार्धात आणि उत्तरार्धात लोकरंजनावरच भर दिला जातो. पहिल्या भागामध्ये गण, गवळण, रंगबाजी, बतावणी, लावणी असे कलाप्रकार सादर केले जातात आणि उत्तरार्धामध्ये वग लावला जातो. चला आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये बाबासाहेब चौदागरांची रचना संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टाकणीच्या लावणीबद्दल बोलतोय. आपण आतापर्यंत गोंधळगीत आणि तमाशा यातला फरक जाणून घेतला, अर्थात या दोन्हीमध्ये किती साम्य आहे हेच जाणून घेतलं. गोंधळगीतामध्ये जसं संगीत, संवाद आणि नाट्य आहे, तसंच तमाशात देखील आहे. पेशवे काळातील तमाशामध्ये वग नव्हता असं सांगितलं जातं, म्हणजे अनेक तमाशा अभ्यासकांचं तसं म्हणणं आहे. पण त्या काळामध्ये तमाशामध्ये वग असावा असं म्हणण्याला काही गोष्टींचा आधार देखील आहे. कारण त्यावेळेला नाचा, सोंगाड्या, सरदार हे अभिनय करून लावण्या सादर करत होते. मग शाहिरांनी लिहिलेल्या कथात्मक लावण्या आल्या. अभिनय न सादर करता त्या कशा केल्या जात असणार हाही प्रश्नच आहे ना. आज ज्याप्रमाणे रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य करून वग सादर केला जातो, तसाच त्या काळी देखील वग सादर केला जात नसेल, पण वग सादर केला जात नव्हता असं म्हणता येणार नाही. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असू शकेल. सातू यांनी आपला तमाशाचा फड 1867 सुरू केला अशी नोंद आहे. तो खूप जुना काळ होता. त्या काळामध्ये केशभूषा, वेशभूषा किंवा रंगभूषा नव्हती. अंगावरच्या कपड्यानिशीच वग सादर केला जात होता. नायकाच्या तोंडाला विभूती लावलेली असायची. खलनायकी पात्र मात्र भेसूर आणि भयानक दिसावं म्हणून त्याच्या तोंडाला तव्याची काजळी फासलेली असायची, काठीची तलवार केलेली असायची आणि तुणतुण्याची बंदूक केलेली असायची. वग सुरू होण्यापूर्वी हलगी ढोलकीचा मोहरा वाजवला जायचा आणि शिल्कारातून वगामध्ये काय घडणार आहे याची कल्पना दिली जायची आणि मग प्रत्यक्ष वगाला सुरुवात व्हायची. वगाचं पद्यामध्ये गायन केलं जायचं, त्यानुसार पात्र पुढे यायची आणि आपापले संवाद म्हणायची. डफावर थाप मारेत सातू मोठमोठ्या आवेशानं म्हणायचा, भगवा झेंडा फडकत आला, हर हर हर हर महादेव बोला, सिंहगडी तानाजी लढला, गड जिंकून स्वर्गी गेला. अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीच्या काळात वग सादर केला जायचा. याबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. यानंतरची लावणी देखील वैशाली सामंत यांनीच गायलेली आहे. बाबासाहेब चौदागरांचीच रचना आहे आणि संगीतही नंदू होनप यांचंच आहे.

सातू यांचा तमाशा 1867 मध्ये कसा होता त्याची एक झलक सध्या आपण बघतो आहोत, किंवा त्याच्याबद्दलची माहिती सध्या आपण जाणून घेत आहोत. ही माहिती सोपान हरिभाऊ खुडे यांनी त्यांच्या लावणी रंग आणि रूप या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या काळामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा नसल्यामुळं नेहमीच्या कपड्यामध्येच वग सादर केला जायचा. दोघं जण समोरासमोर उभे राहून जोरजोरात संवाद म्हणायचे, नंतर दोघांमध्ये लढाई व्हायची, मग तानाजी मरून पडायचा, पुन्हा हिरू गळ्यात ढोलकी वाजवायचा आणि वगाच्या पुढचा भाग म्हणायचा, तोही पद्यामध्येच. 80 वर्षाचा शेलार मामा धावून तिथं आला, उदय भानूला समोर पाहताच रागानं लाल झाला. आणि मग झांज वाजवणारा शेलार मामा व्हायचा, उदय भानूबरोबर लढाई करायचा, त्याला ठार मारायचा, आणि अशा प्रकारे गद्यात आणि पद्यात वग सादर केला जायचा. लोक तल्लीन होऊन बघतही बसायचे. हळूहळू त्याचा विकास होत गेला आणि सातू हिरूच्या तमाशातील वगाचं सादरीकरण पाहिल्यानंतर त्याचं मूळ बीज कुठंतरी असलं पाहिजे आणि त्याचं मूळ पेशवे काळातील शाहिरांच्या कथात्मक लावण्यांमध्ये आहे

गीतबद्ध केली होती अभिजित राणे यांनी. शोधेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टाकणीची लावणी कशी असते किंवा टाकणीची लावणी आणि तमाशा कसा असतो, तमाशा आणि गोंधळ गीतं यातलं साम्य काय होतं आणि थोडाफार लावणीचा इतिहास बघितला. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आजच्या कार्यक्रमाची सांगता अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या कुमार धनावडे यांच्या गीतानं करूया. संगीतकार अभिजित राणे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
1: श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणाला सुरुवात होईल, प्रतीक्षा करूया।

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत। अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी।

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या GDP चा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दुपदरीकरणानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील. तसंच दरवर्षी 1,83,00,000 टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहतूक करता येईल असं रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह, तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आज निशिन इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. जपानचा संपूर्ण संघ 57 धावांवर गारद गेल्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा करत सामना जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन, राग मधुवंती. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी, तर हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली आहे. विलंबित बंदिश एक तालात निब

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांनी गायलेला राग मधुवंती, तबला संदेश पोपटकर आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांची होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: बारावी किंवा वयाच्या 17व्या 18व्या वयातला काळ स्वतःला ओळखण्याचा, नवीन गोष्टी करून पाहण्याचा आणि आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा काळ असतो. या वयात डोळ्यात अनेक स्वप्न असतात, काही अगदी स्पष्ट तर काहींचा अजून शोध सुरू असतो. कुणाला वैज्ञानिक व्हायचं असतं, कुणाला कलाकार, कुणाला लेखक, तर कुणाला तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण स्वप्न पाहणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणंही महत्वाचं आहे. कारण त्या स्वप्नांमागचं पॅशन हे केवळ एखाद्या गोष्टीची फक्त आवड म्हणून नाही, तर अडचणी आल्या, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करून स्वप्नांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा असते. शेवटी काय तर प्रत्येकाची वाट वेगळी, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आणि प्रत्येकाची यशाची व्याख्याही वेगळी. म्हणून स्वप्न ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. मित्र मैत्रिणींनो, आज युवावाणी मध्ये आपण एका अशा तरुणाशी संवाद साधणार आहोत ज्याने देशातल्या प्रतिष्ठित विज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयसर अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मधून बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी नुकतीच पूर्ण केली आहे. भारतामध्ये सध्या 7 आयसर संस्था आहेत ज्यात विज्ञान शिक्षण संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे आयसर मध्ये प्रवेश मिळवणं, तिथे शिक्षण घेणं, संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःची वाटचाल करणं ही अनेक विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेची आणि प्रेरणेची बाब असते. पण आयसर मध्ये प्रवेश कसा मिळतो, त्यासाठी नेमकी कोणती तयारी करावी लागते, प्रवेश परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात, आयसर मधील शिक्षण पद्धती आणि कॅम्पस लाईफ कशी असते, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत शंतनू संजय कंटुले ह्याच्यासोबत. हॅलो शंतनू, तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्ष.
0: शंतनू, सर्वात आधी तुझ्या आयसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ आपण. तुला 12वी नंतर आयसर निवडावं असं का वाटलं?
1: पूर्वी लहानपणीपासूनच माझं म्हणजे असं स्वप्न दोन होती असं म्हणू शकतो. एक तर होतं की एक तर सिव्हिल सर्वंट बनवल किंवा मग सायंटिस्ट बनल, असं माझं नेहमी असं बदलायचं. कधी वाटायचं की सिव्हिल सर्वंट, कधी वाटायचं की सायंटिस्ट. तर ते करत असताना कधी मी KVPY वगैरे दिल्या होत्या, त्यानंतर ऑलिम्पियाड, त्या दरम्यान मी पहिल्यांदा एकदा आयसरचं नाव ऐकलं होतं. पण ते फक्त असं ऐकण्यात आलं होतं, त्याबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यानंतर जसं 10वी नंतर मोस्टली आपल्याकडे बघतात मुलं जसं जातात नीट किंवा जे इकडं, तसंच मी नीटची तयारी प्रिपरेशनसाठी चालू केलं होतं. आणि ते करत असताना 12th जवळपास मला लास्टमध्ये पप्पांकडून हे कळलं की अरे हे आहे आयसर वगैरे आहेत, त्याबद्दल तू बघ. तर ते माझ्या जेव्हा मी बघितलं तर ते मला परत ते माझं जे जुनं हे स्वप्न म्हणू शकतो की सायन्समध्ये काहीतरी करावं असं वाटत होतं, तर ते करण्याची मला एक संधी दिसली. आणि मग मी त्यासाठी मग IIT ही जी परीक्षा असती त्याचंही सोबत मग थोडंफार प्रिपरेशन केलं होतं.
0: IIT म्हणजे आयसर एप्टिट्यूड टेस्ट, बरोबर. मग तू त्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायला चालू केलं नीट सोबतच. तर आपल्या सर्वांनाच माहितीये की भारतात फक्त 7 आयसर्स आहेत. तू तिरुपती इथे असलेला आयसर म्हणून ग्रॅज्युएट झालास, तर तुला आयसर बद्दल कशी माहिती मिळाली हे तू सांगितलंच, पण मग आयसर मध्ये ऍडमिशन होण्यासाठी तू कसं प्रिपरेशन केलं, म्हणजे IIT पण कसं प्रिपरेशन केलं?
1: तसं मोस्टली स्टुडंट करतात की 11th आणि 12th मध्ये एकतर PCB अर्थात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप घेतात, किंवा मग PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेतात. कारण PCB जे घेतात ते नीट साठी प्रिपरेशन करतात आणि PCM जे घेतात ते JEE साठी प्रिपरेशन करतात. परंतु IIT बद्दल एक खासियत अशी आहे की ज्यामध्ये 4 बेसिक सायन्स सब्जेक्ट आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स, त्यांना इक्वल वेटेज आहे. तर त्यामुळे एक्झामचं स्वरूप की 15 प्रश्न प्रत्येकी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी असे 60 प्रश्न, प्रत्येकाला 4 मार्क म्हणजे 240 मार्क असा पूर्ण पेपर असतो आणि एक निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामध्ये मग हा मुद्दा येतो की आपण एक सब्जेक्ट सोडलेला असतो तर ते आपल्याला थोडंफार बेसिक तरी नॉलेज त्याचं असावं लागतं. कारण मलाही तसंच होतं, मी मॅथ्स सोडलेलं होतं. एक प्लस पॉईंट असा आहे की NCERTच्या बाहेरचं काही येत नाही. जे NCERT नीट आणि JEE साठी बेस आहे तोच बेस IIT साठी आहे. फक्त ह्यामध्ये प्रश्नांचा फरक असा येतो की नीटमध्ये जसं आपल्याला जवळपास थोडंफार रट्टा टाईप असतं की सगळं म्हणजे मेमरी बेस्ड असतं, त्यानंतर JEE मध्ये बघितलं तर कॉम्प्लेक्स केलेलं असतं, 2-3 प्रश्न एका याच्यात. तर IIT मध्ये असं असतं की व्हाय हे का झालं, तर ते अनालिसिस आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलं असतं, ग्राफ दिले असतात, त्यामधून मग आपल्याला प्रश्नाचे उत्तर सापडायचे असतात.
0: ओके, म्हणजे आयसरच्या जे एप्टिट्यूड टेस्ट आहे तिचं स्वरूप असं असतं. मग तू स्वतः म्हटलास की 12वीच्या शेवटी तू प्रिपरेशन करायला चालू केलं होतंस, तर मग तू तुझं प्रिपरेशन तू कसं केलंस त्याच्याबद्दल थोडस सांग.
1: खरं बनायचं झालं तर जास्त फोकस माझा नीट कडेच होता, म्हणजे नंतर नंतरच फार, म्हणजे मी म्हणतोय ना एक्झामच्या फॉर्म भरायच्या एक महिन्याआधी मला एक कळलं त्याबद्दल की आय सर असं असं आहे. तर जसं मी म्हणलं की फक्त एनसीईआरटी हाच बेस आहे, मग ते एनसीईआरटी मी थोरोली केलं होतं आणि मॅथ्स माझं दहावी नंतर मी केलेलं नव्हतं. मॅथ्स दहावीपर्यंत जसं आपलं असतं, इलेव्हन ट्वेल्थला काहीच मॅथ्स नव्हतं, परंतु थोडंफार मी ओव्हरव्ह्यू केला जर काय काय असतं ते असं बघितलं, मॉक टेस्ट केला थोडंफार आणि मग त्याच्यातून मला एक आयडिया येत गेला. आणि तेव्हा जे आहे ते आयसर बद्दल जवळजवळ कोणालाच माहिती नव्हती आयसर. आता असाच एक किस्सा म्हणलं तर मी जेव्हा सिलेक्ट झालो होतो आयसर मधून तर लोक मी जेव्हा म्हणायचो आयसर ते म्हणायचं आयशर कंपनीमध्ये लागला का तू, बसची जी कंपनी आयशर. तर एवढं म्हणजे लोकांना समजून सौदा शेवटी म्हणून मी म्हणायचो ठीक आहे तुम्ही जे म्हणतायत इंजिनियर तसंच म्हणून घ्या, कारण कोणालाही ते कळायचंच नाही शेवटपर्यंत काय. तर एवढा आपल्या ज्या आसपासचा जो एरिया आहे तिथं माहितीच नव्हती आयसर बद्दल. संभाजीनगर मधून मी जवळपास माझ्या आधी फक्त दोन चार मुलंच आपल्याकडचे आयसर मध्ये लागलेले होते, माझे सिनियर्स होते ते.
0: तू तुझ्या आयसर मधल्या डिग्री बद्दल सांग, कारण तिथे पण बरेच कोर्सेस आहेत, तर तू तुझ्या कोर्स बद्दल सांग आम्हाला.
1: आयसरचा मेन फ्लॅगशिप जो प्रोग्राम आहे तो BSMS आहे आणि तोच IIT थ्रू BSMS आपल्याला एंट्री भेटते. त्यामध्ये 5 वर्षांचा पूर्ण कोर्स असतो. तर ते पहिले 3 सेमिस्टर जे आहेत ते बेसिक सर्व इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस असतात, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी. त्यानंतर आपले मेजर मायनर सब्जेक्ट घेता येतात, जसं मी बायो घेतलं आणि मायनरमध्ये केमिस्ट्री घेतलं. त्यामध्ये आता असं झालं की हा टोटल जो आहे तो 5 वर्षांचा कोर्स आहे, परंतु मी 4 वर्षच केलं BS degree आणि त्यानंतर एक्झिट घेतली, कारण मला समोर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची होती. म्हणून नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आली आता की जिथं एक्झिटचा ऑप्शन दिलेला आहे, परंतु बाकीच्या आपण जर इन्स्टिट्यूट बघितल्या तर तिथं असं एक्झिटचा वगैरे ऑप्शन नसतो. पण ही NEP च्याच पूर्वी, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पूर्वीच या ज्या आयसर्स आहेत त्यांनी ह्याचं ते कळलं होतं त्यांना आणि त्यांनी ते फॉलो आधीपासूनच केलं होतं की मुलांना फ्लेक्झिबिलिटी मिळावी, की तुम्ही तुमचं करिअर कसं करायचं ते तुम्ही ठरवा. त्यासाठी मग वेगवेगळे पॉईंट दिले होते, जसं 3 वर्षानंतर BSc degree घेऊन बाहेर जाऊ शकता, 4 वर्षानंतर BS degree घेऊन आणि 5 वर्ष पूर्ण थांबलात तर BSMS ही ड्युअल डिग्री मिळून तुम्ही बाहेर जाऊ शकता. मोस्टली आपण भारतात जर बघितलं तर MSc असं नाव असतं डिग्रीला, BSc आणि MSc, परंतु तिथं तसं नाहीये. फार क्वचित इन्स्टिट्यूट जसं की IISc आपली आहे बँगलोर, तिथं आणि बाहेरच्या फॉरेनच्या ज्या कंट्रीज आहेत तिथं BS आणि MS असं म्हटलं जातं. तिथे फार फक्त आयसर मधेच आणि IISc मध्येच असतं या डिग्रीज.
0: ओके, बाकी आयसर मधलं वातावरण कसं असतं? आयसर तिरुपतीच्या वातावरणाबद्दल आम्हाला सांग, म्हणजे वर्ग शिकवणं, तुमच्या लॅब्स.
1: आयसर तिरुपतीचं म्हणणं झालं तर खूप ओपन अँड फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं. प्रोफेसर्स म्हणा, सगळे स्टुडंट्स म्हणा, सर्व काही ओपन असतात. असे म्हणजे कुठलाही असं हे नाही की दबाव असतो कोणाचं वगैरे, सगळे ओपन टू टॉक असतात. स्टुडंट्स म्हणजे माझे मित्र जे म्हणलं, मी असं म्हणलं तर चुकीचं नाही ठरणार की जवळजवळ भारतातला एकही राज्य नसेल जिथून जिथं मुलं तिथं आलेले नसतील, तर माझे जवळपास सर्व राज्यांच्या एक एक मित्र तरी आहे असं म्हणू शकतो मी. आणि प्रोफेसर्स बद्दल विचारायचं झालं तर ते स्वतःहून सायंटिस्ट आहेत, म्हणजे त्यांची स्वतःची रिसर्च तेव्हा चालू असते. तर ते म्हणजे असं नाही की आपण एक पुस्तक आहे त्याच्यातूनच शिकवत आहेत, तर ती स्वतः जे नवीन रिसर्च करतायत त्याबद्दलही आम्हाला कळतं. त्यानंतर नवीन नवीन काय जगात होत आहे रिसर्च तेही आम्हाला त्याची माहिती मिळते. लॅब्स बद्दल बोलणार तर मी म्हणलं तर असं खोटं नाही ठरणार की आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात ऍडव्हान्स लॅब असतील तिथं. इतके चांगले इक्विपमेंट होते तिथं, म्हणजे जे इक्विपमेंट मी 10वीपर्यंत असताना फक्त बुक मध्ये बघायचो ते प्रत्यक्षात तिथं मला दिसले.
0: तू निवडलेले दोघही विषय खूप छान आहेत, बायोलॉजी ऍज अ मेजर आणि केमिस्ट्री ऍज अ मायनर. तर तुला तुझ्या निवडलेल्या विषयामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता, म्हणजे तुझं रिसर्च

0: प्रोजेक्ट्स असतील काही किंवा सिलेबस मधलं काही असेल किंवा इंटर्नशिप्स तू काही केल्या असतील त्याबद्दल आम्हाला सांगू शकशील?
1: मी ज्यांच्या अंडर काम करायचं त्या डॉक्टरांना पूर्ण आलो होता प्रोफेसर, प्लांट बायोलॉजी मध्ये त्यांचं रिसर्च चालू होतं, तर मलाही प्लांट बायो मध्ये इंटरेस्ट असल्यानं मी त्यांच्या अंडर काम करायचो. तर त्यामध्ये असताना बेसिक म्हणजे फर्स्ट सेकंड सेमिस्टर मध्ये आयसर मध्ये असं होतं की तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला लॅबमध्ये काम करायला मिळतात ऍडव्हान्स इक्विपमेंट, म्हणजे ते एक छान त्यामध्ये गोष्ट आहे. तर मग मी ते करत असताना GFP आणि RFP अर्थात ग्रीन फ्लोरोसंट प्रोटीन आणि रेड फ्लोरोसंट प्रोटीनचा एक्सपेरिमेंट होता, तो मला खूप आवडतो आणि आठवतो नेहमी. तर त्यामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज असतात, त्यांना जेव्हा आपण बनवतो आणि UV लाईटच्या अंडर जेव्हा ते आपल्याला फ्लोरोसंट अर्थात ते कलरफुल दिसतात, तेव्हा मग ते जे थिओरीज आपण ज्या आतापर्यंत वाचत आलोय ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला दिसायला भेटतं तर ते वेगळाच अनुभव असतो. तिथे मग तो एक अनुभव आहे. त्यामध्ये असं अजून एक आहे की प्रत्येक आता एक्सपेरिमेंट आपण करायचो जे तर प्रत्येक एक्सपेरिमेंट काय पहिल्या याच्यात सक्सेस नाही व्हायचा. एकदा सुरू केला की परत त्याला मग काही ना काहीतरी चुका व्हायच्या, मग त्या परत ते जो हायपोथिसिस किंवा ज्याला आपण म्हणतो की आपला जो गोल आहे त्याला परत एकदा आपल्याला ते वाचावं लागायचं, परत ते एक्सपेरिमेंट करावं लागायचं, म्हणजे ही प्रोसेस चालत राहायची. तर याच्याहून मला हे पेशन्स जे आवश्यकता असते जीवनामध्ये तर ते एक मला आणि अनालिसिस हे जे आहेत
0: त्या स्किल्स दोन क्वालिटीज त्या सर्व गोष्टींमधून
1: त्या गोष्टीमधून मिळाल्या.
0: अच्छा, तुझ्या बाकी काही हॉबीज आहेत?
1: हॉबीज मध्ये माझं लहानपणीपासून एक आहे म्हणजे पुस्तक वाचणं, म्हणजे जेव्हा बाबा अकॅडमिक वर्ष चालू व्हायचं तेव्हा सर्व पुस्तकं आणायचं, तर मला नेहमी मी दरवाजापाशीच राहायचो आणि जेव्हा यायचं पुस्तक तर त्या रात्री सर्वच्या सर्व पुस्तकं वाचून व्हायची माझ्या इथे,
0: म्हणजे शाळेची सर्व
1: हो शाळेची पुस्तकं खूप. आणि त्यानंतर अवांतर वाचन ही बाबांना वाचण्याची खूप आवड असते, त्याच्यामुळे तेही म्हणजे जवळजवळ महिन्यातनं एकदा तरी काही ना काहीतरी पुस्तक घेऊनच यायचे, मग तेही त्यांच्यासोबत वाचायचं. त्यानंतर मग दुसरं हॉबीज म्हणलं की बास्केटबॉल मला खूप आवडायचं, मी लहानपणी खेळायचो आणि त्यानंतर तिथं इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यावरही खेळायचो. आणि त्याबरोबरच आम्ही मित्र जेव्हा मिळायचो तेव्हा तर क्रिकेट हा आमचा म्हणजे रविवारी ठरलेलाच असायचं, क्रिकेट किंवा कधी कधी बॅडमिंटन वगैरे असं खेळायचो. गाणी म्हणलं तर मला सर्व प्रकारची गाणी, मला असं काही टिपिकल नाहीये की आत्ताचे किंवा पुराणे, इंग्लिश हिंदी जुने नवे सर्व गाणे असे आवडतात.
0: तुझं जुनं आवडीचं गाणं सांग किंवा कोणतंही आवडीचं गाणं सांग.
1: सांगणं मुश्किल आहे, किशोर कुमार, लता मंगेशकर असं कुठलंही गाणं त्यांचं आलं
0: का तू ऐकू शकतो?
1: तसं काय
0: येस. आता आपण ऐकूयात तुझ्या आवडीचं एखादं गाणं.
1: ओके.

0: आपण तुझ्या आयसरमधल्या अकॅडमिक एक्सपिरियन्सबद्दल आत्ता बोललो, पण बाकीचं कॅम्पस लाईफ कशी आहे? म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये काय कल्चरल ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, कोणते स्टुडंट्स क्लब असायचे?
1: स्टुडंट्स क्लब मध्ये प्रत्येक विषयाचा तर असायचाच क्लब, जसं बायोलॉजी क्लब, मॅथ्स क्लब, फिजिक्स क्लब, त्या व्यतिरिक्त लिटरेचर क्लब असायची, बुक रिडिंग व्हायची संध्याकाळी, त्यानंतर डान्स क्लब असायचा, म्युझिक क्लब आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी एक उन्नती नावाचा क्लब असायचा, जो आसपासचे जे मुलं आहेत खेड्यागावातले, कारण आयसर हे सिच्युएट होतं रुरल एरियामध्ये, तर तिथल्या विद्यार्थ्यांना जे मुलं आहेत गरीब त्यांच्या मदतीसाठी, शिक्षणासाठी ते मदत करायचे, ते क्लासेस घ्यायचे वगैरे असं सगळं. दोन इव्हेंट सर्व आयसरचे अॅन्युअली व्हायचे, ते म्हणजे एक इंटर आयसर स्पोर्ट्स मीट आणि इंटर आयसर कल्चरल मीट.
0: तर शंतनू, तू आयसरमधून बीएस केलं, तर बीएस केल्याच्या नंतर पुढचे करिअर ऑप्शन्स काय असतात?
1: मोस्टली मी कारण मी एक्झिट घेतली तर मी बीएसएमएस बद्दल पहिले सांगेल की का त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी असतात, कारण मोस्टली मुलं बीएसएमएस पूर्ण प्रोग्राम करूनच बाहेर पडतात. तर त्यामध्ये एक असतं की मोस्टली फॉरेनमध्ये मुलं जात असतात, माझे जे कलिग्ज आहेत ते पण फॉरेनमध्ये गेलेत पीएचडी करण्यासाठी बीएसएमएस नंतर. त्यानंतर पीएचडी करून मग एकतर तुम्ही प्रोफेशनली ऍज अ प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकतात, किंवा मग आरएनडी जे कंपनीजमध्ये असतात सेक्शन त्यामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याकडच्या ज्या मोठ्या संस्था आहेत इस्रो, डीआरडीओ, त्यामध्येही करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर सेंट्रलच्या लॅबोरेटरीज आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या, तिथेही काम करण्यासाठी संधी मिळते. त्यामध्ये एक आता एक सांगू इच्छितो की एम एस साठी माझे आता मित्र काही जर्मनीला गेलेले आहेत फॉरेन मध्ये, नावाकलेले जे इन्स्टिट्यूट आहेत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, तिथे आता तो एम एस सी करतोय, एक जण एक मॅकमिलन इन्स्टिट्यूट आहे तिथे करतोय. त्यानंतर आता जे मी सांगितलं, मी जसं बाहेर पडलो आता बीएस घेऊन, तर तसं तर कुठलंही करू शकतो, पण मी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये समोर जातो.
0: मला तुझे पुढचे प्लॅन सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स देण्याचे. थँक्यू शंतनू, तू युवावाणी मध्ये आलास, तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू उत्कर्षा, मला युवावाणीमध्ये बोलून इथं मला खूप छान वाटलं, आणि मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचाही खूप आभारी आहे की मला इथे त्यांनी बोलण्याची संधी दिली. शेवटी जाता जाता मी युवकांसाठी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जे जीवनात ध्येय बाळगताय त्याच्या नक्कीच मागे जा, आणि तुम्हाला नक्कीच तुमचं सक्सेस मिळेल.
0: थँक्यू शंतनू, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर. श्रोते हो, आत्ता आपण ऐकली शंतनू संजय कंटुले याच्याशी मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद. मला खात्री आहे तुम्हाला ह्यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आजचा युवावाणीचा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता. सादरकर्ते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आता एका छानशा गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Defence Minister Rajnath Singh presided the handing over ceremony. The public sector aviation manufacturer HAL handed over two LCA FOC trainer aircraft to IAF, four Dhruv next generation helicopters to Pawan Hans, and the first HTT-40 basic trainer aircraft to the Indian Air Force. The Defence Minister named HTT-40 as Ankur. The Election Commission today allotted separate names and electoral symbols to the rival factions of the Trinamool Congress Party. This will allow the groups led by Mamata Banerjee and Arup Roy to contest the by-elections in Nandigram and Rajinagar on the 6th of next month under new identities. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया ओ टी कृष्णामाईची. या चित्रपटासाठी उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत, संगीत दिलं आहे राधा चंद्रा यांनी.

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.

0: स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सध्या सणाचे दिवस आहेत आणि अशा वेळी मधुमेही व्यक्तींना गोड खावंसं वाटतं. गोड खाणं हे त्यांच्यासाठी गरजेचं पण असतं, तेव्हा काळजीपूर्वक गोड खाऊन आपली तब्येत कशी सांभाळावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अजय रोटे यांना. डॉक्टर अजय रोटे हे डायबेटोलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर अजय रोटे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, सणाच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? बरं,
1: भारताला जगातील मधुमेही व्यक्तींची राजधानी असं संबोधलं जातं, कारण भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आढळून येतात. आपली जीवनशैली ही त्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली खास करून आणि आहारांमध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असणं हे पण त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आता सणासुदीचा दिवस आहे, त्या काळामध्ये आपला हर्षोल्लास खूप असतो, पण तो सगळा जो आनंद आहे तो फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्यामधला गोडवा वाढवायला पाहिजे, फक्त जेवणातला नाही. म्हणून गोडवा आपण कमी करूया पण आनंद नाही कमी करायचा. तर मधुमेही व्यक्तींनी आहाराबद्दल काय काळजी घ्यायची, थोडक्यात सांगायचं तर मधुमेही व्यक्तीने त्यांची रक्त शर्करा कायम नियंत्रणात ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहार, विहार, उपचार आणि विचार या चार गोष्टी, आम्ही त्याला चतुसूत्री म्हणतो. आहाराचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. तर सण म्हणजे फक्त भरपूर खाणे असं नाही, तर समतोल राखून आनंद घेणे हे महत्वाचं. मधुमेह रुग्णांसाठी समतोल प्रत्येक गोष्टीचा खूप महत्वाचा असतो. नेहमी आहाराची वेळ आणि पद्धत नेहमी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा असला पाहिजे, तो सण असो किंवा काही असो. आहाराच्या वेळा आणि त्याची पद्धत ही सारखी असली पाहिजे. ताटामध्ये प्रत्येक वेळेस सण जरी असेल तर भाज्या, कोशिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आहारामध्ये कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्या प्रमाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. या कारणामुळे आपल्या व्यक्तींची रक्त शर्करा ही बरेचदा वाढलेली असते, अनियंत्रित असते. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये भाज्या, कोथिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश जास्त ठेवणं गरजेचं आहे. भात, पोळी, पुरी किंवा फराळ याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सगळं बंद करायचं असं नाही, पण ते नियंत्रणात चवीपुरता खाणं गरजेचं आहे. एकाच वेळेस अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोडे थोडे आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक खाणं, तर आपल्याला स्वतःची काळजी, स्वतःच डॉक्टर आणि स्वतः डायटिशियन राहायला पाहिजे. ताटात जेव्हा पदार्थ आपल्या समोर येतो किंवा आपल्याला कोणी वाढतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ही क्षमता आता आली पाहिजे की आपण त्याच्याकडे बघून अंदाज बांधला पाहिजे की याच्यामुळे माझ्या रक्तशर्करेवर काय परिणाम होऊ शकतो. याला आम्ही एम्पॉवरमेंट म्हणतो आणि ते आपण प्रयत्नपूर्वक करू शकतो. नुसतं बरं वाटतं म्हणून खात राहणे याच्यापेक्षा जाणीवपूर्वक खाणे हे खूप महत्वाचं आहे. सणाच्या दिवशी दिवसभर उपाशी राहायचं आणि रात्री भरपूर खायचं हे पण धोकादायक आहे. त्याच्यामुळे सुद्धा रक्तशर्करा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पाणी भरपूर पिणे गरजेचं आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते.

0: असते, मधुमेह व्यक्तींमध्ये ती आणखीन जास्त गरज असते. तहान जर लागत असेल आपल्याला तर याचा अर्थ शरीराचं पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेलं आहे. तहान न लागता आपण पाणी पित राहणं गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे. काय खातो इतकेच महत्वाचे नाही, तर किती खातो आणि कधी खातो हे पण महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, मिठाई किंवा हे गोड पदार्थ खाताना या मधुमेह व्यक्तींनी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मग
0: बरेचदा लोकांना मधुमेहाचं निदान झालं की आता गोड बंद, भात बंद, हे बंद, ते बंद, असं एक मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्याला गोड ह्या चवीची संकल्पना नसते. गोड ही जी चव आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे, म्हणजे नंतर आपल्याला ते समजतं की हे गोड आहे, ते चांगलं लागतं म्हणून आपण खातो. दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो, पहिला घास, त्या पहिल्या घासातच आपल्या जिभेवरच्या ज्या टेस्ट बड्स असतात गोडच्या, पूर्ण त्या सॅच्युरेट होऊन जातात. म्हणजे दुसऱ्या घासाच्या पुढे तुम्ही जे काही खाता, कुठला गोड पदार्थ, त्याची चव आपल्याला कळत नाही, ते फक्त मानसिक समाधान म्हणून आपण खातो. म्हणून गोड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय, समजा तुमच्या समोर एखादा कोणी गुलाबजाम आणून ठेवला, आधी त्याच्याकडे छान बघा, त्याच्या वासाचा आस्वाद घ्या, लगेच खाण्याची घाई करू नका, आणि मग छोटासा एखादा तुकडा त्याचा खा. कारण पहिल्या घासाने आपल्याला गोड खाण्याची जी इच्छा आहे त्याची संतृप्तता होऊन जाते, त्यानंतरचं जे खातो ते फक्त मानसिक समाधान आहे. म्हणून लिमिट करा, जर तेवढंच आपण खाऊन तिथे थांबू शकलो, कुठं थांबायचं ब्रेक लावला, तर आपल्याला त्याच्यानंतर शुगर वाढणार नाही. मधुमेह आहे म्हणून मिठाईला पूर्ण कायमचा निरोप देणे आवश्यक नाही, थोडंसं या प्रमाणामध्ये चवीपुरता जरूर खाऊ शकता. पोर्शन त्याला आम्ही म्हणतो की किती प्रमाणात तुम्ही खाता, छोटासा घास एखादा तुम्ही जरूर खाऊ शकता. आणि दुसरं की मिठाई पण खायची, परत गोड पेय पण प्यायचं, हे त्याच्यामुळे डबल, ह्याला आम्ही ग्लायसेमिक लोड म्हणतो. म्हणजे काय होतं की थोडस तुम्ही चवीपुरता खाणार, त्याच्या ऐवजी भरपूर खायचं आणि वरून गोड काहीतरी खायचं, याचा ज्यूस घ्या, त्याचा ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, ह्याच्यामुळे मग आणखीन रक्त शर्करा वाढून जाते. दुसरं, शुगर फ्री लिहिलेले पदार्थ सुद्धा जास्त घेणं धोकादायक राहू शकतं, तो सुद्धा आपला गैरसमज राहू शकतो. कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात इनडायरेक्टली, त्याच्यामुळे पण रक्त शर्करेवर दुष्परिणाम होऊ शकतात. जेवणानंतर अगदी चवीला थोड्या प्रमाणात घेणे, रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात गोड खाणे, कारण काय होतं, तुम्हाला भूक जास्त आहे, तुम्ही गोड खायला सुरू केली तर ते गोड जास्त खाल्लं जातं, त्याच्याऐवजी तुमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं गोड खाणं, याच्यामुळे आपलं इंटेक आपोआप कमी होतं, याला आपण पोर्शन साईज कंट्रोल म्हणतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा आधी दुधाचा खवा, त्या खव्यापासून अजून काहीतरी तयार करणं, त्याच्यामध्ये अजून गोड मिक्स करून टाकणं, याच्यापेक्षा सिम्पल काही फळं समजा आहेत, नाहीतरी आम्ही सांगतो की 100 ग्रॅम वजनाची फळं मधुमेह व्यक्तीने दिवसातनं खायलाच पाहिजे. तर फळांची जर आपण पीसेस वगैरे खाल्ले तर ते पण तर फ्रक्टोज असतं, गोड असतं, तेवढ्यापुरतं आपल्याला गोड खाण्याचं समाधान मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस्ड गोड खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड थोड्याफार प्रमाणामध्ये खाणं हे हितावह आहे.
1: डॉक्टर, आता गोड पदार्थ म्हटलं की तिथे साखरेचा वापर हा आलाच,
0: बरोबर आहे.
1: जर आपल्याला ही साखर टाळायची आहे किंवा या साखरेला पर्याय म्हणून आपण त्यांच्या गोड पदार्थात आणखीन काय वापर करू शकतो?
0: फार तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. आतापर्यंत काय होतं, 2-1 वर्ष पूर्वीपर्यंत शुगर सबस्टिट्यूट्स म्हणजे साखरेच्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरले जायचे,
1: शुगर फ्री वगैरे
0: किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की या सगळ्या ज्या साखरेच्या पर्यायी गोष्टी आहेत त्या सर्वांचे आपापले दुष्परिणाम होऊ शकतात. हा, म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून साखरेला पर्यायी काहीही रिकमेंड करत नाही. उलट आम्ही असं सांगतो की चवीपुरता तुम्ही थोडीशी साखर टाकणं हितावं आहे, म्हणजे गोड खाण्याचं समाधान आहे पण त्याचं प्रमाण किमान नियंत्रणात राहतं. जी आपण रेग्युलर साखर खातो त्याला सुक्रोज असं म्हणतात, आणि त्या सुक्रोजचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामुळे शुगर किती वाढते 1 तासानंतर याचं जे मात्रा असते ती येलो रेंजमध्ये, म्हणजे खूप जास्त नाहीये. तर आपण कमी प्रमाणामध्ये चवीपुरता साखर खाणं हे साखरेच्या पर्यायी केमिकल वापरण्यापेक्षा जास्त योग्य आहे, हे सायंटिफिक आहे. आणि फळांचं तर फळांमध्ये फ्रक्टोज असतो, कमी प्रमाणामध्ये फळ घेणं, दुधामध्ये लॅक्टोज असतो त्याच्यामुळे दुधाची चव आपल्याला गोड लागते, तर हे सगळं ठीक आहे, या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरेचदा प्रश्न असाही असतो लोकांचा की सर साखरेपेक्षा गूळ चांगला आहे का, तर तसं त्याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सारखाच आहे, साखर किंवा गूळ. गुळाचा फक्त कधी कधी असा फायदा होतो की हिमोग्लोबिनची रक्ताची कमतरता असते बऱ्याच लोकांना, गूळ त्याच्यासाठी रिकमेंड केला जातो खावं असं, पण असं काही फार फरक नाही. किंवा साखर बंद करायची आणि भरपूर गूळ खायचा किंवा गुळाचा चहा घेतला तो फक्त मानसिक समाधान आहे, त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात साखर खाणं आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवणं हे महत्त्वाचं.
1: डॉक्टर, आता सण म्हटले की उपवास हा येतोच, तर अशा वेळेस मधुमेह व्यक्तींनी उपवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, जसं की व्यायाम किती करणं गरजेचं आहे, किंवा ते प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: उपवास करणं आणि उपाशी राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मधुमेह व्यक्ती उपवास करू शकतात पण उपाशी राहू शकत नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपवासाचे पदार्थ जरूर खाऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये इन्सुलिन किंवा रक्तातली साखर कमी करणारे औषधं जी लोक घेतात जे मधुमेह व्यक्ती, त्याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे रक्तातली शर्करा एकदम कमी होण्याचा धोका असतो, ज्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो, तो कधी कधी खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला रक्त शर्करा तर नियंत्रणात ठेवायचीच आहे, पण तुम्हाला उपवासाचं पण समाधान घ्यायचं आहे. तर जे पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालतात ते तुम्ही खाऊ शकता, पण खाण्यापिण्याच्या वेळात त्याच ठेवा. प्रवासामध्ये तुम्ही ते सगळे पदार्थ सोबत कॅरी करू शकता. असंही मधुमेह व्यक्तींना आम्ही सांगतो की आपण काहीतरी गोड नेहमी स्वतः सोबत ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर शुगर कमी झाली तर पटकन गोड खाणं हितावह ठरतं. शुगर कमी होण्याची काय लक्षणं? डोळ्यापुढे अंधारी, घाम, धडधड, चक्कर, अंधुक दिसणे, गोंधळल्यासारखे वाटणे, हे एकदम शुगर कमी झाल्याचे लक्षण आहे. अशा वेळेस जे पण उपलब्ध गोड पदार्थ आहेत ते पटकन खाऊन घेणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे आपली रक्तशर्करा परत पूर्ववत येऊ शकते. जर दुसरं काही उपलब्ध नसेल, गरज पडली तर उपवास सोडावा लागला तर हरकत नाही, पण रक्तशर्करा नॉर्मल ठेवा. म्हणजे मला काही खाताच येत नाही आणि त्रास होतोय पण मी नाही खाणार असं नका करू, कारण त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तशर्करा गरजेच्या जर खाली गेली तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं की थोडंसं जर खाण्यापिण्याच्या वेळ कमी जास्त होत असतील, किंवा आपण तो म्हणतो की उपवासाच्या दिवशी तसं भरपूरच खाणं होतं, नावालाच तो उपवास असतो बरेचदा, तर त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्या जी काही आहेत त्याच्यात उपाययोजनेमध्ये समायोजन करणं गरजेचं असतं. ते आम्ही डॉक्टर लोक त्याला डोस ऍडजस्ट करून देतो तेवढ्या कालावधी पुरता. पण असं खूप मोठा काही दीर्घकाळ उपवास की 8 दिवस काहीच खायचं नाही किंवा पाणीच प्यायचं नाही, हे मधुमेह रुग्ण टाळलेले बरे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. आणि रक्तातली शर्करा वारंवार तपासत राहणं उपवासाच्या काळामध्ये जास्त महत्वाचं. इव्हन प्रवासामध्ये आपल्यासोबत ते ग्लुकोमीटर ठेवायचं आणि रक्तशर्करा चेक करायची, खूप वाढली किंवा कमी जास्त असेल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधणं गरजेचं असतं. तर रक्तशर्करा हे बॅलन्स राहील या दृष्टीने आपण काळजी घेणं महत्वाचं आहे.
1: तर मग सणाच्या काळामध्ये या लोकांनी साधारण किंवा रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
0: मधुमेहाचे प्रकार वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने 4 प्रकार असतात, किंवा आपण जर म्हटलं तर टाइप 1 डायबिटीस जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो, ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, किंवा टाइप 2 डायबिटीस हा प्रामुख्याने वयस्क लोकांमध्ये, प्रामुख्याने हा शब्द वापरतो मी, आजकाल ते हायब्रिड डायबिटीस पण खूप कॉमन झालंय. टाइप 1 डायबिटीस म्हणजे किंवा ज्या व्यक्तींना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये रक्तशर्करा तपासणं गरजेचं असतं. आणि तसंच ज्यांची रक्तशर्करा ही खूपच अनियंत्रित आहे, खूप जास्त वाढलेली आहे, अशा लोकांनी सुद्धा रक्तशर्कराची तपासणी जास्त वेळा करणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी काही लोकांना मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आजार असतात, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, अशा व्यक्तींना शुगर रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनी किंवा प्रवासामध्ये जर आपण 2 चेक करत असतो तर 3 चेक करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे त्या त्या कालावधीवर आणि कुठल्या प्रकारचं डायबिटीस आहे, शुगर किती नियंत्रणात आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जे लोक जास्त वेळेस रक्तशर्करा चेक करतात त्यांची रक्तशर्करा किंवा मधुमेह जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो.
1: बरोबर. मग अशा वेळेला ह्या लोकांनी इन्सुलिन किंवा त्यांच्या औषधांच्या याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे?
0: हे सुद्धा मधुमेहाच्या प्रकारावर ते अवलंबून आहे. बरेचदा लोक म्हणतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, गोड होतो, म्हणून आम्ही एकाच्या ऐवजी 2 गोळी घेऊन टाकल्या, पण ते धोकादायक ठरू शकतं, कारण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. ते आम्ही डॉक्टरच त्याचा योग्य त्याचा जो डोस आहे त्याचा ठरवून देऊ शकतो. ज्यांना बरेच अनुभव चांगला आहे किंवा जे चांगले समजू शकतात आणि ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की शुगर लेवलचा एक रेंज ठरवून दिलेली असते की या दरम्यान असेल तर तुम्ही इन्सुलिनचा डोस असा करू शकता. त्या प्रमाणामध्ये थोडेफार छोट्या ऍडजस्टमेंट ते करू शकतात डेफिनेटली, पण प्रत्येक ऍडजस्टमेंट औषधांमधली ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेली हितावह ठरते, म्हणजे मग त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
1: आणि मग ह्या काळामध्ये या लोकांनी व्यायाम करणं किती महत्वाचं आहे?
0: आहार, विहार, उपचार आणि विचार या 4 चतुसूत्री त्याच्यामध्ये आहे. तर विहार किंवा व्यायाम हे मधुमेही व्यक्तींना त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त असंख्य बाकीचे पण त्याच्यामुळे आपल्याला फायदे मिळतात, म्हणून विहार हा फार महत्वाचा भाग आहे. तर सणाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली जीवनशैली असे असायला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तो चालणं असेल, पळणं असेल, किंवा ज्याला आम्ही रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतो ते असतात, योगा आणि मेडिटेशन हे पण आजकाल अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनशैलीचा, तर ते पण करणं गरजेचं आहे. पण कुठल्याही नवीन प्रकारचा ज्याचा आपल्याला सराव नाही असा व्यायाम अचानकपणे स्वतःहून सुरू करणं धोकादायक ठरू शकतं, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. पण साधारणपणे म्हणजे आहार घेणारच असू आपण, तर उपवास जरी असला, सण जरी असला, तरी दिवसभरामध्ये 45 मिनिटाची आपली ऍक्टिव्हिटी रेग्युलर कामाच्या घरच्या वेळा सोडून करणं आपल्याला गरजेचं आहे आणि नियमितपणे करत राहणं हे फायद्याचं आहे. एका संशोधनानंतर असं सिद्ध झालं होतं की जेवण झाल्याबरोबरच थोडं सोडू अगदी 10 मिनिटं पूर्वी शतपावली म्हणायचो आपण त्याला, आजकाल आपला आहार इतका वाढला की त्याला आपल्याला सहस्त्र पावली म्हणावं लागेल, पण साधारण किमान 10 ते 15 मिनिटं जे लोक जेवल्यानंतर वॉकिंग करतात अशा व्यक्तींची रक्तसर्करा चांगल्या प्रकारात कमी होऊ शकते, नियंत्रणात राहू शकते असं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस उपाशीपोटीच फिरायला जायला पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही, आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा फिरायला जाऊ शकतो. आणि हे जे 45 मिनिटं मी म्हणलं दिवसभरामध्ये, ते दिवसभरामध्ये 15 मिनिटं 3 वेळेस असं तुम्ही विभागून पण करू शकता, पण दिवसभरात 45 मिनिटं आपली हालचाल होणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आता या मधुमेह व्यक्तींनी ह्या सणाच्या दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ टाळणं गरजेचं आहे आणि कोणते पदार्थ घेणं आवश्यक आहे?
0: मधुमेह व्यक्तींच्या आहाराबद्दल एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं की कुठल्याही पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासाने रक्त शर्करेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात ती वाढू शकते हे ठरलेलं आहे संशोधनाने. तर त्याच्यामध्ये आपले ट्रॅफिक लाईट असतात जसे ग्रीन, येलो आणि रेड, तशा प्रकारचे आपण जर विभागून बघितलं की जे रेड लाईट मध्ये जे येतात की जे लाल रंगाचा दिवा लागतो असे पदार्थ की ज्याच्याने शुगर खूप जास्त वाढू शकते आपली रक्त शर्करा, त्याच्यात प्रामुख्याने आपले शीतपेय किंवा फ्रूट ज्यूस किंवा खूप मोठ्या प्रमाणावर मिठाई जी तळलेली आहे किंवा तूप ज्याच्यात भरपूर वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांना आम्ही रेड झोन म्हणतो की ते कमीत कमी किंवा बंद केलं, कमी केलं तर फारच चांगलं,
1: न खाल्लेलं चांगलं.
0: इव्हन फळांमध्ये केळी, आंबा आणि चिकू ही 3 फळं अशी आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली शर्करा खूप लवकर वेगात वाढते. आपला उद्देश काय आहे की काही जरी खाल्लं तरी रक्त शर्करा थोडी वाढणारच आहे, पण ती वेगात जास्त वाढू नये हा त्याच्या मागचा उद्देश. टाळायचे कुठले तर शीतपेय टाळायचे, ज्युसेस टाळायचे, केळी आंबा चिकू ही फळं प्रमाण कमी करायचं किंवा शक्यतो टाळायचं. बाकीची फळं आपण 100 ग्रॅम वजनापर्यंत दिवसातून एकदा घेऊ शकतो. मिठाईचे मोठमोठ्याले पोर्शन खाणं, आता गुलाबजामून समजा आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो की एक जर तुम्ही गुलाबजामून खाल्ला तर त्याच्यानंतर जेवढे कॅलरीज मिळणार आहेत त्या पूर्ण आपल्याला बर्न करायचे असतील तर 7 किलोमीटर आपल्याला चालवं लागतं. ते आपल्याला प्रमाण दिसलं पाहिजे हे खायच्या अगोदर की ते हे मला डायजेस्ट करण्यासाठी किंवा याचा फायदा होण्यासाठी मला 7 किलोमीटर
1: चालवायचं,
0: आधी विचार करायचा. आम्ही म्हणून आम्ही बरेचदा म्हणतो की तुम्ही खाण्याच्या अगोदर ते अर्न करा, म्हणजे तेवढ्या कॅलरी डेफिसिट तयार करा मग तुम्ही खाऊ शकता. आता गुलाबजामूनचा आकार सुद्धा मोठा असतो बरेचदा कधी कधी, तर पोर्शन साईज किती लहान प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, थोडंसं खाऊ शकता तेवढं हितावह ठरतं. अत्यंत तळलेले पदार्थ खूप धोकादायक असतात, कारण मधुमेह व्यक्तींना जसं जेवढा धोका साखरयुक्त पदार्थांचा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आणि खास करून जे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जातात पदार्थ ते अत्यंत धोकादायक असतात.
1: म्हणजे जंक फूड
0: त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं चांगलं आहे, म्हणजे ते सुद्धा रेड झोन मध्ये येतात. आणि मग पुरी झालं, भाजी झालं, चकली, शेव हे सगळे हाय फॅट हाय कार्बोहायड्रेट पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं असतं. मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस रक्त शर्करा जर नॉर्मल असेल, लाडू आहे, करंजी आहे, चवीपुरता तुम्ही जरूर खाऊ शकता. चिवडा, चकली, फरसाण मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता. पोहे, उपमा, साबुदाण्याचे पदार्थ पोर्शन कमी ठेवून, सुकामेवा पौष्टिक जरी असलं तरी ते कॅलरी डेन्स असतं, म्हणजे आपण म्हणतो ड्राय फ्रुट्स, हा त्याच्यामुळे प्रमाण त्याचं कमी ठेवलेलं चांगलं असतं. आणि भरपूर प्रमाणात खायच्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या आहेत, तुमचे काकडी, गाजर, टमाटा, हिरव्या पालेभाज्या हे भरपूर खाऊ शकता. त्याच्यानंतर काही झिरो कॅलरीज फूड असतात ज्याच्यामध्ये कॅलरीज, जसं काकडी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज शून्य असतं, पोट तर भरतं. आणि फळं खाताना सुद्धा हे बघायला पाहिजे आपण की ती सालीसकट जितकी शक्य असतील तेवढी खायची, ते निसर्गाने दिलेला त्याला कवच आहे. समजा डाळिंब झालं तर डाळिंबाचा बाहेरचा जो पांढरा पापुद्रा आहे तो आपल्या ऍसिडिटीसाठी फायद्याचा होतो, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की त्यातली जी दाणी आहे त्याच्याने रक्तशर्करा एकदम वाढू देत नाही, फायबर असतं कंटेंट त्याच्यामध्ये. म्हणून जेवढ्या गोष्टी सालीसकट आपल्याला खाता येतील फळ तेवढं जास्त प्रिफरेबल आहे. आणि सॅलड हे आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो.
1: डॉक्टर, आता ह्या काळामध्ये समजा मधुमेह व्यक्तींची जर रक्तातील साखर जर अचानक वाढली किंवा कमी झाली तर अशा वेळेला या लोकांनी काय करणं गरजेचं आहे?
0: ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. आधी आपण बघू की अचानक कमी झाली तर काय करायचं. तर साधारणपणे रक्तातली साखर 70 mg/cent याच्यापेक्षा कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण, म्हणजे रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी झालेली आहे, ही धोकादायक असते. बहुसंख्य लोकांना अशा वेळेस लक्षणं जाणवतात, डोळ्यापुढे अंधारी, घाम, दडदड, चक्कर, गोंधळल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, हे सगळी लक्षणं जाणवतात. पण काही व्यक्तींना जाणवत सुद्धा नाही तपासल्याशिवाय, म्हणून आपल्याला तपासणी करणं गरजेचं असतं. जर एखाद्याला हायपोग्लायसेमिया असेल किंवा अशी काही लक्षणं जाणवली तर तपासणी करायची व्यवस्था जरी नसली तरी तुम्ही असं गृहित धरू शकता की रक्तशर्करा कमी झालेली आहे. अशा वेळेस त्वरित शोषले जाणारे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पटकन घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ग्लुकोजचं पावडर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जे कुठलं गोड पदार्थ त्या क्षणाला अवेलेबल आहे,
1: साखर, पाणी,
0: जे काही शक्य असेल. आणि 15-15-15 असा त्याचा नियम आहे, म्हणजे 15 15 grams कार्बोहायड्रेट घ्यायचं, त्याच्यानंतर 15 मिनिटं वाट बघायची, परत शुगर चेक करायची किंवा बरं वाटतं की नाही बघायचं, नाही बरं वाटलं तर परत 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट किंवा कार्बोहायड्रेट, 15 15 15 हा त्याचा नियम आहे. आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढं, जोपर्यंत आपल्याला ठीक वाटत नाही तोपर्यंत हे 15 15 15 सूत्र चालू ठेवायचं. पण पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्त शर्करा अचानक वाढली तर त्या क्षणाला मनाने गोळी जास्त घेणं किंवा मनाने इन्सुलिनचा डोस वाढवणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण त्याचं जे डायनॅमिक्स आहे, आधीच्या इन्सुलिनचा परिणाम किती वेळ राहतो, नंतर घेतला तर काय होतं, हे आम्हाला माहिती असतं. ते शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात त्यांचा आम्हाला

0: अभ्यास असतो, त्याच्यामुळे मनाने हे करणं डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त ते धोकादायक ठरू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस असण्याची शक्यता असते. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी या सणाच्या काळामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना कसं कंट्रोल करणं गरजेचं आहे?
0: हे दोन्ही जे विभाग आहेत, लहान मुलं म्हणजे पेडियाट्रिक्स आणि ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स म्हणजे जेरियाट्रिक्स म्हणतो आम्ही त्यांना, हे दोन्ही विशिष्ट विभाग आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यांना येणाऱ्या समस्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आपण समजा आधी ज्येष्ठ नागरिकांचं बघूया. अशा व्यक्तींना जेव्हा मधुमेह आहेत अशा वेळेस त्यांना बरेचदा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काही आजार असण्याची शक्यता असते. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या औषधी त्यांना एकत्रित चालू असतात. तर ह्या दोन्ही बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती अशा व्यक्तींमध्ये ही जी शरीराची जी प्रतिकार क्षमता आणि डिफेन्स सिस्टीम असते ती कमकुवत असते. बालकांमध्ये ती डेव्हलप झालेली नसते आणि सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती थोडीशी कमकुवत झालेली असते. तरुणपणी एखाद्याला जर रक्त शर्करा कमी झाली, शरीरामध्ये अशी जी मेकॅनिझम आहे की लिव्हरच्या माध्यमातून आपोआप रक्त शर्करा तयार होते आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते, पण तसं या दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. म्हणून अशा लोकांना आपण ज्येष्ठ नागरिकांचं बघूया की त्यांनी पूर्ण उपास करणं टाळलं पाहिजे. रक्त शर्करा फ्रिक्वेंटली चेक करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या घरी जे काळजी घेणारे त्यांच्या सोबतचे आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम हे आहे की त्यांच्या गोळ्यांमध्ये बरेचदा इन्सुलिनमध्ये गोळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही याची काळजी. बरेचदा काय होतं की विस्मरण झालेलं असतं, आज मी गोळी घेतली का नाही, तर ती चुकून दोनदा गोळी घेतली जाते. इन्सुलिन घेतलं का नाही लक्षात नाही, त्याच्याऐवजी दोनदा घेतली जाते. तर त्याच्यात आपल्या घरच्यांना आपला सपोर्ट चांगला असतो, फॅमिली सपोर्ट चांगला असतो, पण कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या व्यक्तीच्या औषधोपचार व्यवस्थित घेत आहेत का नाही याच्याकडे निगराणी ठेवणं फार गरजेचं आहे आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं, फ्रिक्वेंटली शुगर लेवल चेक करणं आणि त्यांच्या कुठल्याही लक्षणांकडनं दुर्लक्ष न करणं. आणि बालकांमध्ये असो किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये असो, बरेचदा रक्त शर्करा कमी झाल्याची लक्षणं किंवा खूप वाढल्याची लक्षणं ही वेगळी असू शकतात. तुम्हाला बालकांचं उदाहरण सांगतो की समजा नुसत्या जांभया देत असेल एखादं बालक तर ते सुद्धा लक्षणं असू शकतं की त्याची शुगर कमी झाली. एखादा बालक समजा अचानक वस्तू फेकून मारतोय, चिडचिड करतोय, रडतो मोठमोठ्याने, हे पण रक्त शर्करा कमी झालेलं असल्याचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस रक्त शर्करा तपासणं, गरज पडली तर डॉक्टरांना भेटणं आणि रक्त शर्करा कमी होणार नाही गरजेपेक्षा याच्याकडे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या दोन घटकांकडे आपल्याला जरा जास्त लक्ष देणं, जास्त निगराणी ठेवणं आवश्यक.
1: डॉक्टर, मग सणाचा आनंदही घेता येईल आणि मधुमेह व्यक्तींना त्यांचा मधुमेह नियंत्रणात पण ठेवता येईल यासाठी कोणते महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे?
0: त्याला मी अगदी सोपं करून सांगतो. आपण 3 P लक्षात ठेवायचे, म्हणजे 3 नियम ज्याच्यामुळे सणाच्या काळामध्ये सुद्धा मधुमेह छान नियंत्रणात राहू शकतो. पहिलं म्हणजे पोर्शन. पोर्शन म्हणजे क्वांटिटी किती आहे, की तुम्ही किती खाताय, गोड पदार्थ असो, तळलेले पदार्थ असतो, प्रमाण. ते नियंत्रणात जर राहिलं तर आपली रक्त शर्करा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतं. दुसरं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नियमितता. मी जर सकाळी 8 न्याहारी घेतो आणि 12 दुपारी जेवण करतो, परत 4 न्याहारी आणि रात्री 8 जेवण, आम्ही त्याला 8-12-4-8 म्हणतो. हे सगळ्यात योग्य आहे. याच्यातलं जे सातत्य नियमितता आहे ते आपण कायम ठेवणं गरजेचं आहे सणाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे अचानक रक्त शर्करा वाढणार नाही किंवा त्याचे काही गंभीर परिणाम होणार नाहीत. तिसरा P आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल. म्हणजे पोर्शन, पॅटर्न आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या 3 नियमांच्या आधारे आपण आपल्या सणाचा छान आस्वाद घेऊ शकतो.
1: खूप छान डॉक्टर. डॉक्टर अजय रोटे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना ज्यांना मधुमेह आहे थोडक्यात सणाचा आनंदही कसा घेता येईल आणि त्यांना त्यांची तब्येत सुद्धा कशी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल खूप छान समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: तैयार हो जाइए खेलों के सबसे बड़े रोमांच के लिए। जापान में होने जा रहे हैं 20वें एशियन गेम्स 2026। भारत के जाबाज खिलाड़ी देश के लिए पदक जीतने के इरादे से मैदान में उतरेंगे। हर मुकाबला, हर जीत, हर पल का रोमांच अब जुड़ेगा आपसे आकाशवाणी के साथ। आकाशवाणी लेकर आया है एशियन गेम्स 2026 का विशेष कवरेज। सुनिए विशेष कार्यक्रम चेयर फॉर भारत 16 और 17 सितंबर को रात 8 बजे से रात 8:30 तक। 18 सितंबर को सुनिए कर्टन रेजर रात 8 बजे और 19 सितंबर से 4 अक्टूबर तक रात 10 बजे सुनिए डेली हाइलाइट्स कैप्सूल्स। इसके अलावा 20 सितंबर से 3 अक्टूबर तक एफएम रेनबो पर दिन भर अलग अलग समय पर सुनते रहिए पीरियोडिक एफएम अपडेट्स, 5 मिनट ताजा खबरें, भारतीय खिलाड़ियों की उपलब्धियां और एशियन गेम्स का रोमांच। तो अपने रेडियो की आवाज बढ़ाइए और बनिए भारत की हर जीत के गवाह। एशियन गेम्स 2026 चीयर फॉर भारत सिर्फ आकाशवाणी मुंबई के 107.1 एफएम रेनबो चैनल पर। आकाशवाणी, आपकी आवाज आपके साथ।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
4: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एग्जाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे।
3: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया, शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका

0: जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित, त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. दुष्काळ स्थितीबाबत राज्यातल्या 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. थातुरमातुर निर्णय न घेता सरकारकडे संपूर्ण आणि अचूक डेटा असावा या उद्देशानं सर्वेक्षण सुरू आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थांच्या अंदाजानुसार एलनिनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जमाफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळी स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. एनडीआरएफ अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत, मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून एनडीआरएफ अंतर्गत मदत आल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल, असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UWA अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथं शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल, असं फडणवीस म्हणाले. मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात UWA महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या अडचणीत आलेल्या 469 पतसंस्थांच्या मालमत्तांची संचालक अधिकाऱ्यांच्या तसंच थकबाकीदार सभासदांच्या मालमत्ता जप्त करून विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, दुय्यम निबंधक आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत करेल, तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि मुकुटबन गडचांदूर नव्या रेल्वे मार्गासाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्ज

टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. या प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केलेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचं अंतर, वेळ आणि खर्च कमी होईल. तसंच वर्धा माणिकगड विभागावरचा वाहतुकीचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांना दररोज प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याची तसंच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हा मार्ग कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल. तसंच बल्लाशाह नागपूर या गर्दीच्या मार्गावरचं अवलंबित्व कमी व्हायलाही मदत होईल. कमी रेल्वे जोडणी असलेल्या यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांनाही या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 होणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे महोत्सव हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. 38व्या पुणे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात व्यक्त केलं. उपराष्ट्रपतींनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनीही गणपतीचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभादांडा इथल्या कविता गाव या उपक्रमाला साहित्य पर्यटनाचं नवं रूप दिलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ले इथं ते बातमीदारांशी बोलत होते. येत्या 2 महिन्यात विकासकामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याचं चालकानं सांगितलं. जखमींवर गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात नामपूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी हे दोघं मोसम नदीच्या पात्रात उतरले होते त्यावेळी हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढचा तपास सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चित इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूत अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शेफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित, त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारलेल्या या कारकिर्दीच्या विविध पैलूंचा आढावा वृत्त विशेषच्या माध्यमातून आपण घेत आहोत. मोदी यांच्या नेतृत्वात देशानं विकासाचे नवनवीन टप्पे पार केले आहेत आणि या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू ठरली आहे मजबूत होत गेलेली अर्थव्यवस्था. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल, UPI मुळे झालेली डिजिटल क्रांती, GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर झालेला परिणाम आणि देशाच्या आर्थिक स्थितीची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विजय कलंत्री.
1: नमस्कार सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या प्रवासादरम्यान त्यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणात्मक निर्णयांकडे तुम्ही कसं पाहता?
2: 25 वर्ष पॉलिटिकली पब्लिक लाईफ मध्ये त्यांनी लई अचीवमेंट केले. पहिला तो सबसे लॉंगेस्ट सर्विंग प्रधानमंत्री आहे आपण, ही सर्वात बडी उपलब्धी आहे. त्यांनी वन नेशन वन टॅक्स GST त्याच्यातून लई सुविधा झाली, ऑक्ट्रॉय अबॉलिश केला. नंतर जनधन योजनामध्ये 15 करोडहून जास्ती माणसांनी ती योजना मध्ये अकाउंट खोलले. सगळ्याकडे बँक अकाउंट आहे, डायरेक्ट ट्रान्सफर. काही पण इन्सेंटिव्ह आहे बँक मध्ये, गव्हर्नमेंट बँक मध्ये तुम्हाला डायरेक्ट पैसा मिळेल सबसिडीचा. पहिला काय होत होता, तुमची सबसिडी तुम्हाला नाही मिळेल, कोई ना कोई बीच मध्ये माणूस येईल, दलाल येईल, ते कसं आहे डायरेक्ट तुमचं बेनिफिट, डायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट इन्सेंटिव्ह बेनिफिट. नंतर PLI स्कीम, प्रोडक्शन लिंक स्कीम, ही स्कीम मध्ये लई नवीन नवीन प्रोडक्ट, नवीन इंडस्ट्री त्यांना प्रोत्साहन मिळलं, स्टार्टअपला प्रोत्साहन दिला. MSME साठी लई इज ऑफ डुईंग बिझनेस, फायनान्शियल सपोर्ट, क्रेडिट गॅरंटी स्कीम आणि प्रोडक्शन कसं वाढवायचं त्याची इन्सेंटिव्ह, तर असे लई स्कीम त्यांनी काढले आहे. विदेश साठी फॉर फ्री ट्रेड अग्रीमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटी, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, हे सगळ्यातून एक्सपोर्ट कसा वाढवायचा, लोकल टू व्होकल. हायएस्ट एक्सपोर्ट अपुट झाला ही वर्षा, 863 बिलियनच्या टार्गेट आहे. अशी काही योजना आहे समावेश त्याच्यामध्ये, कसा आपण व्यापार वाढवू शकते, एम्प्लॉयमेंट वाढवू शकते, एक्सपोर्ट वाढवू शकते, याची काही योजना प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. आणि त्याचा ट्रस्ट देऊन आणि जोर देऊन कसा ती वाढवू शकते, इलेक्ट्रिसिटी, रुरल इलेक्ट्रिफिकेशन, रोड अँड हायवेज आणि मेट्रो, आता बुलेट ट्रेन चालू होणार, लई योजना आहे. आणि आवास योजना, स्वच्छता योजना, टॉयलेट फॉर एव्हरीवन इन एव्हरी विलेज, ती चांगली चांगली योजना आहे. 50-60 वर्ष पूर्वी व्हायला पाहिजे होती, ती मोदी साहेब येऊन सुरुवात केली.
1: भारताला जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात आणि जागतिक पातळीवर देशाची पत वाढवण्यात या ज्या काही धोरण आहेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्याविषयी काय सांगाल?
2: आता आपण 7.8% आपणचा GDP आहे आणि आपण 6th largest इकॉनॉमी वर्ल्ड मध्ये त्यांची लिडरशिप मध्ये आहे. दुसरं, आपण 5 trillion इकॉनॉमी होणार 2030 पर्यंत, 30 trillion इकॉनॉमी विकसित भारतची 2047. ही योजना आता काफी एम्बिशियस आहे. सोलर मध्ये 5 lakh gigawatt ते 2.5 lakh gigawatt झाले, 5 lakh मध्ये ही आता सोलर. आणि आता जी नवी योजना आहे सोलरची, सगळ्यांना गरीब माणसाला 80,000 रुपीज ती देणार, 80,000, आणि ती योजना असून तुम्ही घरवरती सोलर लावा.

0: सकते, तो तुमची इलेक्ट्रिसिटी फ्री, सोलर जनरेट करे ती इलेक्ट्रिसिटी फ्री, आणि गव्हर्नमेंट योजना पैसा देणार तो सोलर लावायला. किती मोठी योजना आहे, किती फायदा होणार. तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिलच नाही येणार. रुरल एरियामध्ये पाणी कसा पाणी पोहोचव, एग्रिकल्चर साठी कसले इन्सेंटिव्ह, सगळं नवीन नवीन इकॉनॉमी, आमचा ग्रोथ कसा वाढू शकते. आम्ही GDP 7.8% ते 10% व्हायला पाहिजे. UPI डिजिटल इकॉनॉमी, डिफेन्स सेक्टर मध्ये 40,000 करोडचा एक्सपोर्ट झाला, आता त्याची एमबीसी असे की 1,00,000 करोड व्हायला पाहिजे 2030 पर्यंत. आपण भारत सक्षम बनवायचं आणि भारत एक्सपोर्ट करू शकेल वर्ल्ड मार्केट मध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमी सुद्धा कॉम्पीट करेल तसं वातावरण त्यांनी क्रिएट केलंय.
1: तर तिसरा प्रश्न आहे, एक महत्वाचा सुधारणात्मक बदल म्हणजे GST आणि GST लागू होण्यापूर्वी भारताची अप्रत्यक्ष कर व्यवस्था कशी होती आणि GST आल्यानंतर व्यापार आणि उद्योग सुलभतेसाठी नेमका काय बदल झाला आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा काय परिणाम झाला.
0: आता काय होतं, पहिला ऑक्टोबर होती, ऑक्टोबर हरेक चेक नाका चेक, तो पेट्रोलचा किती वेस्ट, मेन पॉवरचा वेस्ट आणि ट्रान्सपोर्टचं मुवमेंट. आज मुंबई दिल्ली 3 दिवस मध्ये आम्ही जाऊन शकतो. पहिला काय ट्रक 7 दिवस घेत होते, हर चेक पोस्ट होती थांबायची. तो प्री GST मध्ये असा हाल होता, तो कॉस्ट कमी झाली कारण की आता टर्न ओव्हर 2 झाले एक आठवड्यामध्ये ट्रकचे. गुड्स टाइम सून पोहोचते आणि तुम्हाला माहिती आहे की चेक पोस्टची थांबायचा नाही. करप्शन कमी झाला, धंदा वाढला, ट्रान्सपोर्टरचा पण वाढला आणि बिझनेसमॅनचा पण वाढला. तुम्ही टाइम सून डिलिव्हरी, टाइम सून माल यायचा, टाइम वेस्ट नाही व्हायचा, पेट्रोलचा खर्च कमी. चेक पोस्ट वरती सगळा पेट्रोल आम्ही 5,00,000 करोडचा पेट्रोल वेस्ट, ही सगळं कमी झाला ना. आणि वेटिंग पिरियड कमी झाला. वन टॅक्स वन नेशन किती फायदा. पहिला आम्ही 3-4 टॅक्स भरायचे, आता एकच टॅक्स. पेपर वर्क पण कमी झाला, सुविधा झाली ना इंडस्ट्री ट्रेडला. GST आता खाली 1 पॉइंट वरती कलेक्ट झाला, खरंच काम झालं.
1: आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम झाला सकारात्मक, काय सांगाल.
0: कॉमन मॅन GST भरून निघाले नाही तो पहिला ऑक्टो आहे. सेल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, काही दुसरे टॅक्स होते ते आता नाही ना, आता खाली GST. कॉमनवेल्थ वरती कमी सून कमी इफेक्ट आहे. आणि एक GST भरायचा आणि कॉमनवेल्थची जी वस्तू आहे तिला 5% आहे, त्याच्यावर जास्ती नाही. नाही तर पहिला काय की स्टेटचा टॅक्स वेगळा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स वेगळा, नंतर ऑक्ट्रॉय वेगळी, दुसरे असे काही टॅक्सेस होते ती आता नाही. आणि कॉमनवेल्थ सुविधा झाली, टॅक्स पण कमी झाला आणि चोरी पण कमी झाली.
1: सर, UPI ची क्रांती नेमकी काय आहे आणि 2016 मध्ये सुरू झालेल्या UPI न भारतातील पैसे देण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत बदलली, तर UPI च्या यशामागे कोणते घटक सर्वात महत्वाचे ठरले.
0: आता काय कॉमनवेल्थला कॅश पहिला कॅरी करायचं की मला इतकी कॅश घेऊन जायचं ही सवाल करी जायचं, चोरी होते का विसरून जाते. आता काय आहे की UPI मध्ये तुम्ही भाजी खरीदा, ग्रोसरी खरीदा किंवा कॉमनवेल्थचं सामान खरीदा, कुठे पण नेऊ शकते आणि खाली टेलिफोनसून पेमेंट करा, डिजिटल पेमेंट एकदम सुविधा. 65% इंडियन पॉप्युलेशन UPI युज करते पेमेंटसाठी, लई मोठं प्रमाण. आणि वर्ल्ड ओव्हर तर दुसरी कंट्रीला पण आम्ही UPI सर्व्हिसेस देतो, ती पण युज करते आमची सर्व्हिसेस. डिजिटल इकॉनॉमी मोठा तरक्की झाली आपली.
1: तर आता 15 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या MDR व्यवस्थेबद्दल सामान्य UPI वापरकर्ते जे लोक आहेत त्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे आणि MDR म्हणजे काय आणि कोणत्या व्यवहारांवर MDR लागू होणार, कोणते व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील आणि या तरतुदींचा सामान्य नागरिक आणि छोट्या दुकानदारांना कसा फायदा होईल.
0: 2,000 रुपयापर्यंत MDR इफेक्ट नाही होणार, ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही लागणार. 2,000 सून जास्ती असेल तर लागणार. दुसरं गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन काढलाय, आज 2,000 सून जास्ती लागणार ती टॅक्स ती कलेक्ट नाही करणार कॉमन मॅनसून, खरीदार सून त्याला नाही भरायचं आहे आणि त्याच्यावरती ट्रान्सफर पण नाही करू. ती लई मोठा महत्वपूर्ण बाब आहे. आता काय आहे की याच्यासून 15,000 करोड येणार, डेव्हलपमेंट मध्ये युज होणार आणि मग मिनिमम आहे 0.4%. कॉमनवेल्थची वस्तू मध्ये काय 2,000 पर्यंत आहेच नाही आणि सिलिंग पण आहे 75,000 ची, त्याच्यावर पण नाही घेऊ शकत.
1: तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल, हे जे नवीन MDR लागू होणार आहे त्याविषयी तुम्ही सामान्य नागरिकांना अगदी सोप्या भाषेत काय संदेश द्याल.
0: नागरिकाला असं आहे याचे सुरू काही घाबरायचं नाही, MDR तुम्हाला काय इफेक्ट नाही होणार, 0.4% आहे आणि दुसरा 2,000 सो जास्ती तुम्हाला नाही भरायचं आहे, समोरवाला भरणार त्याचे जो तुम्ही परचेस केलाय दुकानदार पैसा देणार तुम्हाला नाही, ती घाबरायची काही हरकतच नाही.
1: 2016 च्या IBC कोड मुळे भारतातील व्यावसायिक वातावरण सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळवण्यासाठी कशी मदत झाली? हा खूप
0: नाही
1: महत्वपूर्ण
0: असं आहे,
1: इश्यू होता.
0: असं होतं काय की बँकचे सेटलमेंट झाले की लई केसेस, आणि ती केसेस सेटलमेंट झाले तर एक ज्युडिशियल प्रोसेस तून झाले. पहिला काय होतं, कोणी बँक मॅनेजर डिसिजन नाही घ्यायचा, केला रिलीफ द्यायची नाही द्यायची, मी देऊ शकतो की नाही देऊ शकतो, कसा देऊ, मी रिलीफ देणार तर कोणी काय सांगणार, मी पैसे खाले ती गेले. आता काय ज्युडिशियल एक फोरम क्रिएट केलाय, बँक पण तिकडे जाते, इंडस्ट्री पण जाते, आणि खरीददार पण तिकडे येते. दोघी तिघांचा एक समावेश करून त्याचा एक निकाल करायचा. कसा निकाल करूया, मला जास्ती पैसे कोण देते, ए पार्टी की बी पार्टी की सी पार्टी. आता जी पार्टीने जास्ती पैसे दिले त्याला व्यक्ती देऊन द्याय, आणि बँकेचा पैसा बँकेला चुकवायचा. तिकडायचं तर लेबर फोर्स तिकडे जाणार, लेबर चेंज नाही होणार, खाली मॅनेजमेंट चेंज होणार, आणि मॅनेजमेंट त्याच्याकडे जाणार, तिकडे पैसे असणार, आणि ती फॅक्टरी चालवून सक. आतापर्यंत काय होतं की ती फॅक्टरी पण नाही चालत बरोबर, बँकेला पण पैसा नाही मिळत होते, आणि वर्करला पण पगार नाही मिळत टाइम पर. तर सगळ्याचा समावेश झाला, आणि याच्यामध्ये निकाल पण झाला सगळी वस्तूचा, आणि ती तकलीफ ती दूर झाली. पण थोडा काय की काफी थोडी फॅक्टरीमध्ये रिलीफ जास्ती दिली, कोणी सांगते की जास्ती सस्ती बेच विकली, ती आता ती झाला ती झाला, पण ऍटलीस्ट निकाल झाला. आता नाही तो बँक मध्ये इतकी केसेस आहे सिक इतका ही, बँकाची पण बॅलन्स शीट ठीक झाली आणि ती बॅड डेट कमी झाले.
1: तर शेवटचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक संरचनात्मक बदल झालेत आणि भारताच्या सर्व स्तरांच्या आर्थिक समावेशनासाठी प्रयत्न झालेत, तर भविष्याच्या दृष्टीने तुम्ही ह्याकडे कसं पाहता?
0: भविष्यामध्ये असं आहे की जी जी इज ऑफ डुईंग बिझनेस, PLI स्कीम, GST स्कीम, त्याच्यामध्ये किती आणखी रिफॉर्म होऊ शकते करायला पाहिजे, आणि रिफॉर्म कंटिन्यू प्रोसेस व्हायला पाहिजे. आता आम्ही लई रेव्होल्युशन आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, आता सेमिकॉन आहे. आता प्रधानमंत्री काल उद्घाटन केलं सेमिकॉन. सेमिकॉन मध्ये आता इंडिया नंबर वन बनायची कोशिश करेल. आता आम्ही नंबर टू वर्ल्ड मध्ये मोबाईल एक्सपोर्टर आहे, आज नंबर वन बनायला पाहिजे. आता जसा फेसबुक आहे, ट्विटर आहे, अशी कंपनी आपोडला पण चालू करायला पाहिजे. तो जो प्रधानमंत्री इतका प्रोग्रेसिव्ह माइंड आहे, तो लई प्रोग्रेसिव्ह आणखी बघून काय आम्ही आम्हाला एंटरप्रेनरला टेक्नोक्रेटला काय मदत करू शकते, आणि कॉमनमॅनला कमीसून कमी त्रास आणि कॉमनमॅनचा काय फायदा करू शकते, तशी योजना आहे ती प्रधानमंत्री थोडी केली आहे, थोडी कंटिन्यू करायला पाहिजे, आणि आणखीन काय असेल तो ती नवीन योजना आणायला पाहिजे आणि देशाला पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि देशची जितपर्यंत उन्नती असेल सगळ्याचा फायदा होईल, प्रोग्रेसिव्ह फायदा आणि बेनिफिट कॉमन मॅन सून सगळ्याला मिळायला पाहिजे.
1: खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते हो, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशाचा आर्थिक कणा कसा मजबूत झाला आणि एका सामान्य नागरिकापासून ते जागतिक पातळीपर्यंत भारताची पत कशी वाढली यावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण सविस्तर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहेत. एकेकाळी अशक्य वाटणारी डिजिटल क्रांती आज UPIच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे. भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत अवघ्या काही सेकंदात होणारे डिजिटल व्यवहार ही आज भारताची नवी ओळख बनली आहे. यासोबतच GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांमुळे देशाची कर प्रणाली पारदर्शक आणि सुटसुटीत झाली, जिचा थेट फायदा आज सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि जीवनमान उंचवण्यासाठी होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, मुलाखत लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर ही

हे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948 अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार 18 सप्टेंबर 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारण.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केला आहे सोनाली गोगले यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अशा एका आधुनिक शेती व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये कमी जागा, कमी पाणी, कमी कालावधी आणि तुलनेत कमी भांडवल वापरून चांगले उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे. हा व्यवसाय म्हणजेच मायक्रोग्रीन्स उत्पादन. अलीकडच्या काही वर्षात सुपर फूड हा शब्द आपण वारंवार ऐकत आहोत. डॉक्टर, आहारतज्ज्ञ, शेफ यांच्या चर्चेतून सातत्याने पुढे येणारे एक नाव म्हणजेच मायक्रोग्रीन्स. पूर्वी केवळ उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात होता, परंतु आता ग्राहकांच्या गरजा, पोषण मूल्य आणि बाजारपेठ मागणी लक्षात घेऊन शेती करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत मायक्रोग्रीन्स हे केवळ आधुनिक उत्पादन नसून पोषण, आरोग्य आणि कृषी उद्योजकतेला जोडणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. आता मायक्रोग्रीन्स म्हणजे नेमकं काय? आपल्या शेतात किंवा घरी आपण अनेकदा विविध पिकांचे बियाणे पेरतो. काही दिवसांनी त्यांना छोटे अंकुर फुटतात, पुढे दोन बीज पात्रे येतात आणि त्याला पहिली खरे पानं येतात. तर ते पहिली पाने येणारे कोवळे रोप म्हणजेच मायक्रोग्रीन्स. मायक्रोग्रीन हे 7 ते 15 दिवसांमध्ये उगवतात आणि आपल्या 5 ते 10 सेंटीमीटर एवढे ते वाढतात. जनरली मायक्रोग्रीन्स हे 3 प्रकारात घेतले जातात. एक पहिलं स्प्राउट्स, मायक्रोग्रीन्स आणि बेबी लीफ असे 3 प्रकार आहेत. तर स्प्राउट्स म्हणजे काय? मोड आलेले धान्य, म्हणजे ज्याला फक्त अंकुर फुटलेले आहेत, ज्याला सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही, हे स्प्राउट्स म्हणले जातात. त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला एक 5 ते 7 पानं आल्यानंतर जेव्हा आपण त्या भाजी काढतो तर त्या भाजीला आपण बेबी लीफ किंवा बेबी ग्रीन्स असं म्हणतो. तर आता हे मायक्रोग्रीन्स आहेत, याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या खातो त्याच्यापेक्षा 5 पट जास्त पोषण मिळते. मायक्रोग्रीन्सची लोकप्रियता एवढी का वाढत आहे सध्या? तर पूर्वीची लोक फक्त पोट भरण्यासाठी अन्न खात होते, पण आजकालची लोक पोषणासाठी अन्न निवडतात. आजचा ग्राहक विचारतो, या अन्नातून मला किती प्रथिने मिळतील, किती जीवनसत्व मिळतील, माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल का, हे रसायनमुक्त आहे का? संशोधनामधून असे आढळून आले आहे की मायक्रोग्रीन्समध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट आणि इतर जैवसक्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून त्यांना अनेकदा न्यूट्रियंट डेन्स फूड असे देखील म्हणले जाते. आता मायक्रोग्रीन्समधून आपल्याला कुठले पोषण मूल्य मिळतात किंवा कुठले पोषण मूल्य असतात? तर आपल्याला याच्यामधून विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन के, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक

ॲसिड असे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट यांच्यासारखे अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते, तसेच पेशींचे संरक्षण करतात, रक्त निर्मिती करतात, हाडांचे आरोग्य चांगले ठेवतात आणि शरीरातील विविध जैवरासायनिक प्रक्रिया सुरळीत राहण्यास सहाय्य करतात. याचमुळे डॉक्टर, आहार तज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ आपल्या दैनंदिन आहारामध्ये मायक्रोग्रीन्सचा समावेश करण्यास सल्ला देतात. मायक्रोग्रीन्समध्ये आपण कोणते कोणते पिकं घेऊ शकतो किंवा कुठल्याही जे मायक्रोग्रीन्स बनवून घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात. मेथी, मूग, मसूर, मुळा, मोहरी, पालक, कोथिंबीर, वाटाणा, सूर्यमुखी, बीट, राजगिरा, लाल कोबी, ब्रोकोली, केल, तुळस ही पिकं आपण घेतो. याच्यामध्ये जर आपण नवीन व्यवसाय चालू करणार असेल तर सगळ्यात सोपे पीक यापैकी मेथी, मूग आणि मुळा यापासून आपण सुरुवात करावी. मायक्रोग्रीन्स आता कुणासाठी उपयुक्त आहेत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रोग्रीन्स हे सर्व आरोग्य जागरूक कुटुंबे, जिममध्ये जाणारे युवक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, खेळाडू, तसेच संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेऊ इच्छिणारे सर्व करत आहेत. आता मायक्रोग्रीन्स हे आपण कशामध्ये वापरू शकतो, त्याला आपण शिजवून खायचं की कसं खायचं? तर मायक्रोग्रीन्स हे आपण कच्चे खातो किंवा याला आपण वरती, जसं आपण कोथिंबीरीला गार्निशिंग करतो तसं सेम सॅलेड्समध्ये यूज करू शकतो, सूपमध्ये यूज करू शकतो. तर याच्या प्रत्येक चवीनुसार ह्याला वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वापर केला जातो. जसं की जो मुळा आहे हा थोडासा तिखट असतो, त्यामुळे त्याला आपल्याला जेव्हा थोडी तिखट करायचं असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मुळा वापरतो. सूर्यफुलाची चव अशी सौम्य आणि नट सारखी असते. वाटाणा थोडासा गोडसर असतो आणि मोहरी थोडी मसालेदार असते. तर ह्यांच्या चवीनुसार ह्यांना वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये आपण समाविष्ट करून घेतो. मायक्रोग्रीन्स ही आता शेतकऱ्यांसाठी संधी आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आजच्या शेतीमध्ये केवळ उत्पादन घेणे ही एक बाजू आहे, परंतु बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन करणे हे त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट बनली आहे. मायक्रोग्रीन्स उत्पादनामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी हा व्यवसाय इतर पिकांपेक्षा वेगळा ठरतात. यासाठी मोठ्या शेतीची आवश्यकता नसते. घरच्या छतावर, बाल्कनीमध्ये, रिकाम्या खोलीमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये आपण कुठेही हा व्यवसाय छोट्याशा जागेमध्ये सुरू करू शकतो. आता ह्याची भारतात आणि महाराष्ट्रात वाढती संधी आपल्याला कुठे भेटते? तर पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये अनेक सुपरमार्केट, ऑर्गॅनिक स्टोअर्स, रेस्टॉरंट आणि ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये नियमितपणे मायक्रोग्रीन्स खरेदी करतात. आता मायक्रोग्रीन्स आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण जागा कशी शोधावी किंवा जागेची निवड कशी करावी? तर जीही आपण जागा घेऊ ती प्रामुख्याने स्वच्छ असली पाहिजे, हवेशीर असली पाहिजे आणि धूळमुक्त असायला पाहिजे. पावसाचं पाणी त्यामध्ये थेट येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये थेट प्रखर सूर्यप्रकाश त्या रोपांना लागणार नाही किंवा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये अतिरिक्त आर्द्रता आणि बुरशीचा प्रभाव होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तर आपण ह्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये खोलीत किंवा गच्चीत किंवा बाल्कनीमध्ये घेऊ शकतो. पहिल्यांदाच मायक्रोग्रीन्स करत असेल तर आपण सोपे पिकं आधी निवडावी. जसं मी सांगितलं, मेथी असेल, मुळा असेल, मूग असेल, तर अशी पिके आपण प्रामुख्याने त्याने सुरुवात करावी. आता बियाण्यांची निवड कशी करायची मायक्रोग्रीन्ससाठी? बियाण्यांची निवड करताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बियाण्यांची उगवण क्षमता ही 85 ते 90% जास्त असावी. बियाणे स्वच्छ, निरोगी आणि पूर्ण भरलेले असावेत. शक्यतो रासायनिक प्रक्रिया न केलेले बियाणे वापरावे, कारण मायक्रोग्रीन्स थेट अन्न म्हणून वापरले जातात. नेहमी विश्वासू बियाणे उत्पादक किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच आपण बियाणे खरेदी करावेत. बियाण्यांवर आता आपण पूर्व प्रक्रिया काय करायची? आता काही काही बियाणे असे असतात ज्याला लवकर मोड येत नाहीत, जसे की वाटाणा, सूर्यमुखी, मूग किंवा मसूर. तर या सगळ्या बियाणांना आपण पहिल्यांदा कमीत कमी 12 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि नंतर आपण त्यांना मायक्रोग्रीन्सच्या ट्रेमध्ये लावू शकतो. आता मायक्रोग्रीन्स आपण कशामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कुठला मीडिया किंवा कुठल्या माध्यम वापरायचं? तर मायक्रोग्रीन्स हे आपण शक्यतो ट्रेमध्ये घेतो. मायक्रोग्रीन्सचे ट्रे हे 10x20 इंचाचे असतात. आता या ट्रेमध्ये आपण

कुठलं माध्यम वापरायचं? तर सगळ्यात जास्त वापरलेलं म्हणजे कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट. ह्याच्यामध्ये आपण माती वापरत नाही शक्यतो. तर किती ह्याचं प्रमाण घ्यायचं? तर कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट, कोकोपीट हे आपण 70% घ्यायचं आणि वर्मी कंपोस्ट आपण 30% त्याच्यामध्ये घेतो. मायक्रोग्रीन्स ची पेरणी कशी करायची, आता असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर शक्यतो ट्रेमध्ये साधारण 2 ते 3 सेंटीमीटरचा वरचा थर आपण काढून एका बाजूला ठेवतो आणि मग त्यामध्ये आपण जे काही बियाणे आहेत ते आपण टाकून घेतो. बियाणे टाकताना एक काळजी घ्यायची की बियाणे एकावर एक नाही पडले पाहिजेत, सगळ्या ट्रेमध्ये व्यवस्थित बियाणे पडले पाहिजेत. बियाणे टाकून झाल्यानंतर आपण जो बाजूला काढलेला थर आहे तो आपण परत त्या बियाण्यांवरती झाकून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला झारीने पाणी देऊन घेतो. जर झारीने पाणी दिल्यानंतर बिया थोड्या थराच्या वर आल्या असतील तर त्याला परत थोडंसं कोकोपीट टाकून आपण त्यांना झाकून घेतो. ट्रे आपले पूर्ण झाल्यानंतर अंकुरण्याच्या सुरुवातीला आपण काय करायचंय, तर हे ट्रे पूर्णपणे आपण झाकून ठेवायचे. अंकुर येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळे आपण ट्रे झाकून ठेवायचे. पहिल्या 2 दिवसांमध्ये त्याला अंकुर आल्यानंतर ते झाकलेले ट्रेज काढायचे आणि मग त्याला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ठेवून द्यायचे. मायक्रोग्रीन्सला डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालतो, त्यामुळे आपण ह्याला बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती पण करू शकतो. पण जर तुम्ही त्याला एखाद्या खोलीमध्ये करणार असाल तर आपल्याला त्याला प्रकाशासाठी लाईट लावावे लागतात, LED ग्रो लाईट लावावे लागतात. तर ह्या जनरली आपल्याला 10 ते 14 तास आपल्याला चालू ठेवाव्या लागतात मायक्रोग्रीन्ससाठी. बहुतेक मायक्रोग्रीन्स पिकासाठी 18 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते आणि सापेक्ष आर्द्रता 50 ते 70% दरम्यान असल्यास त्याची वाढ चांगली होते. अत्यंत उष्ण तापमान किंवा जास्त आर्द्रता यामुळे बुरशी आणि डॅम्पिंग ऑफ सारख्या समस्या वाढू शकतात. आणि मायक्रोग्रीन्समध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे. खूप कमी किंवा खूप जास्त हे दोन्ही पाणी देणं त्याच्यासाठी घातक आहे. तर मायक्रोग्रीन्समध्ये किती ओलावा आहे, त्या मीडियामध्ये किती ओलावा आहे हे बघून त्याला पाणी दिलं पाहिजे. आता तुम्ही विचाराल की ह्याला आपण खतं काय टाकायची किंवा खतं कशी टाकली पाहिजे, तर ह्यासाठी आपण कोणतंही खत टाकत नाही. जे त्या बियाणांमध्ये अन्नद्रव्य असतं त्यावरतीच येणारे हे कोवळे रोपं असतात, त्यामुळे यामध्ये आपण कुठल्याही अतिरिक्त खताचा वापर करत नाही. मायक्रोग्रीन्समध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्यात जास्त महत्वाची काळजी घेतली पाहिजे ती स्वच्छतेची, कारण आपण मायक्रोग्रीन्स हे थेट अन्न म्हणून खाल्ले जाते, त्यामुळे मायक्रोग्रीन्स उत्पादन करताना स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. प्रत्येक उत्पादनाच्या चक्रानंतर ट्रे स्वच्छ धुवून निर्जंतुकी करावे. काम करणाऱ्या व्यक्तींचे हात स्वच्छ असावे ही काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि उत्पन्नाची जागा दररोज स्वच्छ ठेवावी. कोणत्या रोग किंवा कोणती बुरशी येते त्याचे नियंत्रण कसे करायचे, तर बुरशी ही फक्त जास्त पाणी दिल्याने किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश नाही मिळाला आणि ओलावा जास्त राहिला तर त्यामध्ये पांढरी बुरशी ही येते. तर यासाठी आपण जास्त पाणी देणार नाही किंवा ट्रेमध्ये खाली पाणी साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ट्रेला खालून छिद्र असले पाहिजे ज्याच्यातून अतिरिक्त पाणी हे बाहेर पडलं पाहिजे, पाणी त्या मीडियामध्ये साठून नाही राहिलं पाहिजे. आता मायक्रोग्रीन्स लावलंय आणि त्याला आपण असंच ठेवलं आणि डायरेक्ट 7 ते 15 दिवसांनी बघितलं तर असं करून चालत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला दैनंदिन निरीक्षण ठेवावे लागते. उगवण झाली आहे का, उगवण एकसारखी झाली आहे का, रोपांचा रंग गडद किंवा हिरवा आहे का, बुरशी किंवा कूज तर दिसत नाहीये ना, वाढीच्या माध्यमातून योग्य ओलावा आहे का, रोपांना पुरेसा प्रकाश मिळत आहे का. रोज केवळ 5 ते 10 मिनिटं निरीक्षण केल्यास अनेक समस्या सुरुवातीलाच नियंत्रणात आणता येतात. आता काढणीची योग्य वेळ कुठली आहे, तर मायक्रोग्रीन्स उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य वेळेत काढणी करणे. जर काढणी खूप लवकर केली तर रोपांची वाढ पूर्ण झालेली नसते, त्यामुळे उत्पादनाचे वजन कमी मिळते आणि चवही पूर्ण विकसित झालेली नसते. तर खूप उशिरा काढणी केल्यास रोपं उंच वाढतात, खोड कडक होऊ लागतात आणि गुणवत्तेमध्ये घट येते. काढणी करताना बीजपत्रे पूर्णपणे उघडलेली आहेत ना आणि पहिली पाने फुटण्यास सुरुवात झालेली असावी. आता काढणी कशी करावी, तर काढणी करण्यासाठी आपण स्टेनलेस स्टीलची स्वच्छ धारदार कात्रीचा उपयोग करतो. रोपे मातीच्या पातळीपासून साधारण 1.5 ते 1 सेंटीमीटर वरून कापावीत. काढ

आणि शक्यतो सकाळच्या थंड वातावरणात करावी. त्यामुळे रोपं अधिक ताजी राहतात आणि शेल्फ लाईफ वाढते. काढणी करताना माती, कोकोपीट किंवा वाढीच्या माध्यमाचा कोणताही अंश उत्पादनामध्ये मिसळणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. आता काढल्यानंतर आपण याची काय काळजी घ्यायची, तर काढल्यानंतर थेट उन्हात किंवा थेट थंड जागेत आपण ठेवू नये. आपण त्यांना थोडा वेळ सावलीमध्ये ठेवून घ्यावे. जर त्याला जास्त माती लागली असेल तर ते मायक्रोग्रीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. शक्यतो मायक्रोग्रीन्स धुणे हे टाळावे, कारण की जर त्याच्यामध्ये ओलावा राहिला तर त्यामध्ये बुरशी यांना सुरुवात होऊ शकते. आता चांगल्या मायक्रोग्रीन्सची गुणवत्ता आपण कशी ओळखू शकतो? मायक्रोग्रीन्स घेताना पाने ताजी आहेत ना, ती हिरवसर आहेत का हे बघून घ्यावे. त्याचे खोड मजबूत आणि सरळ आहेत का, कोणतीही बुरशी किंवा कूस त्याच्यावर नसावी, पानांवर कोणता डाग नसावा, नैसर्गिक रंग आणि सुगंध टिकून असावा, पॅकमध्ये अतिरिक्त पाणी नसावं. मग आता हे मायक्रोग्रीन्स तयार केल्यानंतर आपण ह्याचं पॅकिंग कशामध्ये करायचं, तर आपण ह्याचं पॅकिंग फूड ग्रेड प्लास्टिक कॅम्पशेल बॉक्समध्ये करतो. तर हे कॅम्पशेल म्हणजे तो पारदर्शक बॉक्स असावा ज्याच्यामध्ये मायक्रोग्रीन्स उठून दिसतील. मग आता पॅकिंग कितीचं केलं जातं, तर पॅकिंग 25 ग्रॅम, 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम अशा 3 याच्यामध्ये वेगळं वेगळे पॅकिंग केले जातात. आणि पॅकिंग केल्यानंतर पॅकिंगवरती लेबल म्हणून माहिती लावावी. मग त्या माहितीमध्ये काय नमूद केलं पाहिजे, तर पिकाचे नाव, निव्वळ वजन, काढणीची तारीख आणि रेफ्रिजरेटेड ठेव अशी सूचना त्याच्यावर खाली अशी एक सूचना दिली पाहिजे की या मायक्रोग्रीन्सला आपण रेफ्रिजरेटरमध्येच ठेवलं पाहिजे आहे. आता याच्यासाठी शीत साखळीचे काय महत्व आहे, तर मायक्रोग्रीन्स हे अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे काढणीनंतर ते शक्य तितक्या लवकर 4 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले तर त्याचा ताजेपणा अधिक टिकून राहतो. वाहतुकीदरम्यान जास्त उष्णता टाळावी. ग्राहकांपर्यंत उत्पादन जितक्या कमी वेळेत पोहोचेल तितकी त्याची गुणवत्ता अधिक चांगली राहते. तर मायक्रोग्रीन्स हे आपण रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता बाहेर किती दिवस टिकू शकतं, तर 1 ते 2 दिवस बाहेर हे टिकू शकतं. तेच तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये जर त्याला ठेवलं तर ते 4 ते 8 दिवसांपर्यंत टिकून राहतं. आता मायक्रोग्रीन्ससाठी किती खर्च येतो किंवा त्यामध्ये किती गुंतवणूक करावी, तर पहिली आपण मायक्रोग्रीन्स चालू करताना 10 ते 20 ट्रेपासून सुरुवात करावी. यामध्ये पहिले सोपे असणारे पिकं आपण प्रामुख्याने घ्यावेत. यामध्ये पहिला खर्च येणारा असतो तो म्हणजे ट्रे, कोकोपीट, बियाणे, स्प्रे पंप, पॅकिंग साहित्य, हे सगळे आपल्याला रॅक, जर आपण घरात करणार असेल तर आपल्याला रॅक लागतात, तर हे सगळे आपल्याला पहिल्यांदा याचा खर्च येतो. मग आता एका ट्रे तयार करण्यासाठी किती खर्च येतो, तर एका ट्रे तयार करण्यासाठी आपल्याला साधारणपणे 70 रुपये एवढा खर्च येतो. मग एका ट्रे मधून आपल्याला उत्पन्न किती भेटतं, तर एका ट्रे मधून आपल्याला 200 ग्रॅम एवढे मायक्रोग्रीन्स आपल्याला भेटतात. मायक्रोग्रीन्स व्यवसायात नफा अनेक घटकांवरती अवलंबून असतो, त्यामध्ये उत्पन्नाचा दर्जा, ग्राहकांचा विश्वास, नियमित पुरवठा, योग्य पॅकिंग, वेळेवर वितरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य बाजारपेठ. आधी उत्पादन करून नंतर ग्राहक शोधू लागतात ही चूक टाळावी. पहिल्यांदा आपण एक ग्राहक शोधले पाहिजेत आणि त्यानुसार आपले ट्रे केले पाहिजेत, कारण मायक्रोग्रीन्स हे जास्तीत जास्त आपण काढणी केल्यानंतर 1 ते 2 दिवस बाहेर राहू शकतं. याच्यासाठी आपल्याला मार्केट पहिलं शोधलं पाहिजे आणि त्यानुसार आपण तेवढ्या ट्रेज मध्ये मायक्रोग्रीन्स केले पाहिजेत. आता यामध्ये मूल्यवर्धनाची संधी काय आहे, तर आजच्या ग्राहकाला केवळ उत्पादन नको असते तर सुविधा देखील अपेक्षित असतात, त्यामुळे विविध प्रकारचे सलाड मिक्स तयार करता येतात. मेथी, मुळा, ब्रोकोली याचे मिश्रण करता येते किंवा कट अँड रेडी टू ईट पॅक बनवू शकतो, किंवा यामध्ये आपण गिफ्ट बॉक्सेस तयार करू शकतो, किंवा ह्याचे काही ग्रोथ किट तयार करून तेही आपण विक्री करू शकतो. आता यामध्ये मायक्रोग्रीन्स व्यवसायामध्ये सामान्य चुका कोणत्या टाळाव्यात, तर पहिल्यांदा म्हणजे अतिदाट पेरणी करू नये, जास्त पाणी देणे टाळावे, अस्वच्छता ठेवू नये, शक्यतो सगळे ट्रे जे आहेत ते प्रत्येक चक्रानंतर आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आहेत. आता उत्पादनापेक्षा बाजारपेठ अधिक महत्वाची आहे. जे पिकते ते विकत नाही, जे विकते तेच पिकवावे, ही म्हण मायक्रोग्रीन्स व्यवसायाला तंतोतंत लागू होते. मायक्रोग्रीन हे रोजच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर

0: विकले जाणारे पारंपरिक उत्पादन नाही, यासाठी विशिष्ट ग्राहक वर्ग असतो. त्यामुळं उत्पादन सुरू करण्यापूर्वी संभाव्य ग्राहकाची यादी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. मायक्रोग्रीन्सचे प्रमुख ग्राहक कोण असतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रोग्रीन्सचे ग्राहक म्हणजे रेस्टॉरंट, हेल्थ कॅफे, ऑर्गॅनिक स्टोअर्स, सुपर मार्केट, फळभाजी विक्री केंद्र, आहार तज्ज्ञ, जिम आणि फिटनेस सेंटर, हॉस्पिटल कॅन्टीन किंवा कॉर्पोरेट कॅफेटेरिया. या सर्वांमध्ये ग्राहकांची वर्षभर ताजा आणि दर्जेदार माल हवा असतो. त्यामुळे नियमित पुरवठा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरते. आता याच्या व्यतिरिक्त आपण काही विविध ॲप्सवरती, सोशल मीडियावरती सुद्धा आपण ह्याची जाहिरात करू शकतो आणि त्यावरही आपण याला विकू शकतो. अजून आपण यामध्ये काय करू शकतो, तर दररोज किंवा दर आठवड्याला ताजे मायक्रोग्रीन्स हवे असणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा ग्राहकांसाठी सदस्य पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आठवड्यातून 2 वेळा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम मायक्रोग्रीन्स घरपोच देण्यासाठी योजना तयार करता येते. यामुळे ग्राहकाला नियमित पुरवठा मिळतो आणि उत्पादकाला निश्चित उत्पन्नाची खात्री देखील मिळते. आता मायक्रोग्रीन्सवरती लेबलिंग करणे अतिशय आवश्यक आहे. आणि याच्यावर कोणती माहिती आपण नमूद केली पाहिजे, तर काढणीची तारीख, त्यानंतर थंड ठेवा अशी सूचना देखील आपण त्यावर दिली पाहिजे. उत्पादकाचे नाव आणि संपर्क नंबर, बॅच क्रमांक, हेच माहिती आपण त्यावर द्यायला पाहिजे. आता मायक्रोग्रीन्सची किंमत कशी ठरवावी? शेतकरी मित्रांनो, अनेकदा उत्पादक इतरांचा दर पाहून स्वतःची दर ठरवतात, परंतु योग्य पद्धत वेगळी आहे. किंमत ठरवताना बाबींचा विचार करावा. बियाण्यांचा खर्च, कोकोपीट आणि इतर वाढीचे माध्यम, ट्रे, साहित्य, पॅकिंग, वाहतूक, मजुरी आणि अपेक्षित नफा, या सर्व खर्चांचा विचार करून विक्री दर निश्चित करावा. फक्त स्वस्त विक्री करण्यापेक्षा उत्कृष्ट गुणवत्ता आणि सेवा देणे हे अधिक महत्वाचे असते. शक्यतो मायक्रोग्रीन्स बाहेर 50 ग्रॅम हे 120 रुपये एवढी ह्याची किंमत असते. ग्राहक टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येक वेळी एकसारखी गुणवत्ता द्यावी, वेळेवर पुरवठा करावा, ग्राहकांच्या सूचनेकडे लक्ष द्यावे. आता मायक्रोग्रीन्समध्ये आपल्याला भविष्यात काय अजून संधी आहेत? तर आज जगभरात आरोग्यदायी अन्न पदार्थांची मागणी सातत्याने वाढत आहे. शहरीकरण वाढत आहे. लहान जागेत शेती करण्याची गरज निर्माण होत आहे. लोक संतुलित आणि पोषणयुक्त आहाराकडे वळत आहेत. या सर्व बदलांमुळे मायक्रोग्रीन उत्पादनाला भविष्यात मोठी संधी उपलब्ध आहे. आता आपल्याला शेवटच्या काही सूचना अशा आहेत की नेहमी दर्जेदार आणि सुरक्षित बियाणे वापरा. जागेला नेहमी स्वच्छ ठेवा. पाणी आणि आर्द्रतेचे योग्य व्यवस्थापन करा. काढणी योग्य अवस्थेत करावी. आकर्षक आणि सुरक्षित पॅकिंग अधिक ग्राहक निश्चित करा आणि नंतरच उत्पादन वाढवा. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमी मोठ्या भांडवलाची गरज नसते. गरज असते ती योग्य कल्पनेची, सातत्यपूर्ण मेहनतीची आणि गुणवत्तेवरील विश्वासाची. या सकारात्मक विचारांनी आपण मायक्रोग्रीन्सचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. धन्यवाद.
1: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सोनाली गोगले यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारण श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता एक निवेदन. हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयी शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन

वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 02245151434 आणि 45151435. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रमात सेंद्रिय शेती यशोगाथा यामध्ये दिव्या गोष्टे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आता मात्र माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: चालणे।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोत्यहो, ठीक 8 वाजता जपान इथं संपन्न होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 उद्घाटन समारोहाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: हैं तभी उनको समझ में आता है कि दूसरे देशों के एथलीट्स कितना अच्छा कर रहे हैं। तो इंटरनेशनल एक्सपोजर में मुझे बताते हुए खुशी है कि जो बजट है वो इस साल का कुछ सिर्फ एशियन गेम्स के लिए कुछ 40 करोड़ रुपए का था। अलग अलग एथलीट्स अलग अलग जगहों में जाके ट्रेन किया, जैसे एथलेटिक्स वाले थे वो यूएसए में बहुत लंबे समय तक रहे, पोलैंड में रहे, स्पाला में। टेनिस के जो बच्चे थे उनको भी हमने भेजा सियोल साउथ कोरिया में, वेटलिफ्टिंग वाले बर्मिंगहम में थे, रेसलिंग रशिया और उज्बेकिस्तान क्योंकि स्पारिंग पार्टनर वहां पे सबसे ज्यादा बढ़िया मिलता है, शूटिंग वाले इटली में थे। तो इस तरह से बहुत सारे जो बच्चे हैं वो इंटरनेशनली अपने आप को ट्रेन कर रहे थे। और जब हम कहे कि इंटरनेशनली ट्रेन कर रहे थे, क्या इसका मतलब है कि भारत में ट्रेनिंग अच्छी नहीं है? बात वो नहीं है, बात हमेशा यही होती है कि इंटरनेशनली ट्रेन करते हैं तो हर एक देश के एथलीट के साथ वो मुकाबला करते हैं और वो उनको वो कॉन्फिडेंस देती है कि एक मल्टीनेशनल स्पोर्टिंग इकोसिस्टम में जाके वो परफॉर्म कर पाए। एथलीट के लिए कोच एक बहुत अहम हिस्सा, सबसे अहम हिस्सा हम कह सकते हैं, क्योंकि इक्विपमेंट, डाइट, फॉरेन एक्सपोजर सब कुछ एक जगह पर, जो कोचिंग है वो अगर उनको सही नहीं मिले फिर चाहे आप उन्हें कहीं भी भेज दे वो उस तरह का टेक्निक वो सीख नहीं पाएंगे, वो परफॉर्म नहीं कर पाएंगे। तो हमारे जो साइकी कोचेस है, जो इंडियन कोचेस है, वो तो उनको ट्रेन पूरे साल कर ही रहे हैं, पर साथ में हम लोग इस बार 50 से ज्यादा फॉरेन कोचेस लेके आए हैं, जिसमें से मान लीजिए 14 जो है वो एथलेटिक्स में है। कारण उसका यही था कि फॉरेन कोचेस, जस्ट लाइक फॉरेन एक्सपोजर, जब वो लोग जाके इंटरनेशनल खिलाड़ियों के साथ खेलते हैं तो उनको कॉन्फिडेंस मिलता है। फॉरेन कोचेस उनके इंटरनेशनल टेक्निक्स लेके आते हैं और इस तरह से चूज किया जाता है कि जिस देश का जो कोच सबसे अच्छा है इन अ पर्टिकुलर डिसिप्लिन उनको हम लेके आते हैं। तो इस तरह से मुझे लगता है कि फॉरेन कोचेस का एक अहम भूमिका इस बार भी रहेगा।
1: और एक सवाल ये भी तो होता है कि इस बार हमने खिलाड़ियों को वैसी कंडीशंस दी ट्रेनिंग के लिए जैसा कंडीशन हमें आईची नागोया में मिलेगा खिलाड़ियों को अपना खेल प्रदर्शित करने के लिए, और ठहरने के भी कुछ ऐसे इंतजाम किए गए जैसे कंटेनर में और क्रूज में ठहराने की जो व्यवस्था है जापान में, उस पर भी काफी कुछ किया गया।
0: देखिए, एथलीट का जो मेंटल स्टेटस है ना वो हमेशा डिसाइड करती है एथलीट का परफॉर्मेंस, क्योंकि वही बात है कि हम एग्जाम के लिए पूरे प्रिपेयर होके तो गए पर एग्जामिनेशन हॉल में अगर मान लीजिए बहुत गर्मी हो या इस तरह का कुछ सिचुएशन हो जहाँ पे हम लिख ही नहीं पा रहे हैं पेपर, उसी पे हमारा ध्यान चला जाए तो हम शायद परफॉर्म ही नहीं कर पाएंगे। तो एथलीट के लिए भी चीज वही है। हमें पता था बहुत पहले से कि नगोया के कुछ बहुत यूनिक चैलेंजेस रहेंगे। नगोया बहुत ज्यादा कोई बड़ा शहर नहीं है, एक इंडस्ट्रियल हब है, और नगोया के लिए भी इतने सारे एथलीट्स को एक साथ रखना वो थोड़ा सा डिफिकल्ट था। उन्होंने पहले ही बोला था कि होटल्स हमारे पास इनफ नहीं है, तो हम इसलिए जो एथलीट्स है उनको कंटेनर्स में रखेंगे, हट्स में रखेंगे, क्रूजेस में रखेंगे। तो ये जैसे ही हम लोगों को पता चला तो हमें लगा कि ये बहुत जरूरी है कि एथलीट को भी हम वो ट्रेनिंग दे कि उस सिचुएशन में जाके उनको ये ना लगे कि ये मेरी बेड बहुत छोटी है, मुझे यहाँ बहुत घुटन हो रही है कंटेनर के अंदर, तो वही सोच सोच के उनका जो परफॉर्मेंस है वो बिगड़ जाए। इसलिए साई बेंगलुरु का जो मेन सेंटर है एथलेटिक्स और बहुत सारे वहां पे प्रशिक्षण होते हैं, पटियाला आप जानते हैं बॉक्सिंग, रेसलिंग, वेट लिफ्टिंग और कुछ एथलेटिक्स के भी वहाँ पे एथलीट्स हैं, ये दो मेन जगहों में हमने कंटेनर्स बनाए जो एकदम उसी स्पेसिफिकेशन का था जो उनको जापान में मिलेगा। तो बेड्स थोड़ी छोटी थी, चलने फिरने का जगह थोड़ा छोटा था, पर हमने उनको इस तरह से ट्रेन किया ताकि उनको उन्हीं कंटेनर्स में उनको रखा गया, वही वो लोग सोते थे, वही वो लोग जो अपना है उठ के जो थोड़ा सा वार्म अप करना होता है कभी तो वो सब वो लोग वहाँ पे करते थे, ताकि वहाँ पहुँच के उनको नहीं लगे कि अरे ये हम कहाँ आ गए।
1: हेमिका, स्टूडियो में आने के लिए, आकाशवाणी से बातचीत के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया।
0: बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू।
1: एशियन गेम्स में पदकों की जद्दोजहद में आगे निकलने के लिए मुकाबले शुरू हो चुके हैं। औपचारिक उद्घाटन में सिर्फ कुछ घंटे बाकी रह गए हैं, फिर मेडल टेबल में देशों और खिलाड़ियों के नाम दर्ज होने शुरू हो जाएंगे। उम्मीद है पदकों की सूची में भारत का नाम भी शीर्ष देशों में शुमार होगा। एशियाई खेलों पर विशेष कार्यक्रम के साथ कल रात 10 बजे हम फिर हाजिर होंगे। फिलहाल प्रोग्राम के प्रोड्यूसर शहनवाज खान, एडिटर वंदना भारद्वाज, स्वाति और मोहम्मद शाहिद आजमी की रिपोर्ट के साथ धर्मेंद्र मणि राजेश को दीजिए अनुमति। नमस्कार।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 होत आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
3: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जीच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही देश प्रादेशिक शांती, सुरक्षा आणि स्थिरता बळकट करण्याच्या उद्देशानं सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. तसंच पश्चिम आशियातल्या घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली. ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य सेवांसह इतर क्षेत्रात दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. अमिरातीच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्री मोदी यांना यशस्वी ब्रिक्स आयोजनाबद्दल तसंच जन्मदिनाबद्दल शुभेच्छाही दिल्या. सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे आणि लाल समुद्रात वाढत असलेल्या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. यासारख्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते आणि ते अस्वीकारार्ह असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. 1991 भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार समुद्रात दोन देशांच्या जहाजांमध्ये किमान 3 नॉटिकल मैलाचं अंतर अपेक्षित आहे. पाकिस्तानच्या PNS हुनेन या जहाजानं या कराराचं उल्लंघन करून INS कोलकाता या भारतीय जहाजाला परवा धडक दिली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पाकिस्तानला समज दिल्याचं ते म्हणाले. यात भारतीय जहाजाला काहीही नुकसान झालेलं नाही. या प्रकरणी पाकिस्ताननं केलेले आरोप जयस्वाल यांनी फेटाळून लावले. अमेरिकेनं रशिया आणि इराणवर निर्बंध लादण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होणारे विपरीत परिणाम अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहेत. देशहित आणि देशातल्या नागरिकांची गरज पाहून भारत विविध देशांकडून कच्चं तेल खरेदी करत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 जास्त तरुणांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20व्या रोजगार मेळाव्यात उद्या नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबई ठाण्यासह देशभरात विविध ठिकाणी 45 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधितही करतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान निर्मिती कंपनीनं आज तेजसचं 2 आसनी प्रशिक्षण विमान आणि HTT-40 हे मूलभूत प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केलं. बंगळुरू इथं झालेल्या या हस्तांतरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी सांगितलं,
4: आज हम एक साथ 3 इम्पॉर्टेंट अचीवमेंट्स के साक्षी बने हैं. पहला, इंडिजिनसली डिजाइन्ड एंड डेवलप्ड थ्रू अ नेक्स्ट जनरेशन सिविल हेलीकॉप्टर को DGCA द्वारा टाइप सर्टिफिकेशन प्रदान कर हैंड ओवर किया गया है. दूसरा, LCA फाइनल ऑपरेशनल क्लियरेंस ट्रेनर के अंतिम बैच को इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है. और तीसरा, 40 बेसिक ट्रेनर सीरीज प्रोडक्शन का पहला एयरक्राफ्ट इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है.
3: HTT-40 विमानाला राजनाथ सिंह यांनी अंकुर असं नाव दिलं. यावेळी HALनं सार्वजनिक क्षेत्रातल्या पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर सुपूर्द केली. HAL 2034 भारतीय हवाई दलाला 29 2 आसनी प्रशिक्षण विमानं तसंच संरक्षण मंत्रालयाला 70 HTT-40 विमानं पुरवणार आहे. संपूर्ण मद्यबंदीमुळे अनेकदा मद्याचा व्यापार लपून छपून चालवला जातो असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र पॉयझन रूल्स अर्थात राज्य शासनाच्या विषाबाबतच्या नियमांमधल्या काही तरतुदी रद्द केल्या. या तरतुदीनुसार विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी औषध उत्पादक नसलेल्या मेथेनॉल विकण्यापूर्वी त्यात विशिष्ट रंग आणि कडूचव आणणारे घटक मिसळणं अनिवार्य होतं. मात्र हे निर्बंध मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारं असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KVinod Chandran यांच्या पीठानं हा निर्णय दिला. विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध उपाययोजना सुचवल्या. तसंच भेसळयुक्त मद्याचं बेकायदेशीर उत्पादन, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयावर आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन केलं. FSSAI नेस्ले कंपनीच्या लहान बालकांसाठीच्या उत्पादनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नान एक्सेला प्रो स्टेज 1, लॅक्टोजन प्रो 1 आणि फॉलो फॉर्म्युला उत्पादनाच्या विरोधात ही कारवाई आहे. यातले काही पदार्थ पचनाला सोपे असल्याचा दावा नेस्ले कंपनीनं केला आहे. हे अन्न सुरक्षेच्या संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन असल्यानं FSSAI नेस्लेकडून खुलासा मागवला आहे. तर देशातल्या सर्व कायद्यांचं पालन काटेकोरपणे केलं जात असल्याचं नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं काल पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली होती. ममता बॅनर्जी गटाच्या नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार संचिता प्रधांडे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संचिता यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता ममता बॅनर्जी गटाचा एकही उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवडणूक झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी काल सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या कुहाट जिल्ह्यात आज एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात 16 पोलिसांसह 21 जण ठार तर 78 जण जखमी झाले. आत्मघातकी हल्लेखोरानं आपलं वाहन मशिदीच्या भिंतीवर धडकवून स्फोट घडवला. त्यानंतर दहशतवादी आणि पोलिसांनी गोळीबारही केला. इत्तेहाद अल मुजाहिद्दीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपान संघाचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून दिलेल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या, 9 News@9 या इंग्रजी बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

सो तेव्हा आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार प्रभाकर काळे यांचं गायन राग गौड मल्हार. सात संगत याप्रमाणे: तबला संदेश पोपटकर आणि हार्मोनियम संदीप गुरमुले. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत काहे हो हमसो प्रीतम. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत कारी बदरिया घिर घिर आए. ऐकूया कलाकार प्रभाकर काळे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात कलाकार प्रभाकर काळे यांनी गायलेला राग गौड मल्हार. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांनी केली होती तर हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग केदार, तबला साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियमची साथ अतुल फडके यांची आहे. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत बरखा रुतकी. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत कान्हारे नंद नंदन. ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांनी गायलेला राग केदारा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रकाश संगीत यांनी गायलेला राग केदार ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरे यांची आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11 वाजत आहेत, ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते हो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 11:11 झाली आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशत ढगाळलेलं होतं, तसंच हलका पाऊस झाला. कुलाबा वेधशाळेनं रात्री 10:30 दिलेल्या नोंदीनुसार कुलाबा इथं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सांताक्रूज इथं कमाल 31 आणि किमान 27 इतकं नोंदवण्यात आलं. हवेतली सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 78% तर सांताक्रूज इथं 82% इतकी नोंदवण्यात आली. सांताक्रूज इथं 2.2 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळलेलं असण्याची शक्यता, तसंच हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस आणि 27

डिग्री सेल्सिअस एवढं असेल. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं हे गीत, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मंगलानाथ यांच्या स्वरात. यशवंत देव यांचं हे गीत आहे, संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत संदीप खरे यांचं. सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही। जसा गंध निघतो हवेचा प्रवासा, जसा गंध निघतो हवेचा प्रवासा, न कुठले नकाशे ना अनुमान काही।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. मंगेश पाडगावकर यांची रचना आहे, पु ल देशपांडे यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन, राग हेमावती. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे शांतनू शुक्ला यांची. ऐकूयात तर पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन ऐकलं, राग हेमावती. त्यांना तबला साथ होती शांतनू शुक्ला यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमात ऐकूयात सुगम रियाज या मालेचा भाग 18.

0: नमस्कार श्रोते हो, मागील भागात आपण संगीतकार श्री कौशल इनामदार यांच्याशी संगीतातली चित्रमयता या विषयावर संवाद साधत होतो. आज सुद्धा आपण संगीतकार श्री कौशल इनामदार यांच्याशीच शब्दांना न्याय देणे या विषयावर चर्चा सुरू ठेवणार आहोत. आजचा विषय असेल शब्दांना न्याय देणे, यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत श्री कौशल इनामदार. नमस्कार कौशल.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आम्हाला शब्दांना न्याय देणे कशा तऱ्हेने संगीतकार हे तत्व वापरतात, हे सूत्र वापरतात, याबद्दल थोडंसं सांग.
1: काय की हा जरा मूलभूत प्रश्न आहे शब्दांना न्याय देणे. प्रश्न असा आहे की कोणी कोणाला न्याय द्यायचा. कवी तुमच्याकडे फिर्याद घेऊन आलाय का की माझ्या शब्दांना न्याय द्या. बरं, तो न्याय आहे हे कोणी ठरवायचं? कारण कवी असं कुठल्याही क्षणी म्हणू शकतो की हे माझं म्हणणंच नव्हतं, हे चुकीचं आहे.
0: कवीला अभिप्रेत असा अर्थ वेगळा असू
1: शकतो. तर तो कवी

0: अभिप्रेत असणारा अर्थ बरोबर आहे का? मग न्याय देणं म्हणजे काय? शब्दांना न्याय देणं म्हणजे काय? माझं असं एक सोपं तत्व आहे की कवितेच्या किंवा गीताच्या हातात तुम्ही आपलं बोट दिलं की जी कविता तुम्हाला जिथे फिरवून आणते त्यामुळे ती चाल आपोआप सहज आणि स्वाभाविक अशी होते, आणि मग सगळ्यांनाच न्याय अशी ही सिच्युएशन असते, संगीतकार, कवी आणि श्रोता. कारण तुम्ही शब्दांना ट्रीट करू शकता, तुम्ही शब्दांवर संस्कार करू शकता. शब्दांना न्याय देणारा संगीतकार कोणीच नसतो किंवा गायक, तो शब्दांवर आपले संस्कार करतो आणि मग शब्द त्यांना हवे तसे वागत असतात. की फक्त एक चाल देणं म्हणजे गाणं झालं का? तर नाही. ते गाणं आपल्याला त्याच्यावर संस्कार करावे लागतात, ते नर्चर करावं लागतं, हां, आणि मग त्याचं ते गाणं होत जातं हळूहळू. ते आणि चांगलं वागलं पुढे तर तुम्ही न्याय दिलात त्या गाण्याला, आणि ते फसलं कुठेतरी, तो न्याय त्याला मिळाला नाही किंवा तो तुमच्यावर सुद्धा झाला नाही.
1: पण तरी सुद्धा मला असं वाटतं की जेव्हा एखादी चाल तुला पटत नाही सांगितिक दृष्ट्या, तेव्हा त्याच्यात व्याकरणाचा काहीतरी भाग नक्कीच असतो की तुला ते व्याकरण दृष्ट्या पटत नाही की ही
0: बरोबर आहे,
1: की ही स्वराकृती अशी नसली पाहिजे किंवा काहीतरी वेगळी असली पाहिजे. तर त्यावेळी तुझं नेमकं त्यामागे तर्कशास्त्र काय असतं?
0: त्याच्यात दोन भाग आहेत. कधी कधी व्याकरण पटत नाही आणि कधी कधी एस्थेटिक सेन्स मानवत नाही दुसऱ्याचा, पण म्हणजे तो चुकीचा असतो असा अशातला भाग नाही. कारण कुठली तरी कविता वाचून तुझ्या मनात जे काय होईल ते माझ्या मनात होईल याच्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं, कधी कधी परस्पर विरोधी असू शकतं, आणि तरीही तुझं किंवा माझं त्याच्यात चुकलेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण हे तुम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवांवर, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यावर ते तुम्ही ठरवत असता. व्याकरण चुकलेलं असतं तिथे सर्धोपट्ट चुकलेलंच असतं.
1: एखादं उदाहरण आम्हाला सांगशील व्याकरण चुकीचं आहे चालीतलं असं जाणवणार?
0: हा, एक इंटरेस्टिंग उदाहरण याच्यातलं आहे, म्हणजे जनाबाईंचा एक अभंग आपल्या सगळ्यांच्या माहितीचा आहे की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तर याची चाल आपण नको देवराया अंत तापाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. तर ही फार एस्थेटिकली सुंदर चाल आहे, पण मी बऱ्याच वेळा विचार करतो की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, असं अभंगाचं मीटर तू पाहिलंस तर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्याच्या चरणामध्ये यमक येत. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तर गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी हे यमक इकडे वापरलं. किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया.
1: ती आणि ती, हा,
0: पण इथे असं का होतं की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, तर जनाबाई कशी चुकेल मीटरमध्ये असं माझ्या मनात आलं. म्हणून मी ते खूप शोधून बघितलं आणि नंतर मला कळलं की ते खरं आहे. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. तर आता समजा फुटो पाहे असेल खऱ्या कवितेमध्ये, तर नको देवराया अंत पाहुवाता, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. तर हे शब्दांवर अन्यायकारक नाही का होत? कारण प्राण फुटो पाहे आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे ती चालीमध्ये येत नाही. त्यामुळे संगीतकारांनी आपल्या सोयीने हे शब्द बदलले. पण समजा हे खरे शब्द असते तर ही चाल चुकीची ठरली असते.
1: त्यातली भावना
0: नेमकी नाही. आणि मग तुम्हाला कळतं की पुढे जे आहे की हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी आले, मज लागे जाहले तैसे देवा. याला चाल करायची असेल

0: मग ही चाल व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जास्त बरोबर आहे.
1: त्यातली भावना व्यक्त होण्यामध्ये
0: तर त्यातला एस्थेटिक सेन्स चांगलाच आहे. म्हणजे चाल तुम्ही म्हणायला गेला तर ती सुंदरच आहे, पण ती चाल चुकलेली आहे शब्दांच्या दृष्टिकोनातून.
1: कौशल, आम्हाला असं सांग की शब्दांना न्याय देताना दरवेळी त्या शब्दाचा अर्थच स्पष्ट झाला पाहिजे चालीतून, असा आग्रह धरणं योग्य आहे का? आणि जर शब्दाचा अर्थ स्पष्ट चालीतून नाही करायचा तर मग संगीतकारांनी चाल लावताना काय करायचं?
0: याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण थोडंसं बोललो होतो, त्याचंच हे एक्सटेन्शन आहे की दरवेळी शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे असं नाही, पण कधी कधी त्या शब्द समूहाचा एक, म्हणजे उदाहरणार्थ मदन मोहनचं गाणं आहे की मायरी मैं कासे कहूं पीड अपने जिया के, मी कसं सांगू तुला हे जे आहे, तर याच्यात बिटवीन द लाईन्स हा अर्थ काय आहे. बऱ्याचदा संगीताचं काम हे कवितेच्या ओळींमध्ये जे काय भावना आहे त्यातले पदर उघडून दाखवण्याचं काम हे संगीत करतं. तर मैं कासे कहूं, मी कसं सांगू, याच्यातला जो एक अभिप्रेत अर्थ आहे तो असा आहे की मी नाही सांगू शकत. ज्यामुळे ते गाताना याला शब्दाला ट्रीटमेंट देताना की मायरी मैं कसे कहूं फक्त असं गात नाही गायक, तर गायक मायरी मैं कसे कहूं.

0: आता मी तुला कसं सांगू, म्हणजे मी नाही सांगू शकत. तर याच्यातला जो हा पदर आहे तो उलगडून दाखवतो गायक आणि असं तऱ्हेने शब्दांना ट्रीट करतो. त्यामुळे फक्त शब्द जे सांगतायत फक्त तेवढं नाही तर त्याच्या आजूबाजूचा थोडा अवतलचा भोवतलचा असा अख्खा तो सगळा प्रदेश हे तुम्हाला संगीताच्या माध्यमातून दाखवण्यात.
1: कौशल, आम्हाला असं सांग की शब्दांना न्याय देतानाच दरवेळेला शब्दातला व्याकरण किंवा शब्दातला साऊंड सांभाळणं या पलीकडे सुद्धा काही व्हॅल्यू ॲडिशन्स गाण्यामध्ये होत असतात संगीतकाराकडून, तर या कशा प्रकारच्या व्हॅल्यू ॲडिशन्स असतात?
0: या अनेक प्रकारच्या व्हॅल्यू ॲडिशन्स असू शकतात. म्हणजे कधी कधी त्या स्वरसमूहातनं येतात, एखाद्या स्वरसंगतीमधनं येतात, कधी कधी संगीतकार सिलेबल्स त्याच्यात टाकतो, ध्वनी टाकतो, व्होकल ध्वनी असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ ये जवानी है दिवानी या गाण्यामध्ये हा ये जवानी असं आर डी बर्मननी त्याच्यामध्ये तो हा हे टाकल्यामुळे त्या गाण्यातली एनर्जी, त्यातलं तारुण्य,
1: त्यातला जोम त्याने चांगला,
0: त्यातला जोम हा सगळा त्या एका सिलेबल मुळे बाहेर येतो.
1: त्यामुळे मूळ कविता हा नसून सुद्धा त्याची

0: थोडके। आता पुन्हा हे खास चित्रपट संगीताचं एक हे उदाहरण आहे, कारण गायक
1: व्हॅल्यू एडिशन आहे,
0: हा गायक किंवा संगीतकार नाही गात आहे, ते पात्र गात आहे आणि त्या पात्राचं काय म्हणून एक कॅरेक्टर आहे ते त्या गाण्यामधनं आलं पाहिजे।
1: दुसरं आम्हाला असं सांग की एखादा शब्द जेव्हा कवितेत महत्वाचा असतो की तो शब्द संगीतकाराला अधिक चांगल्या पद्धतीने ट्रीट करावा असं वाटतो, तेव्हा संगीतकार यामध्ये कशा तऱ्हेचं तत्व वापरतो किंवा एखादी भावना असते ती भावना अधोरेखित कशा तऱ्हेने संगीतकार करतो।
0: पुन्हा याच्यात संगीतकार हा श्रोत्याच्या असोसिएशन्सचा फायदा करून घेतो, प्रत्येक स्वरसंगतीचा एक काहीतरी एक आपल्यावर पिढीजात परिणाम होत असतो किंवा त्याचं एक आपल्या मनावर एक कंडिशनिंग झालं असतं, मग त्या कंडिशनिंगचा फायदा तो दोन्ही तऱ्हेने घेता येतो की कधी कधी त्याला कंडिशनिंगला छेद देऊन आणि कधी कधी त्या कंडिशनिंगचा वापर करून आणि एक शब्द त्याप्रमाणे ट्रीट करणं। म्हणजे तुम्हाला एक गुलाम अलीच्या गझलेमधला भाग दाखवतो, गुलाम अलीच्या एका गाण्यातलं हे उदाहरण आहे, याच्यात एक उर्दू मधला फार इंटरेस्टिंग शब्द आलाय म्हणजे तन्हाइया, तन्हाईचं अनेकवचन म्हणजे एकटेपणाचं अनेकवचन, तर हा शब्द प्रयोगच मुळात एक इंटरेस्टिंग आहे। त्याच्यात तो कसा आणखीन तो ट्रीट करून तुम्हाला तो अधोरेखित करतो, तर ये

0: पटकन तुमच्या मनात एक वातावरण तयार होतं. शिवाय तू बघितलंस की ही भैरवीचे सूरज आहे, ज्यात भैरवीत पंजाबची अनेक लोकगीतात, त्यामुळे पंजाबी माती, तो पंजाबचा सगळा प्रदेश, तो तुमच्या डोळ्यासमोर पटकन उभा राहतो. ही सगळी जॉग्रफी, तिकडचं कल्चर, हे तुमच्या ह्याच्यात एका छोट्या स्वरसमूहामध्ये तुमच्यापर्यंत पोचवलेलं असतं, शब्दांना ट्रीट करून किंवा शब्दांवर आपले चालीचे संस्कार करून.
1: कौशल, आम्हाला असं सांग की शब्दांना न्याय देणे या विषयावर आपण आता बोलतोय, की शब्दांना, समजा तुला कधी एखादं वृत्त 7 मात्रांचं असेल किंवा एखादं खेमट्याचं वृत्त असेल, तर शब्दांना न्याय देणे याचा अर्थ त्या वृत्तालाही न्याय देणे किंवा त्या वृत्ताशीही इमान राखणे, हे तुला अभिप्रेत आहे का? की त्यातलं लघु गुरुत्व सांभाळलं जाणं हे तुला महत्वाचं वाटतं का?
0: हा, आता नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये तू म्हणतोयस ते बरोबर आहे की
1: लघुत्व आणि
0: लघुत्व गुरुत्व
1: सांभाळलं गेलं पाहिजे,
0: सांभाळलं गेलं पाहिजे. पण त्याच्या एक्सेप्शनमध्ये, समजा एक्सेप्शन असं झालं की नाही पाळलं गेलं आणि त्याच्यातनं काही मला वेगळा अनुभव मिळत असेल किंवा त्याच्यातनं काही वेगळं सांगायचं असेल, तर मला वाटतं की जसा कवींना तो क्रिएटिव्ह लायसन्स दिलेला आहे तसं संगीतकारालाही द्यायला काही हरकत नाही. कवींनी तो क्रिएटिव्ह लायसन्स बऱ्याचदा घेतलेला आहे की ऱ्हस्व शब्द दीर्घ केलेत किंवा दीर्घ शब्द हे ऱ्हस्व केले,
1: मर्डेकरांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे,
0: सगळ्यांनीच केलेलं आहे, करावेच लागतात वृत्तासाठी म्हणून. पण तसं करायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ मोगरा फुलला हे गाणं आपण बघू की मोगरा फुलला, तर याच्यात मोगरा फुलला मधला जो फू आहे तो थोडा दीर्घ झालेला आहे, जो फुलला मधला ऱ्हस्व आहे आणि लिहिलेला पण ऱ्हस्व आहे, तरीही संगीतकाराने पण
1: फुल

0: फुलण्याचाच एक तो जो पिरियड जायला हवा फुलण्यात तो काय एकदम पॉपआउट झाला नाही कळीत ना, तर ते दाखवण्यासाठी हा क्रिएटिव्ह लायसन्स घेतला तरी काही हरकत नाही. हा त्यांनी घेतल्यामुळे मला काहीतरी एक विशिष्ट अनुभव संगीतकाराला त्याच्यातनं पोचवायचा होता, तो मला मिळाला. आणि तो मिळाला नाही तरी चालेल, तो संगीतकाराला पोचवायचा होता हे महत्वाचं.
1: व्याकरण दृष्ट्या सारखंच बघणं काही अगदी गरजेचं नाही असं तुला,
0: काही गरजेचं
1: त्यातला त्यातून मिळणारा अनुभव
0: बरोबर
1: महत्वाचा आहे.
0: राईट
1: कौशल, आम्हाला असं सांग की लघु गुरुत्व आपण बघितलं, पण शब्दांमध्ये जे काही विराम आहेत ते जसेच्या तसे असणं तुला आवश्यक वाटतं का? उदाहरणार्थ मी तुला प्रश्न स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देईन की हवा में उडता जाय मुरलाल दुपट्टा मलमल काजी मुरलाल दुपट्टा मलमल काजी मुरलाल दुपट्टा मलमल. आता ह्यातलं जे वाक्य आहे की हवा में उडता जाय मुरलाल दुपट्टा मलमल का, इथे विराम असला पाहिजे जी मोरा लाल दुपट्टा मलमल का. हा विराम चालीत आलेला नाही. मुरलाल दुपट्टा मलमल काजी मुरलाल दुपट्टा मलमल असं जोडलं गेलं ते, आणि त्यातून एक काजी मोरा असं त्यातला एक यतिभंगामुळे एक चुकीचा साऊंड आपल्याला सारखा ऐकायला येतो, परंतु चाल गोड असल्यामुळे इथे लक्ष जात नाही श्रोत्याचं. तुला असं वाटतं का की हे इथे काही वेगळ्या तऱ्हेने ही स्पेस दाखवता आली असती किंवा ही चुकीचं आहे असं तू म्हणशील का?
0: चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, कारण पॉसिबिलिटीज 100 असतात. त्यातली संगीतकार आपल्या एस्थेटिक सेन्सप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या कुवतीप्रमाणे त्या जागा भरत असतो. कधी कधी ते काही लोकांना खटकण्याची शक्यता आहे, पण ही कुठल्याही चालीमध्ये ही शक्यता राहतेच.
1: चूक बरोबर हे प्रत्येकाचं सापेक्ष आहे कलेच्या बाबतीत,
0: त्यामुळे ती चुकीचं आहे असं नाही. हे उलट आपलं संगीताचं क्षेत्र जास्त समृद्ध करतंय, कारण तुला काही त्याच्यातनं वेगळी पॉसिबिलिटी जाणवत असेल तर तसं तू करण्याची मुभा आपल्याकडे आहेच. त्यामुळे कधी कधी ते जू म्हणतोस तसा यतिभंग होतो कधी कधी, पण त्याच्यामुळे एक वेगळी एस्थेटिक क्वालिटी त्या गाण्याला लाभते. त्यामुळे हे कॅरेक्टर बद्दल जास्त सांगत असेल तर मला व्याकरणाची गरज वाटत नाही.
1: लाजून हसण्याचं उदाहरण सर्व परिचित,
0: लाजून हसणे हे स्वतः संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी मान्य केलेलं आहे की ते चुकलेलंच आहे.
1: बर,
0: हा की लाजून हसणे. दुसरी गोष्ट म्हणजे परत याच्यात काही दुसरा एस्थेटिकली सांगितलं गेलंय का, ला वेगळा टाकून त्याचा, तसं असेल तर हे जस्टिफायबल आहे, तसा नसेल तर हे जस्टिफायबल नाही.
1: कौशल, आज तू इथे आलास आणि आम्हाला शब्दांना न्याय देणे या विषयावर अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्यास, काही उदाहरणं दिलीस. अर्थात हा वेळ अतिशय थोडा आहे आणि ही गप्पांची मैफल आपल्याला संपवावी लागते, परंतु आम्हाला अतिशय सुंदर छान उदाहरणं टिपता आली तुझ्याकडनं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुझे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात सुगम रियाज या मालेचा भाग 18 ऐकलात. लेखक मिथिलेश पाटणकर, सादरकर्ते महेश केळुसकर.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. कवी संजीव यांची ही रचना आहे. बाळ पळसुले यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे जखमी वाघीण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उत्तरा केळकर आणि अच्युत ठाकूर.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. या चित्रपटातून नंदेश उमप यांच्या स्वरात गुरु ठाकूर आणि अद्यंत दास यांची ही रचना, संगीत अजित समीर आणि अतुल यांचं.

शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड तळ पायतळ, फौजा फाटालाई बक्कळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, खेचित खानाची

0: आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुणार, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा अशा वाघिणीचा त्योच्छावा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला अंठरल्याप्रमाणे.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचा 1 वाजला आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात

कार्यक्रमात ऐकणार आहोत शिवानी हळदीपूर यांचं उपशास्त्रीय गायन राग काफी ठुमरी भैरवी दादरा. त्यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. ऐकूयात तर शिवानी हळदीपूर यांनी गायलेला राग काफी ठुमरी भैरवी दादरा.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिवानी हळदीपूर यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. राग काफी ठुमरा भैरवी दादरा. त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचा 1:30 आहे। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष।
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग।
4: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या भागामध्ये आपण टाकणीची लावणी म्हणजे काय असतं ते पाहिलं। आपल्याला माहिती आहे की पेशवे काळानंतर पुढं ब्रिटिश काळातही वगाच्या लावण्या रचण्यात आलेल्या होत्या। पेशवे काळातल्या कथात्मक लावणीचा जो पुढं वग सादर झाला असेल किंवा नसेल हे आत्ता काही आपण ठाम सांगू शकत नाही, पण ब्रिटिश काळामध्ये पद्य स्वरूपामध्ये लिहिलेल्या कथात्मक लावण्या ज्या होत्या त्यावर मात्र वग सादर केला जात होता हे आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकतं। तमाशाफडामध्ये सादर झालेला पहिला वग म्हणजे मोहना बटाव हा वग होता। आणि मोहना बटाव हा जो वग होता तो उमाबाबू सावळजकर या तमाशा कलावंतानं लिहिलेला आहे। हा वग कसा होता, त्यामध्ये काय होतं हे जाणून घेऊया एका ढंगदार अशा लावणीनंतर। सुरुवातीची ही रचना आपण ऐकणार आहोत ती अनुराधा मराठे यांच्या आवाजातली आहे। शब्द जगदीश खेबुडकरांचे, संगीतकार प्रकाश देवाळे। अंबातोतापुरी।

या लावणीपूर्वी आपण बोलत होतो मोहना बटाव या वगाबद्दल, जो वग उमाबाबू सावळजकर यांनी लिहिला होता. तर त्याची कथा अशी होती, तासगाव तालुक्यातल्या

सावळज नावाच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये बाबाजी आणि कुंडलिक हे दोन दरोडेखोर राहत होते. गावाच्या पाटलानं त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केलेला, पण गावच्या शिलंगणात पाटलालाच बाबाजीची थप्पड खावी लागली होती. पुढं बाबाजी हा फरार होतो. चिडलेल्या पाटलानं बाबाजीच्या बायकोला आणि त्याच्या 10-11 वर्षाच्या पोराला उमाला गावाबाहेर हाकलून दिलं. मग बाबाजीच्या बायकोचे माहेर होतं ते भिलवडी, ती तिथं जाऊन राहिली आणि पोराला संभूकोष्ट्याकडं गुर राखायला ठेवलं. हा संभूकोष्टी त्यावेळेला अतिशय नावाजलेला भेदिक शाहीर होता. औदुंबराचा हैबती बुवा आणि भिलवडीचा संभूकोष्टी यांच्यात नेहमीच भेदिकचे सामने व्हायचे. संभूकोष्ट्यांच्या घरी रोज रात्री भेदिक गाणं गायलं जायचं. गोठ्यात जनावराच्या पलीकडं बसलेला उमा हे सगळं मन लावून ऐकायचा. फडातल्या भेदिक लावण्या, सवाल जबाब, त्यांच्या चाली, तो सगळं आपल्या मनात साठवायचा. दिवसभर गुरामागं फिरता फिरता रात्री ऐकलेल्या लावण्या तो गुणगुणायचा. हळूहळू तोही कविता करू लागला. पुढं बाबाजीनं दरोडेखोरी सोडून दिली आणि तो बायको पोराला घेऊन जयसिंगपूरजवळ नांदणी या गावी राहू लागला. पुढं उमाचं लग्न झालं, त्याला 1-2 मुलं झाली, पण उमाचा गाणी लिहिण्याचा छंद काही कमी झालेला नव्हता. संभूकोष्ट्यामुळं तो भेदिक गाणं गात असायचा. भेदिक लावण्या गायल्यानंतर मनोरंजनासाठी म्हणून एखादी कथात्मक लावणी म्हणण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसारच मोहना बटाव या लोककथेवर उमानं देखील पुढं एक कथात्मक लावणी लिहिली. याबद्दलच आपण अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायली आहे. अण्णासाहेब देऊळगावकरांची ही रचना संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, सध्या आपण बोलतोय मोहना बटाव या भागाबद्दल, जो उमा बाबू साबळजकर यांनी लिहिला होता आणि तोही एका लोककथेवरून लिहिला होता. जागरण गोंधळातून आख्यानं त्या काळामध्ये सादर केली जायची. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही असंच कथानाट्य सादर करावं असं उमाला वाटलं आणि मग या उमानं तमाशा फटामध्ये मोहना बटाव हा खेळ दाखवायला सुरुवात केली. असे खेळ तो गावोगावी करू लागला. त्याचा एक खेळ नांदणी गावच्या जत्रेत इतका गाजला की गावोगावी उमाचं नाव झालं. सावळजकरांनीही मोठ्या सन्मानानं त्याला आपल्या गावी परत नेलं. त्याच्या या तमाशा फडात त्याच्या जोडीला पेडचा बाबाजी मांग हा साथीदार होता. ही जोडी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात चांगलीच गाजत होती. एका अडाणी गुराखी पोरानं लिहिलेला आणि रंगवलेला वग आजही पद्य स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचं नाव अर्थातच मोहना बटाव असं आहे. हा वग काय आहे ते आपण बघणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती अपर्णा मयेकरणी सहकाऱ्यांनी गायलेली आहे. अंब कोळी यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सदाशिव गुज्जर यांनी.

मोहना बटाव या नावाचा जो वग लिहिला होता तर तो असा होता की तमाशाचा फड उभारलेला असतो आणि वगाला सुरुवात झालेली असते आणि शाहीर पुढं येऊन गाऊ लागतो. मोहना नारीचं रूप अनिवार, तनु सुकुमार आलाया भार, खाशी दिसण्यात उमेतवार, फिरवती हात छातीवर, भिव या दोन्ही चंद्राची कोर, तुटती तार, बावरी हरिण डोळ टवकार, चमकली वीज आसमानावर, बारीक पुतळी पट्ट्याची धार, मंजुळ बोलण चालण स्थिर, पाहत जगसार, अहमदनगरच्या मोहना नारीला. स्वरूपाची आवई गेली दूरवर, चोह देशावर घोर कैकाला, घोर कैकाला. अशी सौंदर्याची खाण असलेल्या अहमदनगरच्या राणीच्या रूपाचा बोलबाला चोहीकडे झालेला आहे.

सगळ्यांना तिच्यासाठी घोर लागलेला आहे. दिल्लीचे हस्तिनापूरचे व्यापारी सावकार 100 बैलाच्या पाठीवर मालाच्या गोण्या बांधून मजल दर मजल करत अहमदनगरच्या बाजाराला येतात. त्या व्यापाऱ्यांनी विहिरीजवळच्या आमराईत तळ ठोकलेला आहे, दावणीला बैल बांधलेले आहेत, उजेडासाठी झाडाला कंदील लटकवलेले आहेत. ते व्यापारी आपला व्यापार उरकण्यासाठी पेठेत जातात तेव्हा मोहना राणी देवीच्या दर्शनाला निघालेली असते आणि त्यावेळी तिचा साज शृंगार कसा आहे हे जाणून घेणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर. आता ऐकूया वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकरांची एक ढंगदार अशी लावणी, संगीतकार अशोक पत्की.

0: बरे, तर मग या लावणीबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष या कार्यक्रमात लावण्यरंग या मालेचा भाग 81 ऐकलात. सादर करते अभिराम सराफ, निर्मिती केंद्र, आकाशवाणी सोलापूर. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.
1: स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सध्या सणाचे दिवस आहेत आणि अशा वेळी मधुमेही व्यक्तींना गोड खावंसं वाटतं. गोड खाणं हे त्यांच्यासाठी गरजेचं पण असतं. तेव्हा काळजीपूर्वक गोड खाऊन आपली तब्येत कशी सांभाळावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अजय रोटे यांना. डॉक्टर अजय रोटे हे डायबेटोलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर अजय रोटे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: डॉक्टर, सणाच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
2: भारताला जगातील मधुमेही व्यक्तींची राजधानी असं संबोधलं जातं, कारण भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आढळून येतात. आपली जीवनशैली ही त्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली खास करून आणि आहारांमध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असणं हे पण त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आता सणासुदीचा दिवस आहे, त्या काळामध्ये आपला हर्षोल्लास खूप असतो, पण तो सगळा जो आनंद आहे तो फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्यामधला गोडवा वाढवायला पाहिजे, फक्त जेवणातला नाही. म्हणून गोडवा आपण कमी करूया पण आनंद नाही कमी करायचा. तर मधुमेही व्यक्तींनी आहाराबद्दल काय काळजी घ्यायची, थोडक्यात सांगायचं तर मधुमेही व्यक्तीने त्यांची रक्त शर्करा कायम नियंत्रणात ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहार, विहार, उपचार आणि विचार या 4 गोष्टी, आम्ही त्याला चतुसूत्री म्हणतो. आहाराचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. तर सण म्हणजे फक्त भरपूर खाणे असं नाही, तर समतोल राखून आनंद घेणे हे महत्वाचं. मधुमेह रुग्णांसाठी समतोल प्रत्येक गोष्टीचा खूप महत्वाचा असतो. नेहमी आहाराची वेळ आणि पद्धत नेहमी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा असला पाहिजे, तो सण असो किंवा काही असो. आहाराच्या वेळा आणि त्याची पद्धत ही सारखी असली पाहिजे. ताटामध्ये प्रत्येक वेळेस सण जरी असेल तर भाज्या, कोशिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आहारामध्ये कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्या प्रमाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. या कारणामुळे आपल्या व्यक्तींची रक्त शर्करा ही बरेचदा वाढलेली असते, अनियंत्रित असते. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये भाज्या, कोथिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश जास्त ठेवणं गरजेचं आहे. भात, पोळी, पुरी किंवा फराळ याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सगळं बंद करायचं असं नाही, पण ते नियंत्रणात चवीपुरता खाणं गरजेचं आहे. एकाच वेळेस अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोडे थोडे आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक खाणं, तर आपल्याला स्वतःची काळजी, स्वतःच डॉक्टर आणि स्वतः डायटिशियन राहायला पाहिजे. ताटात जेव्हा पदार्थ आपल्या समोर येतो किंवा आपल्याला कोणी वाढतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ही क्षमता आता आली पाहिजे की आपण त्याच्याकडे बघून अंदाज बांधला पाहिजे की याच्यामुळे माझ्या रक्त शर्करेवर काय परिणाम होऊ शकतो. याला आम्ही एम्पॉवरमेंट म्हणतो आणि ते आपण प्रयत्नपूर्वक करू शकतो. नुसतं बरं वाटतं म्हणून खात राहणे याच्यापेक्षा जाणीवपूर्वक खाणे हे खूप महत्वाचं आहे. सणाच्या दिवशी दिवसभर उपाशी राहायचं आणि रात्री भरपूर खायचं हे पण धोकादायक आहे. त्याच्यामुळे सुद्धा रक्त शर्करा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पाणी भरपूर पिणे गरजेचं आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. मधुमेह व्यक्तींमध्ये ते आणखीन जास्त गरज असते. तहान जर लागत असेल आपल्याला तर याचा अर्थ शरीराचं पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेलं आहे. तहान न लागता आपण पाणी पित राहणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. काय खातो इतकेच महत्वाचे नाही, तर किती खातो आणि कधी खातो हे पण महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, मिठाई किंवा हे गोड पदार्थ खाताना या मधुमेही व्यक्तींनी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मग
2: बरेचदा लोकांना मधुमेहाचं निदान झालं की आता गोड बंद, भात बंद, हे बंद, ते बंद, असं एक मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्याला गोड ह्या चवीची संकल्पना नसते. गोड ही जी चव आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे. म्हणजे नंतर आपल्याला ते समजतं की हे गोड आहे, ते चांगलं लागतं म्हणून आपण खातो. दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो, पहिला घास, त्या पहिल्या घासातच आपल्या जिभेवरच्या ज्या टेस्ट बड्स असतात गोडच्या, पूर्ण त्या सॅच्युरेट होऊन जातात. म्हणजे दुसऱ्या घास्याच्या पुढे तुम्ही जे काही खाता, कुठला गोड पदार्थ, त्याची चव आपल्याला कळत नाही. ते फक्त मानसिक समाधान म्हणून आपण खातो. म्हणून गोड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय, समजा तुमच्या समोर एखादा कोणी गुलाबजामून आणून ठेवला, आधी त्याच्याकडे छान बघा, त्याच्या वासाचा आस्वाद घ्या, लगेच खाण्याची घाई करू नका आणि मग छोटासा एखादा तुकडा त्याचा खा. कारण पहिल्या घासाने आपल्याला गोड खाण्याची जी इच्छा आहे त्याची संतृप्तता होऊन जाते. त्यानंतरचं जे खातो ते फक्त मानसिक समाधान आहे. म्हणून लिमिट करा. जर तेवढंच आपण खाऊन तिथे थांबू शकलो, कुठं थांबायचं मिठाईचा ब्रेक लावला तर आपल्याला त्याच्यानंतर शुगर वाढणार नाही. मधुमेह आहे म्हणून मिठाईला पूर्ण कायमचा निरोप देणे आवश्यक नाही. थोडस या प्रमाणामध्ये चवी पुरता जरूर खाऊ शकता. पोर्शन त्याला आम्ही म्हणतो की किती प्रमाणात तुम्ही खाता, छोटासा घास एखादा तुम्ही जरूर खाऊ शकता. आणि दुसरं की मिठाई पण खायची, परत गोड पेय पण प्यायचं, हे त्याच्यामुळे डबल, ह्याला आम्ही ग्लायसेमिक लोड म्हणतो. म्हणजे काय होतं की थोडस तुम्ही चवी पुरता खाणार, त्याच्या ऐवजी भरपूर खायचं आणि वरून गोड काहीतरी खायचं, याचा ज्यूस घ्या, त्याचा ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, याच्यामुळे मग आणखीन रक्त शर्करा वाढून जाते. दुसरं, शुगर फ्री लिहिलेले पदार्थ सुद्धा जास्त घेणं धोकादायक राहू शकतं. तो सुद्धा आपला गैरसमज राहू शकतो, कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात इनडायरेक्टली, त्याच्यामुळे पण रक्त शर्करेवर दुष्परिणाम होऊ शकतात. जेवणानंतर अगदी चवीला थोड्या प्रमाणात घेणे, रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात गोड खाण्या, कारण काय होतं, तुम्हाला भूक जास्त आहे, तुम्ही गोड खायला सुरू केली तर ते गोड जास्त खाल्लं जातं. त्याच्याऐवजी तुमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरता थोडंसं गोड खाणं, याच्यामुळे आपलं इंटेक आपोआप कमी होतं. याला आपण पोर्शन साईज कंट्रोल म्हणतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा आधी दुधाचा खवा, त्या खव्यापासून अजून काहीतरी तयार करणं, मग त्याच्यामध्ये अजून गोड मिक्स करून टाकणं, याच्यापेक्षा सिम्पल काही फळं समजा आहेत, नाहीतरी आम्ही सांगतो की 100 ग्राम वजनाची फळं मधुमेह व्यक्तीने दिवसात खायलाच पाहिजे. तर फळांची जर आपण पीसेस वगैरे खाल्ले तर ते पण तर फ्रक्टोज असतं, गोड असतं, तेवढ्यापुरतं आपल्याला गोड खाण्याचं समाधान मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस्ड गोड खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड थोड्याफार प्रमाणामध्ये खाणं हे हितावह आहे.
1: डॉक्टर, आता गोड पदार्थ म्हटलं की तिथे साखरेचा वापर हा आलाच.
2: बरोबर
1: आहे. जर आपल्याला ही साखर टाळायची आहे किंवा या साखरेला पर्याय म्हणून आपण त्यांच्या गोड पदार्थात आणखीन काय वापर करू शकतो?
2: फार तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. आतापर्यंत काय होतं, 2-1 वर्षापूर्वीपर्यंत शुगर सबस्टिट्यूट म्हणजे साखरेच्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरले जायचे,
1: शुगर फ्री वगैरे
2: किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनात असं लक्षात आलं की या सगळ्या ज्या साखरेच्या पर्यायी गोष्टी आहेत त्या सर्वांचे आपापले दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून साखरेला पर्यायी काहीही रिकमेंड करत नाही.

उलट आम्ही असं सांगतो की चवीपुरता तुम्ही थोडीशी साखर टाकणं हितावं आहे, म्हणजे गोड खाण्याचं समाधान आहे पण त्याचं प्रमाण किमान नियंत्रणात राहतं. जी आपण रेग्युलर साखर खातो त्याला सुक्रोज असं म्हणतात, आणि त्या सुक्रोजचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामुळे शुगर किती वाढते एक तासानंतर ह्याचं जे मात्रा असते ती येलो रेंजमध्ये म्हणजे खूप जास्त नाहीये, तर आपण कमी प्रमाणामध्ये चवीपुरता साखर खाणं हे साखरेच्या पर्यायी केमिकल वापरण्यापेक्षा जास्त योग्य आहे.

0: फळांमध्ये फ्रक्टोज असतो, कमी प्रमाणामध्ये फळ घेणं, दुधामध्ये लॅक्टोज असतो, त्याच्यामुळे दुधाची चव आपल्याला गोड लागते, हे सगळं ठीक आहे, या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरेचदा प्रश्न असाही असतो लोकांचा की सर साखरेपेक्षा गुळ चांगला आहे का, तर तसं त्याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सारखाच आहे, साखर किंवा गुळ. गुळाचा फक्त कधी कधी असा फायदा होतो की हिमोग्लोबिनची रक्ताची कमतरता असते बऱ्याच लोकांना, गुळ त्याच्यासाठी रिकमेंड केला जातो खावं असं, पण असं काही फार फरक नाही. किंवा साखर बंद करायची आणि भरपूर गुळ खायचा किंवा गुळाचा चहा घेतला तो फक्त मानसिक समाधान आहे, त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात साखर खाणं आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवणं हे महत्त्वाचं.
1: डॉक्टर, आता सण म्हटले की उपवास हा येतोच, तर अशा वेळेस मधुमेह व्यक्तींनी उपवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, जसं की व्यायाम किती करणं गरजेचं आहे, किंवा ते प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: उपवास करणं आणि उपाशी राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मधुमेही व्यक्ती उपवास करू शकतात पण उपाशी राहू शकत नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपवासाचे पदार्थ जरूर खाऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये इन्सुलिन किंवा रक्तातली साखर कमी करणारे औषधं जी लोक घेतात जे मधुमेही व्यक्ती, त्याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे रक्तातली शर्करा एकदम कमी होण्याचा धोका असतो, ज्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो. तो कधी कधी खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला रक्त शर्करा तर नियंत्रणात ठेवायचीच आहे, पण तुम्हाला उपवासाचं पण समाधान घ्यायचं आहे. तर जे पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालतात ते तुम्ही खाऊ शकता, पण खाण्यापिण्याच्या वेळात त्याच ठेवा. प्रवासामध्ये तुम्ही ते सगळे पदार्थ सोबत कॅरी करू शकता, असंही मधुमेही व्यक्तींना आम्ही सांगतो की आपण काहीतरी गोड नेहमी स्वतः सोबत ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर शुगर कमी झाली तर पटकन गोड खाणं हितावह ठरतं. शुगर कमी होण्याची काय लक्षणं आहेत? डोळ्यापुढे अंधारी, घाम, धडधड, चक्कर, अंधुक दिसणे, गोंधळल्यासारखे वाटणे, हे एकदम शुगर कमी झाल्याची लक्षणं आहेत. अशा वेळेस जे पण उपलब्ध गोड पदार्थ आहेत ते पटकन खाऊन घेणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे आपली रक्तशर्करा परत पूर्ववत येऊ शकते. जर दुसरं काही उपलब्ध नसेल, गरज पडली तर उपवास सोडावा लागला तर हरकत नाही, पण रक्त शर्करा नॉर्मल ठेवा. म्हणजे मला काही खाताच येत नाही आणि त्रास होतोय पण मी नाही खाणार असं नका करू, कारण त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्त शर्करा गरजेच्या जर खाली गेली तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं की थोडस जर खाण्यापिण्याच्या वेळा कमी जास्त होत असतील, किंवा आपण तो म्हणतो की उपवासाच्या दिवशी तसं भरपूरच खाणं होतं, नावालाच तो उपवास असतो बरेचदा, तर त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्या जी काही आहेत त्याच्यात उपाययोजनेमध्ये समायोजन करणं गरजेचं असतं. ते आम्ही डॉक्टर लोक त्याला डोस ऍडजस्ट करून देतो तेवढ्या कालावधी पुरता. पण असं खूप मोठा काही दीर्घकाळ उपवास की 8 दिवस काहीच खायचं नाही किंवा पाणीच प्यायचं नाही, हे मधुमेह रुग्ण टाळलेले बरे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. आणि रक्तातली शर्करा वारंवार तपासत राहणं उपवासाच्या काळामध्ये जास्त महत्वाचं. इव्हन प्रवासामध्ये आपल्यासोबत ते ग्लुकोमीटर ठेवायचं आणि रक्त शर्करा चेक करायची, खूप वाढली किंवा कमी जास्त असेल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधणं गरजेचं असतं. तर रक्त शर्करा हे बॅलन्स राहील या दृष्टीने आपण काळजी घेणं महत्वाचं आहे.
1: तर मग सणाच्या काळामध्ये या लोकांनी साधारण किंवा रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे?
0: मधुमेहाचे प्रकार वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने 4 प्रकार असतात, किंवा आपण जर म्हटलं तर टाइप 1 डायबिटीस जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, किंवा टाइप 2 डायबिटीस हा प्रामुख्याने वयस्क लोकांमध्ये, प्रामुख्याने हा शब्द वापरतो मी, आजकाल ते हायब्रिड डायबिटीस पण खूप कॉमन झालंय. टाइप 1 डायबिटीस म्हणजे किंवा ज्या व्यक्तींना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये रक्त शर्करा तपासणं गरजेचं असतं. आणि तसंच ज्यांची रक्त शर्करा ही खूपच अनियंत्रित आहे, खूप जास्त वाढलेली आहे, अशा लोकांनी सुद्धा रक्त शर्कराची तपासणी जास्त वेळा करणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी काही लोकांना मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आजार असतात, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, अशा व्यक्तींना शुगर रक्त शर्करा गरजेपेक्षा कमी होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनी किंवा प्रवासामध्ये जर आपण 2 चेक करत असतो तर 3 चेक करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे त्या त्या कालावधीवर आणि कुठल्या प्रकारचं डायबिटीस आहे, शुगर किती नियंत्रणात आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जे लोक जास्त वेळेस रक्त शर्करा चेक करतात त्यांची रक्त शर्करा किंवा मधुमेह जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो.
1: बरोबर. मग अशा वेळेला ह्या लोकांनी इन्सुलिन किंवा त्यांच्या औषधांच्या याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे?
0: हे सुद्धा मधुमेहाच्या प्रकारावर ते अवलंबून आहे. बरेचदा लोक म्हणतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, गोड होतो, म्हणून आम्ही एकाच्या ऐवजी 2 गोळी घेऊन टाकल्या, पण ते धोकादायक ठरू शकतं, कारण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. ते आम्ही डॉक्टरच त्याचा योग्य त्याचा जो डोस आहे त्याचा ठरवून देऊ शकतो. ज्यांना बरेच अनुभव चांगला आहे किंवा जे चांगले समजू शकतात आणि ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की शुगर लेवलचा एक रेंज ठरवून दिले असते की या दरम्यान असेल तर तुम्ही इन्सुलिनचा डोस असं करू शकता. त्या प्रमाणामध्ये थोडेफार छोट्या ऍडजस्टमेंट ते करू शकतात डेफिनेटली, पण प्रत्येक ऍडजस्टमेंट औषधांमधली ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेली हितावह ठरते, म्हणजे मग त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
1: आणि मग ह्या काळामध्ये या लोकांनी व्यायाम करणं किती महत्वाचं आहे?
0: आहार विहार उपचार आणि विचार या चार चतुसूत्री तिच्यामध्ये आहे. तर विहार किंवा व्यायाम हे मधुमेही व्यक्तींना त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त असंख्य बाकीचे पण त्याच्यामुळे आपल्याला फायदे मिळतात. म्हणून विहार हा फार महत्वाचा.

0: चा भाग आहे. तर सणाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली जीवनशैली असे असायला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तो चालणं असेल, पळणं असेल, किंवा ज्याला आम्ही रेजिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतो ते असतात. योगा आणि मेडिटेशन हे पण आजकाल अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनशैलीचा, तर ते पण करणं गरजेचं आहे. पण कुठल्याही नवीन प्रकारचा ज्याचा आपल्याला सराव नाही असा व्यायाम अचानकपणे स्वतःहून सुरू करणं धोकादायक ठरू शकतं. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. पण साधारणपणे म्हणजे आहार घेणारच असू आपण, तर उपास जरी असला, सण जरी असला, तरी दिवसभरामध्ये 45 मिनिटाची आपली ऍक्टिव्हिटी रेग्युलर कामाच्या घरच्या वेळा सोडून करणं आपल्याला गरजेचं आहे आणि नियमितपणे करत राहणं हे फायद्याचं आहे. एका संशोधनानंतर असं सिद्ध झालं होतं की जेवण झाल्याबरोबरच थोडं अगदी 10 मिनिटं पूर्वी शतपावली म्हणायचो आपण त्याला, आजकाल आपला आहार इतका वाढला की त्याला आपल्याला सहस्त्र पावली म्हणावं लागेल. पण साधारण किमान 10 ते 15 मिनिटं जे लोक जेवल्यानंतर वॉकिंग करतात अशा व्यक्तींची रक्तसर्करा चांगल्या प्रकारात कमी होऊ शकते, नियंत्रणात राहू शकते असं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस उपाशीपोटीच फिरायला जायला पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही. आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा फिरायला जाऊ शकतो. आणि हे जे 45 मिनिटं मी म्हणलं दिवसभरामध्ये, ते दिवसभरामध्ये 15 मिनिटं 3 वेळेस असं तुम्ही विभागून पण करू शकता. पण दिवसभरात 45 मिनिटं आपली हालचाल होणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आता या मधुमेह व्यक्तींनी ह्या सणाच्या दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ टाळणं गरजेचं आहे आणि कोणते पदार्थ घेणं आवश्यक आहे?
0: मधुमेह व्यक्तींच्या आहाराबद्दल एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं की कुठल्याही पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासाने रक्त शर्करेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात ती वाढू शकते हे ठरलेलं आहे संशोधनाने. तर त्याच्यामध्ये आपले ट्रॅफिक लाईट असतात जसे ग्रीन, येलो आणि रेड, तशा प्रकारचे आपण जर विभागून बघितलं की जे रेड लाईटमध्ये जे येतात की जे लाल रंगाचा दिवा लागतो असे पदार्थ की ज्याच्याने शुगर खूप जास्त वाढू शकते आपली रक्त शर्करा, त्याच्यात प्रामुख्याने आपले शीतपेय किंवा फ्रूट ज्यूस किंवा खूप मोठ्या प्रमाणावर मिठाई जी तळलेली आहे किंवा तूप ज्याच्यात भरपूर वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांना आम्ही रेड झोन म्हणतो की ते कमीत कमी किंवा बंद केलं, कमी केलं तर फारच चांगलं.
1: न खाल्लेलं चांगलं.
0: इव्हन फळांमध्ये केळी, आंबा आणि चिकू ही 3 फळं अशी आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली शर्करा खूप लवकर वेगात वाढते. आपला उद्देश काय आहे की काही जरी खाल्लं तरी रक्त शर्करा थोडी वाढणारच आहे, पण ती वेगात जास्त वाढू नये हा त्याच्या मागचा उद्देश. टाळायचे कुठले तर शीतपेय टाळायचे, ज्युसेस टाळायचे, केळी, आंबा, चिकू ही फळं प्रमाण कमी करायचं किंवा शक्यतो टाळायचं. बाकीची फळं आपण 100 ग्रॅम वजनापर्यंत दिवसात एकदा घेऊ शकतो. मिठाईचे मोठमोठ्याले पोर्शन खाणं, आता गुलाबजामून समजा आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो की एक जर तुम्ही गुलाबजामून खाल्ला तर त्याच्यानंतर जेवढे कॅलरीज मिळणार आहेत त्या पूर्ण आपल्याला बर्न करायचे असतील तर 7 किलोमीटर आपल्याला चालवावं लागतं. ते आपल्याला प्रमाण दिसलं पाहिजे हे खायच्या अगोदर की ते हे मला डायजेस्ट करण्यासाठी किंवा याचा फायदा होण्यासाठी मला 7 किलोमीटर
1: चालवायचं,
0: आधी विचार करायचा. आम्ही म्हणून आम्ही बरेचदा म्हणतो की तुम्ही खाण्याच्या अगोदर ते अर्न करा, म्हणजे तेवढ्या कॅलरी डेफिसिट तयार करा, मग तुम्ही खाऊ शकता. आता गुलाबजामूनचा आकार सुद्धा मोठा असतो बरेचदा कधी कधी, तर पोर्शन साईज किती लहान प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, थोडंसं खाऊ शकता तेवढं हितावह ठरतं. अत्यंत तळलेले पदार्थ खूप धोकादायक असतात, कारण मधुमेह व्यक्तींना जसं जेवढा धोका साखरयुक्त पदार्थांचा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आणि खास करून जे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जातात पदार्थ ते अत्यंत धोकादायक असतात.
1: म्हणजे जंक फूड जसं,
0: जंक फूड त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं चांगलं आहे, म्हणजे ते सुद्धा रेड झोन मध्ये येतात. आणि मग पुरी झालं, भाजी झालं, चकली, शेव हे सगळे हाय फॅट हाय कार्बोहायड्रेट पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं असतं. मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस रक्त शर्करा जर नॉर्मल असेल, लाडू आहे, करंजी आहे, चवीपुरता तुम्ही जरूर खाऊ शकता. चिवडा, चकली, फरसाण मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता. पोहे, उपमा, साबुदाण्याचे पदार्थ पोर्शन कमी ठेवून, सुकामेवा पौष्टिक जरी असलं तरी ते कॅलरी डेन्स असतं, म्हणजे आपण म्हणतो ड्राय फ्रुट्स, हा त्याच्यामुळे प्रमाण त्याचं कमी ठेवलेलं चांगलं असतं. आणि भरपूर प्रमाणात खायच्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या आहेत, तुमचे काकडी, गाजर, टमाटा, हिरव्या पालेभाज्या हे भरपूर खाऊ शकता. त्याच्यानंतर काही झिरो कॅलरीज फूड असतात ज्याच्यामध्ये कॅलरीज, जसं काकडी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज शून्य असतं, पोट तर भरतं. आणि फळं खाताना सुद्धा हे बघायला पाहिजे आपण की ती सालीसकट जितकी शक्य असतील तेवढी खायची. ते निसर्गाने दिलेला त्याला कवच आहे. समजा डाळिंब झालं तर डाळिंबाचा बाहेरचा जो पांढरा पापुद्रा आहे तो आपल्या ऍसिडिटीसाठी फायद्याचा होतो, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की त्यातली जी दाणी आहे त्याच्याने रक्तशर्करा एकदम वाढू देत नाही, फायबर असतं कंटेंट त्याच्यामध्ये. म्हणून जेवढ्या गोष्टी सालीसकट आपल्याला खाता येतील फळ तेवढं जास्त प्रिफरेबल आहे. आणि सॅलड हे आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो.
1: डॉक्टर, आता ह्या काळामध्ये समजा मधुमेह व्यक्तींची जर रक्तातील साखर जर अचानक वाढली किंवा कमी झाली तर अशा वेळेला या लोकांनी काय करणं गरजेचं आहे?
0: याच्यामध्ये तुम्हाला मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. आधी आपण बघू की अचानक कमी झाली तर काय करायचं. तर साधारणपणे रक्तातली साखर 70 mg/cm कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण, म्हणजे रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी झालेली आहे. ही धोकादायक असते. बहुसंख्य लोकांना अशा वेळेस लक्षणं जाणवतात, डोळ्यापुढे अंधारी, घाम, दडदड, चक्कर, गोंधळल्यासारखं वाटणं असं.

0: अस्वस्थ वाटणं हे सगळी लक्षणं जाणवतात. पण काही व्यक्तींना जाणवत सुद्धा नाहीत तपासल्याशिवाय. म्हणून आपल्याला तपासणी करणं गरजेचं असतं. जर एखाद्याला हायपोग्लायसेमिया असेल किंवा अशी काही लक्षणं जाणवली तर तपासणी करायची व्यवस्था जरी नसली तरी तुम्ही असं गृहित धरू शकता की रक्त शर्करा कमी झालेली आहे. अशा वेळेस त्वरित शोषले जाणारे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पटकन घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ग्लुकोजचं पावडर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा जे कुठलं गोड पदार्थ त्या क्षणाला अवेलेबल आहे,
1: साखर पाणी
0: जे काही शक्य असेल. आणि 15-15-15 असा त्याचा नियम आहे. म्हणजे 15 ग्राम्स कार्बोहायड्रेट घ्यायचं, त्याच्यानंतर 15 मिनिटं वाट बघायची, परत शुगर चेक करायची किंवा बरं वाटतं की नाही बघायचं, नाही बरं वाटलं तर परत 15 ग्राम कार्बोहायड्रेट किंवा कार्बोहायड्रेट, 15-15-15 हा त्याचा नियम आहे. आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा. जोपर्यंत आपल्याला ठीक वाटत नाही तोपर्यंत हे 15-15-15 सूत्र चालू ठेवायचं. पण पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्त शर्करा अचानक वाढली तर त्या क्षणाला मनाने गोळी जास्त घेणं किंवा मनाने इन्सुलिनचा डोस वाढवणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण त्याचं जे डायनॅमिक्स आहे, आधीच्या इन्सुलिनचा परिणाम किती वेळ राहतो, नंतर घेतला तर काय होतं, हे आम्हाला माहिती असतं. ते शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात त्याचा आम्हाला अभ्यास असतो. त्याच्यामुळे मनाने हे करणं डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त ते धोकादायक ठरू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस असण्याची शक्यता असते. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी या सणाच्या काळामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना कसं कंट्रोल करणं गरजेचं आहे?
0: हे दोन्ही जे विभाग आहेत, लहान मुलं म्हणजे पेडियाट्रिक्स आणि ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स म्हणजे जेरियाट्रिक्स म्हणतो आम्ही त्यांना, हे दोन्ही विशिष्ट विभाग आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यांना येणाऱ्या समस्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आपण समजा आधी ज्येष्ठ नागरिकांचं बघूया. अशा व्यक्तींना जेव्हा मधुमेह आहेत अशा वेळेस त्यांना बरेचदा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काही आजार असण्याची शक्यता असते. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या औषधी त्यांना एकत्रित चालू असतात. तर ह्या दोन्ही बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती अशा व्यक्तींमध्ये ही जी शरीराची जी प्रतिकार क्षमता आणि डिफेन्स सिस्टीम असते ती कमकुवत असते. बालकांमध्ये ती डेव्हलप झालेली नसते आणि सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती थोडीशी कमकुवत झालेली असते. तरुणपणी एखाद्याला जर रक्त शर्करा कमी झाली, शरीरामध्ये अशी जी मेकॅनिझम आहे की लिव्हरच्या माध्यमातून आपोआप रक्त शर्करा तयार होते आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते. पण तसं या दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. म्हणून अशा लोकांना आपण ज्येष्ठ नागरिकांचं बघूया की त्यांनी पूर्ण उपास करणं टाळलं पाहिजे. रक्त शर्करा फ्रिक्वेंटली चेक करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणं महत्वाचं आहे. आणि त्यांच्या घरी जे काळजी घेणारे त्यांच्या सोबतचे आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम हे आहे की त्यांच्या गोळ्यांमध्ये बरेचदा इन्सुलिनमध्ये गोळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही याची काळजी. बरेचदा काय होतं की विस्मरण झालेलं असतं, आज मी गोळी घेतली का नाही, तर ती चुकून दोनदा गोळी घेतली जाते. इन्सुलिन घेतलं का नाही लक्षात नाही, त्याच्याऐवजी दोनदा घेतली जाते. तर त्याच्यात आपल्या घरच्यांना आपला सपोर्ट चांगला असतो, फॅमिली सपोर्ट चांगला असतो. पण कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या व्यक्तीच्या औषधोपचार व्यवस्थित घेत आहेत का नाही याच्याकडे निगराणी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं, फ्रिक्वेंटली शुगर लेवल चेक करणं आणि त्यांच्या कुठल्याही लक्षणांकडनं दुर्लक्ष न करणं. आणि बालकांमध्ये असो किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये असो, बरेचदा रक्त शर्करा कमी झाल्याची लक्षणं किंवा खूप वाढल्याची लक्षणं ही वेगळी असू शकतात. तुम्हाला बालकांचं उदाहरण सांगतो की समजा नुसत्या जांभया देत असेल एखादं बालक तर ते सुद्धा लक्षणं असू शकतं की त्याची शुगर कमी झाली. एखादा बालक समजा अचानक वस्तू फेकून मारतोय, चिडचिड करतोय, रडतो मोठमोठ्याने, हे पण रक्त शर्करा कमी झालेलं असल्याचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस रक्त शर्करा तपासणं, गरज पडली तर डॉक्टरांना भेटणं आणि रक्त शर्करा कमी होणार नाही गरजेपेक्षा याच्याकडे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण या दोन घटकांकडे आपल्याला जरा जास्त लक्ष देणं, जास्त निगराणी ठेवणं आवश्यक.
1: डॉक्टर, मग सणाचा आनंदही घेता येईल आणि मधुमेही व्यक्तींना त्यांचा मधुमेह नियंत्रणात पण ठेवता येईल यासाठी कोणते महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे?
0: त्याला मी अगदी सोपं करून सांगतो. आपण 3 P लक्षात ठेवायचे, म्हणजे 3 नियम ज्याच्यामुळे सणाच्या काळामध्ये सुद्धा मधुमेह छान नियंत्रणात राहू शकतो. पहिलं म्हणजे पोर्शन. पोर्शन म्हणजे क्वांटिटी किती आहे, की तुम्ही किती खाताय, गोड पदार्थ असो, तळलेले पदार्थ असतो, प्रमाण. ते नियंत्रणात जर राहिलं तर आपली रक्त शर्करा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतं. दुसरं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नियमितता. मी जर सकाळी 8 वाजता न्याहारी घेतो आणि 12 वाजता दुपारी जेवण करतो, परत 4 वाजता न्याहारी आणि रात्री 8 वाजता जेवण, आम्ही त्याला 8-12-4-8 म्हणतो. हे सगळ्यात योग्य आहे. याच्यातलं जे सातत्य नियमितता आहे ते आपण कायम ठेवणं गरजेचं आहे सणाच्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे त्याच्यामुळे अचानक रक्त शर्करा वाढणार नाही किंवा त्याचे काही गंभीर परिणाम होणार नाहीत. तिसरा P आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल. म्हणजे पोर्शन, पॅटर्न आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या 3 नियमांच्या आधारे आपण आपल्या सणाचा छान आस्वाद घेऊ शकतो.
1: खूप छान डॉक्टर. अजय रोटे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना ज्यांना मधुमेह

0: आहे, थोडक्यात सणाचा आनंदही कसा घेता येईल आणि त्यांना त्यांची तब्येत सुद्धा कशी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल खूप छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचा आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
4: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
3: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत।

0: लग्नाची सांगतो कहानी ऐकून घ्यावी सर्वांनी धरावी ध्यानी राजाला मिळाली राणी कशी ती ऐका
1: हॅपी हॅपी हॅपी हॅपी
0: नाही नाही नाही जी जीर जी जी हे हे जी जीर जी जी म्हणा
1: जी जीर जी जी जी जी जी
0: अली अली पोर पोरी लग्नाची तारण्यानी साऱ्यांनीच येड कुळ

पाहुणं आलं रावणं आलं गाजीबाचं मेहुणं आलं साऱ्यांनीच दारामध्ये केली गर्दी. काका गेला मामाकडं, मामा गेला भाच्याकडं गोतवळ्याच्या.

दुकान घेतला खासे जिलपीच भरविला घास घास परमासे घास परमासे डोळ्यामोर सुखाची राह

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शशिकांत ओक यांनी गायलेला राग भैरव भटियार ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरे यांची आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

0: मिनट तक। 18 सितंबर को सुनिए कर्ट एंड रेजर रात 8 बजे और 19 सितंबर से 4 अक्टूबर तक रात 10 बजे सुनिए डेली हाइलाइट्स कैप्सूल्स। इसके अलावा 20 सितंबर से 3 अक्टूबर तक एफएम रेनबो पर दिन भर अलग अलग समय पर सुनते रहिए पीरियोडिक एफएम अपडेट्स, 5 मिनट ताजा खबरें, भारतीय खिलाड़ियों की उपलब्धियां और एशियन गेम्स का रोमांच। तो अपने रेडियो की आवाज बढ़ाइए और बनिए भारत की हर जीत के गवाह। एशियन गेम्स 2026 चीयर फॉर भारत सिर्फ आकाशवाणी मुंबई के 107.1 एफएम रेनबो चैनल पर। आकाशवाणी, आपकी आवाज आपके साथ।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरी।

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
4: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केलं पाहिजे.
3: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातली गुरु ठाकूर यांची रचना, अवधूत गुप्ते यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे झपाटलेला.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत संजीव चिमलगी यांच्या स्वरात. संत कान्होपात्रा यांचं आहे संगीत, कौशल इनामदार यांचं, आणि चित्रपटाचं नाव आहे नॉट ओनली मिसेस राऊत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं. क्षितिज पटवर्धन यांचं आहे, अमित राज यांचं संगीत, आणि चित्रपटाचं नाव आहे बघतोस काय मुजरा कर.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. मुक्ता या चित्रपटातलं रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात, नाधो महानोर यांची रचना, आनंद मोडक यांचं संगीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. पहाटेचे 5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत किशोर कुलकर्णी यांच्या स्वरात जयंत भिडे यांची रचना.